नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्याच्या प्रभातकालीन सभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 8 जून 2026 5:58 झाली आहेत. आजच्या पहिल्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

1143 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6 वाजतायत आता. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची रचना आता आपण ऐकूया. संगीत दिलंय दत्ता डावजेकर यांनी.

श्रोते हो मंगल प्रभात भक्ती गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकूया. गायक आहेत प्रसाद शेवडे.

श्रोते हो, कुमुद भागवत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं राम मोरे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात आता एक हिंदी भक्तिगीत ऐकूया. गायक, गीतकार आणि संगीतकार हरिओम शरण.

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी समूह स्वरातलं गीत आहे शैलेंद्र यांचं.

श्रोते हो, समूह स्वरातल्या गीताबरोबरच मंगल प्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला.

0: 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 झाले आहेत. श्रोतेहो, आता कार्यक्रम प्रसारित होतोय कृषीवाणी. यामध्ये आपण नारळ लागवडीविषयीची माहिती करून घेऊया. माहितीचं वाचन केले ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, नारळ हे आपल्या कोकणातलं अतिशय महत्त्वाचं असं बागायती फळपीक आहे. नारळ लागवड करण्याच्या पूर्वी काही पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष लागवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मंडळी, नारळ हे आपलं उष्ण कटिबंधातलं पीक आहे. नारळाच्या झाडाला प्रतिवर्षी कमीत कमी 200 तास इतका सूर्यप्रकाश आवश्यक असतो. जिथे 12 महिने पाण्याची सोय आहे आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आहे, अशा ठिकाणी नारळाची लागवड ही चांगली होऊ शकते. जांभ्या दगडापासून तयार झालेल्या भुसभुशीत गाळाने तयार झालेल्या आणि समुद्राकाठच्या रेताड जमिनी नारळ लागवडीला उपयुक्त असतात. जमिनीचा सामू 5.8° ते 8° असणं आवश्यक असतं. आता जेव्हा आपण प्रत्यक्ष लागवड करणार असू, त्याआधी काही पूर्वतयारी आपल्याला करावी लागते. ती तयारी म्हणजे काय? तर पहिल्यांदा ज्या जागेवर आपण लागवड करणार आहोत तिथली झाडं झुडपं, मोठे दगड इत्यादी काढून ती जागा साफ करावी. त्यानंतर जमिनीची उभी आडवी नांगरट करून घ्यावी. जर जागा डोंगर उताराची असेल तर बांधबंदस्ती करून घेणं आवश्यक आहे. लागवडीची जागा ही उपळटीची असेल तर लागवडीच्या ठिकाणी मातीची भर घालून उंचवटे तयार करणं गरजेचं आहे. नारळ लागवड करताना नारळाच्या 2 झाडांमध्ये किमान 7.5 मीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. यापेक्षा कमी अंतरावर नारळाची लागवड केल्यास एका झाडाची पानं दुसऱ्या झाडांच्या पानांना झाकतात, त्यामुळे सर्व झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. बांधावर तसंच रस्त्याच्या, कुंपणाच्या, नाल्याच्या किंवा शेताच्या कडेने एकाच ओळीत किंवा 2 ओळीत नारळाची लागवड करायची असल्यास 6 मीटर अंतर ठेवलं तरी चालतं. ठेंगू जातीच्या नारळाची रोपं 6 मीटर अंतरावर लावावीत. मोठ्या इमारतीची किंवा घरांची पडणारी सावली तसंच लगतच्या आवारातील मोठी झाडं यांचाही नारळ लागवड करताना विचार केला पाहिजे. नारळाची लागवड 7.5 बाय 7.5 मीटर अंतरावर केल्यास हेक्टरी 175 झाडं बसतात. मंडई, नारळाचं रोप लावण्यासाठी खड्डा पुरेसा खोल आवश्यक आहे. खड्ड्यामध्ये नवीन लावलेल्या नारळ रोपांची मुळं झपाट्याने वाढतात आणि त्यामुळे झाड जमिनीत लवकर स्थिरावतं. नारळाच्या लागवडीसाठी 1 मीटर लांब, रुंद आणि खोल खड्डा खोदावा. खड्डा भरताना खड्ड्याच्या तळाला पालापाचोळा घालावा. शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि चांगली माती यांनी अर्धा खड्डा भरावा. वाळूच्या जमिनीत जर खड्डा करायचा असेल तर खड्ड्याच्या तळाला सोडणांचा थर दिला तर पाणी धरून ठेवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. मंडई, निवडलेलं रोप खड्ड्याच्या मध्यभागी लावावं. रोप लावताना नारळाच्या फळाच्या आकाराचा लहान खड्डा काढून रोपाचा नारळ मातीच्या पृष्ठभागापर्यंत जमिनीत गाडला जाईल अशा पद्धतीने रोप लावावं. नारळाचा कोंब मातीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी. खड्ड्याचा उर्वरित भाग रोपाची वाढ होईल तसा तसा मातीने भरून घ्यावा. नारळाची लागवड ही पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्याच्या अखेरीला करावी. तेव्हा मंडळी, आताच सांगितल्याप्रमाणे नारळाची लागवड करून त्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: नारळ लागवडीविषयी श्रोते हो माहिती आपण करून घेतली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. आणि हाच कार्यक्रम दुपारी 2 वाजता आम्ही पुन्हा प्रसारित करू. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. श्रोते हो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा तर 6:50 परिसर पर्यावरणविषयक कार्यक्रम. हे 2 कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं. हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो, स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं, त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते, त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे, याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं, जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:50 होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
1: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधीकाळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्नग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बिळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्नग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अतिथंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. या उलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धतात सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आदिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आदिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेपावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षाव, वादळं अशी संकटं नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकाचं ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नरपक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी.

0: लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. 262.47° अर्थात 1143 kHz ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनी

श्रोते हो, या रूपरेषेनंतर 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:20 दिनविशेष, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 8:40 कवितांवर आधारित साहित्यिक कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. आजच्या कार्यक्रमात कवी वसंत बापट यांच्या आली कोकण गाडी या कवितेविषयी आपण ऐकाल. लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. सादर करते विवेक वानखडे. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल सकाळी 9:00. 9:30 इंद्रधनुष्य. एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम फत्ते करणारे रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि जिल्हा उपनिवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विवेक वानखडे. मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल 10:00. NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकाल 10:30. 11:05 गाता रहे मेरा दिल. श्रोते हो, यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. ते याप्रमाणे: 12:00 वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम, यात मनापासून मनासाठी योग साधना याविषयी श्रीकृष्ण मस्कर यांची मुलाखत आपण ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी या आमच्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल. 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीला भागवत यांनी गायलेला राग भीमपलास आपण ऐकाल. तर श्रोते हो, असे असतील पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया सायंकाळच्या सभेतील कार्यक्रमांविषयी. आमची सायंकाळची सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्यामध्ये आज आपण काही हिंदी चित्रपटातली गाणी, तर 6:10 प्रसारित होणाऱ्या गीतबहार या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटातली गाणी ऐकणार आहात. दरम्यान 5:30 युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला याविषयी यामध्ये आपण ऐकाल. निवेदन मैथिली जगताप. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष, तर 7:30 माझं आवर माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकाल झेंडू फुलपीक लागवडीचं नियोजन याविषयी डॉक्टर शालिनी बडगे यांची मुलाखत, तसंच पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याविषयी डॉक्टर PM सोनकुसळे यांची मुलाखत. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 हिंदी सुगम संगीत आपण ऐकाल. 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतुरवादनात सादर केलेला राग मेघ आम्ही प्रसारित करू. याचबरोबर विविध बातमीपत्र वेळोवेळी आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:00.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणा ची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। 25 मार्च 1991 टाटांचं जे मुख्यालय आहे बॉम्बे हाऊस, तिथे ज्येष्ठ अधिकारी सगळे जमले होते। कारण त्याच दिवशी JRDT टाटा आपली सूत्र रतन टाटांच्या हाती सुपूर्द करणार होते। त्याप्रमाणे टाटा सन्स या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक भरली आणि त्या सभेत आपले उत्तराधिकारी म्हणून रतन टाटांचं नाव JRDT टाटांनी घेतलं। त्यावेळी रुसी मोदी हे एकच संचालक गैरहजर होते, पण बाकी सर्व संचालकांनी JRDTचं म्हणणं अत्यंत मोठ्या मनाने मान्य केलं आणि रतन टाटा संपूर्ण टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष बनले। रतन टाटांच्या हाती सूत्र दिली, जबाबदारी दिली आणि JRDT 1991 साली अलगद त्या समूहाच्या जबाबदारीतून बाजूला झाली, निवृत्त झाले। आणि त्यानंतर कालांतराने त्यांनी अनेक समाजोपयोगी कामं केली आणि नंतर 2 वर्षांनी 1993 दरम्यान त्यांचं निधन झालं। 1991 टाटा उद्योग समूहाचा अध्यक्ष म्हणून JRDTच्या हातातून रतन टाटांनी सूत्र घेतली खरी, परंतु त्यामुळे मूळ मुद्दे काही जे होते, मूळ प्रश्न जे काही होते, ते निकालात निघाले असं काही झालं नाही। कारण तो टाटा सन्सच्या संपूर्ण संचालक मंडळाचा निर्णय जरी होता, तरी अशा काही वेगळ्या गोष्टी घडत होत्या। हा निर्णय जेव्हा जाहीर झाला उत्तराधिकाऱ्याचा, त्यानंतर 10 दिवसांनी टाटा समूहाचे जे हिस्टॉरियन होते, इतिहासकार, त्यांचं नाव रुसीलाला, रुसीलालांनी जेव्हा JRDTना विचारलं की तुम्ही रतन टाटांची निवड काय म्हणून केली, त्याच्यामागे तुमचा काय विचार होता, कशामुळे, त्या निष्ठेमुळे, अनुभवामुळे, कशामुळे तुम्ही निवड केली, तेव्हा JRDTने त्यांना असं उत्तर दिलं की छे, मी असं मुळीच म्हणणार नाही, मी जर तसं म्हणलं तर बाकीच्या लोकांना आपल्या समूहाबद्दल निष्ठा वाटत नाही असा त्याचा अर्थ होईल ना। रतन टाटांच्या अलौकिक स्मरणशक्तीमुळे मी त्यांना निवडलं आहे। मला वाटतं रतन टाटांचे बरेचसे गुण आणि बरेचसे विचार हे माझ्या दृष्टिकोनाशी मिळते जुळते आहेत, आणि खरोखरच ते तसं होतंही। दोघांचाही आयुष्यातला सुरुवातीचा काळ, तरुणपणाचा काळ हा परदेशी व्यतीत झालेला होता। त्याशिवाय दोघांनाही विमान उड्डाणाचा आणि गाड्यांचा छंद होता। दोघांनाही उत्तम आरोग्याची आणि देखणेपणाची देणगी होती। त्यानंतर दोघांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात टाटा समूहामध्ये अगदी खालच्या पदांपासून केलेली होती आणि त्यामुळे त्यांना खालच्या गोष्टीचा, ग्राउंड रियालिटीचा वास्तव अनुभव होता। त्यानंतर टाटा समूहाचं तत्वज्ञान, त्यांची कार्यपद्धती, त्याचबरोबर व्यावसायिक दृष्टिकोन, समूहाची मूल्य आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं कार्यसंस्कृती, या सर्वांशी या दोघांचा अत्यंत जवळून संबंध आला होता, या गोष्टींचा त्यांना परिचय होता। रतन टाटांनी आपल्या हातात सूत्र घेतली, जबाबदारी घेतली आणि त्यानंतरचा सगळा काळ हा रतन टाटांचं आयुष्य बदलवून गेला। कारण आता त्यांच्या हाती सत्ता होती, त्यानंतर आपल्या मनात ज्या कल्पना होत्या त्या विचारपूर्वक राबवण्याचं स्वातंत्र्य होतं आणि टाटा समूहाच्या नशिबाला नवा आकार देण्याची क्षमता त्यांच्या विचारामध्ये होती। आता एक जर गोष्ट बघितली की रतन टाटांचं जे ऑफिस होतं ते म्हणजे आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा सुरेख मेळ त्याच्यामध्ये होता। त्याचबरोबर ते कार्यक्षमतेसाठी ओळखलं जात होतं। येणारे जे व्हिजिटर्स असायचे, हे व्हिजिटर्स आले की त्यांचं पारंपरिक पद्धतीनं व्यवस्थित स्वागत व्हायचं, त्या स्वागतामध्ये एक शिस्त होती, एक सौहार्द होतं, सुरेख चहा यायचा, चहाच्या किटलीच्या

0: बाजूला साखरेचा बाऊल असायचा, दुधाचं छोटंसं चंचू असलेलं भांडं असायचं, त्याच्याबरोबर फिल्टर म्हणजे गाळणी असायची, मोजकी बिस्किट असायची आणि फ्रूट केकचे तुकडे. अशा सागरसंगीत पद्धतीने तो चहा एका विशिष्ट पद्धतीने यायचा आणि असं दृश्य पाहिलं की येणारा जो अभ्यागत असेल, जो पाहुणा असेल, त्याला खूप छान वाटायचं, खूप प्रसन्न वाटायचं.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: श्रोते हो, गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 आम्ही प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: सात वाजून 10 मिनिटं होत आहेत. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: वेग 15 जून पर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आता सविस्तर बातम्या. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी होण्याची तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये, विजांच्या कडकडाटावेळी झाडं तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरी 92% पाऊस पडणार असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि इतर आवर्षणग्रस्त भागात पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये आणि त्यांचं नुकसान कसं टाळता येईल यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले,
1: अल निनोचं वर्ष आहे. एव्हरेज पाऊस जरी 92% असला तरी देखील विशेषतः मराठवाडा, पश्चिम विदर्भाचे काही जिल्हे, उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि आपला अवर्षण प्रवण भाग या भागामध्ये त्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची संभावना आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांनाही सातत्याने मी अडवायझरी देतो की त्यांनी पेरणी कधी केली पाहिजे जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येऊ नये. प्रयत्न आहे की कमी पावसातही जेवढं जास्तीत जास्त त्या ठिकाणी नुकसान टाळता येईल, जेवढं कमीत कमी नुकसान होईल तेवढं झालं पाहिजे असा प्रयत्न चालू.
0: राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. ग्रामीण आदिवासी समाज विकास संस्था, सौसर आणि अन्यथा फाउंडेशन या संस्थांच्या सहकार्यानं जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. हा करार 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2031 या कालावधीसाठी लागू राहणार असून तो पूर्णपणे गैरवित्तीय स्वरूपाचा असल्यानं राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत्या प्रमाणात समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. एसटीच्या बारामती आगारात राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बसमधील स्वच्छता राखणं, बस वेळेवर सोडणं, प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांच्या समस्या सोडवण्यावर राज्य परिवहन महामंडळानं भर द्यावा असे निर्देश पवार यांनी यावेळी दिले. बारामती बस स्थानकाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 1 कोटी रुपयांचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल बारामतीकरांचं आणि महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांशी काल संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्धारानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्या अनुषंगाने विविध विकास कामांचं नियोजन आणि आढावा घेण्यासाठी अग्रवाल आणि दाते यांनी नवेगाव इथल्या नवजीवन वसाहतीला भेट दिली. आत्मसमर्पित नक्षल्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असून शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन मुख्य सचिव अग्रवाल यांनी केलं. राज्यातल्या रस्ते सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अतिभार आणि इतर अवैध मालवाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयानं राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध आरटीओ कार्यालयांच्या पथकांना इतर जिल्ह्यांमध्ये पाठवून संयुक्त तपासणी करण्यात येणार आहे. दोषी आढळणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: देण्यात येत आहे. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हाणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58 किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
1: माझी पुणे सेवेची कारकीर्द पुणे शहरातूनच सुरू झालेली आहे. शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जी निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती आणि त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत प्लॅन ठेवला, साधारण 30 तारखेला कृषमतेच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला. शिवाजीनगर येथून 50 जणांचा आमचा टीम होती रन करायला सुरुवात, कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईक आणि मित्रपरिवार. तर आम्ही तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारतीय विद्यापीठ आणि कुंडवाक समर, पुणे कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडकी आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटर रन केला आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला. मला या माध्यमातून पुणेकरांना एक संदेश द्यायचा होता की अशा प्रकारची सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता.
0: जागतिक सायकल दिनानिमित्त संडेज ऑन सायकल या उपक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते झालं. म्हाळुंगे बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित या कार्यक्रमामध्ये नागपुरे यांनी स्वतः सायकल चालवत निरोगी जीवनशैलीसाठी सायकलिंगचं महत्व अधोरेखित केलं. सांगलीमध्येही काल पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयानं शहरातून सायकल रॅली काढली. यात पोलीस अधिकारी, सायकलपटू आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली होती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात राज्यस्तरीय परिसंवादाचं काल अकोल्यात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. बदर समितीनं दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणं आवश्यक होतं, मात्र याबाबत कोणतीही प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी केला. अनुसूचित जातींमधील सर्व 59 जातींचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा अशी मागणी या परिसंवादात करण्यात आली. नवी मुंबईतल्या पाम बीच मार्गानजीक डोलाया सागर किनाऱ्याजवळच्या पांथळ जागेत सागरी किनारा स्वच्छता मोहीम काल राबवण्यात आली. यामध्ये महापौर सुजाता पाटील यांनी सहभाग नोंदवला. यावेळी किनाऱ्यावर आलेला प्लास्टिक आणि तत्सम 110 गोणी कचरा गोळा करण्यात आला. भारत अफगाणिस्तान यांच्यात न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या कालच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा अफगाणिस्ताननं 5 गडी बाद 113 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी भारतानं काल आपला डाव 8 गडी बाद 564 धावांवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126, KL राहुलनं 100 तर ऋषभ पंत आणि साई सुदर्शन यांनी प्रत्येकी 81 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानचा संघ अद्यापही 451 धावांनी मागे आहे. सांगली शहरासह मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यामध्ये काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातही मान्सूनच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात काल संध्याकाळी चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारं आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीजपुरवठा खंडित झाला होता. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस आज पश्चिम मध्य बंगाल उपसागराचा ईशान्य आणि वायव्य भाग व्यापण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील मान्सूनच्या प्रगतीचा वेग 15 जूनपर्यंत कमी होणार असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या दिवस अखेर भारताची सामन्यावर मजबूत पकड. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:20 आणि 38 सेकंद झाले आहेत.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, सोमवार दिनांक 8 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या सर करणारे रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते साहेब आणि रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड साहेब यांची मुलाखत. संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे.
2: जगाच्या पाठीवरलं सगळ्यात उंच शिखराचं टोक दुरून तरी का होईना, पण प्रत्यक्ष आणि फिजिकली पाहता आलं त्याचा आनंद खूप मोठा होता आणि अवर्णनीय होता.
3: मुळात हिमालय रेंजच इतकी सुंदर आहे, म्हणजे आपल्या भारताला मिळालेला तो एक रत्नजडित हार आहे की ज्याच्यामध्ये सूर्य उगवल्यानंतर सूर्यकिरणाने तो चमकतो. तिथले पक्षी असतील किंवा ती वनराई असेल आणि पांढरा शुभ्र हिमालयाचे स्फटिक सारखे दिसणारे पर्वताचे कडा असतील आणि त्याच्यामधून पळत जाणारे ढग असतील, हा एक अभूतपूर्व पाठ शिवणीचा खेळ असतो आणि निसर्गाची जी काही किमिया आहे आपण स्वतःला हरवून जातो, विसरायला लावतो आपण.
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका सोमवार दिनांक 8 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
5: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
4: क्यों?
5: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
6: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
7: श्रोते हो, आज 8 जून. आजचे काही दिनविशेष आता आपण जाणून घेऊया. 8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस 1992 सालापासून अधिकृतरित्या साजरा केला जातो. आठ जून 1917 साली सुप्रसिद्ध भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचा जन्म झाला. मराठी लेखक, तत्वचिंतक आणि समीक्षक दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म 8 जून 1910 साली झाला. आठ जून 1957 साली हिंदी चित्रपटसृष्टीतली सुप्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा जन्म झाला. श्रोते हो, आज सकाळी 11:05 प्रसारित होणाऱ्या आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण त्यांच्याच कारकिर्दीविषयी ऐकणार आहोत. आठ जून 1975 हा अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचा देखील जन्मदिवस आहे. श्रोते हो, आत्ताच आपण आजचे काही दिनविशेष जाणून घेतले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7:25 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण संवर्धन ही आज काळाची गरज बनली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता, वाढतं तापमान आणि जैवविविधतेसमोरील आव्हानं यामुळं प्रत्येकानं पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणं आवश्यक ठरलं आहे. आजच्या भागात आपण बदलतं हवामान, पर्यावरण रक्षणासाठीचे शिवाजी विद्यापीठाचे उपक्रम, विद्यार्थ्यांची भूमिका, जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव. डॉक्टर आसावरी जाधव मॅडम, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम प्रत्येक घटकावर होतोय. बदलत्या हवामानामुळे पाऊस, शेती आणि आपल्या दैनंदिन जीवनावर कशा प्रकारे परिणाम होतोय याबद्दल आपण जरा माहिती द्याल का?
1: बदलतं हवामान म्हणजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हवामान हे पटकन न बदलणारा असा घटक आहे. जेव्हा हवामानात बदल होतो, वातावरण जे असतं ते सकाळ संध्याकाळ तुम्ही बघितलं तर वेगवेगळं असू शकतं.
0: हो.
1: पण हवामान जो आहे ते एखाद्या ठिकाणचं सतत एकसारखं असणारं असतं. समजा या हवामानामध्ये जर का बदल होत असेल तर मात्र ती एक गंभीर घटना आहे असं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. औद्योगिकीकरण जेव्हापासून सुरू झालं, म्हणजे 19व्या शतकापासून जे औद्योगिकीकरण सुरू झालं तेव्हापासून जो कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला किंवा ऑइल रिसोर्सेस म्हणजे पेट्रोल डिझेलचा वापर सुरू झाला, या सगळ्यातून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे हवेमध्ये बाहेर पडणारं ते वाढत गेलं. आणि हवेचं एक स्वतःचं एक कुठले वायू त्यामध्ये असायला पाहिजेत हे त्याचं त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. हवेमध्ये कोणकोण वायू आणि किती किती प्रमाणात असायला पाहिजेत. परंतु कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण शिवाय इतर काही हरित वायू जे आहेत, उदाहरणार्थ पाण्याची वाफ असेल किंवा नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, हे सर्व हरित वायू जे आहेत याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे. आणि या हरित वायू जे आहेत हे हरित वायू उष्णता धरून ठेवतात. दिवसा जेव्हा सूर्य असतो तेव्हा पृथ्वी तापते आणि त्यातून येणारी जी काही शॉर्टवेव्ह रॅडिएशन्स आहेत ती पृथ्वीवरती पडतात. पण रात्रीच्या वेळी जेव्हा पृथ्वी थंड होते तेव्हा ही जी उष्णता आहे ही त्या वायूंमध्ये धरून ठेवली जाते आणि त्यामुळं खरं तर पृथ्वीचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे. हे शोधून काढण्यासाठी किंवा ह्यावरती काम करण्यासाठी IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ही एक इंटरनॅशनल बॉडी आहे, त्यावरती कित्येक वर्ष त्यावर काम करत आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपली वाढ आपण आपली पृथ्वी सहन करू शकते. म्हणजे 19व्या शतकापासून होणारं जे काही कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये होणारं वाढ आहे त्याच्यामुळे एकूणच जे काही टेम्परेचर वाढतंय तर आपण ऑलरेडी 1.5 डिग्री सेल्सिअसला क्रॉस केलेलं आहे. त्यामुळं आता क्लायमेट चेंज होणार नाही असं वगैरे काय नाही, तर आपण आता क्लायमेट चेंजचे परिणाम आहेत ते सहन करायला उभं राहिलं पाहिजे अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होणार नाही असं जर का काही लोक म्हणत असतील तर बदल झालेला आहे हे आता सर्वांनी एक्सेप्ट करणं महत्त्वाचं आहे आणि त्या दिशेनं आपण आपल्यामध्ये काही गोष्टी कशा बदल करू शकतो त्याच्याकडे बघणं मला वाटतंय महत्त्वाचं आहे.
0: हो, खरं आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण

0: बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीने महत्वाची आहे, आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: महाविद्यालयांमध्ये NSS जे आहे तर त्याच्या अंतर्गत खूपसे उपक्रम पर्यावरणपूरक घेतले जातात. त्याचबरोबर म्हणजे या उपक्रमांमध्ये वृक्ष संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल, किंवा स्वच्छता मोहिमा असतील वेगवेगळ्या ठिकाणच्या, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात.
0: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांची भूमिका कशा पद्धतीने महत्वाची आहे, आणि शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत पर्यावरण जनजागृतीसाठी कोणते उपक्रम राबवले जात आहेत?
1: फक्त महाविद्यालय आणि विद्यापीठ ही पर्यावरण रक्षणासाठी काम करत नाही आहे, तर अगदी KG पासून ते PG पर्यंत पर्यावरण अभ्यास हा प्रत्येकाला माहीत झालेला आहे. कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये सेकंड इयर म्हणजे महाविद्यालयांमध्ये दुसऱ्या वर्षाला पर्यावरण अभ्यास हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पर्यावरणाच्या काही मूलभूत गोष्टी विद्यार्थ्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं खरं तर हा अभ्यासक्रम त्यांना दुसऱ्या वर्षी ठेवलेला आहे. शाळांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पर्यावरण अभ्यासाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठ असतील तर याच्यामध्ये NSS च्या अंतर्गत वृक्षारोपण असेल, त्याचबरोबर स्वच्छता मोहिमा असतील, किंवा बरेच वेळेला डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही गोष्टी असतील, तर या स्वरूपात विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं. पर्यावरण शास्त्र विभागाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पर्यावरण शास्त्र विभागातील विद्यार्थी देखील समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. म्हणजे अगदी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या बाबतीत असेल, किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील जे काही जंगलं आहेत त्यांना लागणारे वणवे आहेत हे थांबवण्यासाठी असेल, किंवा प्लास्टिक बंदीच्या बाबतीत असेल, किंवा गणेशोत्सवामध्ये डॉल्बीचा होणारा वापर आहे या वापराला कमी करण्यासाठी युवकांमध्ये प्रबोधन करायचं असेल, तर या सर्वांसाठी पथनाट्य असू देत किंवा वेगवेगळे कार्यशाळा असू देत, शाळांमधले विद्यार्थी असू दे, महाविद्यालयांमध्ये असू दे, किंवा समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य किंवा कार्यशाळा यांच्या माध्यमातून आमचा विभाग जो आहे तो कार्यरत असतो. शैक्षणिक दृष्ट्या अभ्यासक्रम तर आहेच आहे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनं, पण त्याचबरोबर या समाजाच्या सामाजिक ज्या काही बांधिलकीच्या गोष्टी आहेत पर्यावरण रक्षणाच्या, या दृष्टीनं देखील विभाग आहे तो काम करत असतो. याचबरोबर विद्यापीठाचा विभाग या दृष्टीनं संशोधन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आमच्या विभागामध्ये आहे, की ज्याच्यामध्ये PhD चे आमचे जे काही विद्यार्थी आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपात पर्यावरण रक्षणासाठी सध्या काम करत आहेत.
0: अरे वा, खूप छान. मॅडम, अनेक विद्यार्थी पर्यावरण शास्त्र विषयात करिअर करत आहेत, या क्षेत्रातील करिअर संधींबद्दल माहिती द्याल का, आणि आपल्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या क्षेत्रात चांगलं यश मिळवले याबद्दल थोडं सांगाल का?
1: पर्यावरण क्षेत्रामध्ये आज खूपशा संधी उपलब्ध आहेत, कारण सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं लक्षात येतं की पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत ते वाढतच चाललेले आहेत. त्यामुळं हे प्रश्न कमी करायचे असतील, या समस्या जर का सोडवायच्या असतील, तर याच्यासाठी एक संघटित अशी यंत्रणा असणं, म्हणजे सज्ञान झालेला पर्यावरणाच्या दृष्टीनं योग्य रीतीनं त्याला मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं या दृष्टीनं असं शिक्षण घेतलेले जे कोणी असतील त्यांची आज मार्केटमध्ये किंवा एकूणच सर्व स्तरावरती खूप मोठी मागणी आहे. अगदी सांगायचं झालं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिलं क्षेत्र जे आहे ते म्हणजे ज्या काही समन्वय संस्था, म्हणजे ज्याला कन्सल्टन्सीज असं म्हणतात, कोणत्याही कारखाने असतील ते अगदी उभा करण्याच्या स्टेज पासून ते सुरू झाले आणि आता त्यांचं काम सुरू राहतंय, तर हे सगळ्या स्टेजमध्ये पर्यावरणाचा जो काही विद्यार्थी आहे तो त्यांना मदत करू शकतो या कन्सल्टन्सीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे या कारखान्यांना जी इन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची जी प्रोसिजर असते किंवा त्यांचे जे काही लीगल कायदेशीररित्या काही गोष्टी कारखान्यांना करणं आवश्यक असतं, वेगवेगळे कायदे असतात पर्यावरणाचे, तर या दृष्टीनं त्या कारखान्यांनी व्यवस्थित काम करावं यासाठी या कन्सल्टन्सीज असतात, त्या काम करतात. त्यामुळं ह्यामध्ये वेगवेगळ्या संधी तर आहेतच. त्याचबरोबर प्रत्येक कारखान्यांमध्ये इन्व्हायरमेंटल ऑफिसर म्हणजे पर्यावरण अधिकारी या दृष्टीनं एक पोस्ट असते. या ठिकाणी देखील हे विद्यार्थी काम करू शकतात. त्या कारखान्यामधली सांडपाणी

0: ची व्यवस्था असेल, हवेचं प्रदूषण असेल, त्याचबरोबर घनकचरा असेल किंवा इतर ज्या काही कम्प्लायन्सेस असतील, म्हणजे कायदेशीररित्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे, त्या गोष्टी कारखान्यांच्या करून घेणं यासाठी हे लोक तिथं काम करू शकतात. त्याचबरोबर काही लोक स्वतःचे उद्योग सुद्धा, म्हणजे स्वतःच्या कन्सल्टन्सीज सुद्धा सुरू करू शकतात. काही कन्सल्टन्सीज ज्या आहेत या कारखान्यांना अशा पद्धतीनं कायदेशीररित्या काही गोष्टी करून घेण्यासाठी काम करत असतात, तर काही जे काही कन्सल्टन्सीज आहेत या कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत यासाठी कारखान्यांना मदत करत असतात. त्यामुळं या क्षेत्रात तर संधी आहेच. आणि KG-2 PG पर्यावरण अभ्यास हा असल्यामुळं टीचिंग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बरीचशी गरज या लोकांची असते. त्याचबरोबर जर्नालिझम म्हणजे पत्रकारिता या क्षेत्रामध्ये सुद्धा पर्यावरणाचे लोक चांगल्या पद्धतीनं आर्टिकल्स लिहू शकतात आणि त्यामध्ये हा त्यांचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं.
1: अच्छा मॅडम, पर्यावरण रक्षणासाठी शासनाच्या वतीनं तर अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी, उद्योजक, सामान्य नागरिक आणि विशेषतः तरुण पिढीला आपण काय संदेश द्याल?
0: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण रक्षण करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी जाणून घेणं महत्वाचं आहे. आपापल्या स्तरावर आपण पर्यावरणासाठी छोट्या छोट्या गोष्टी काय करू शकतो हे ठरवणं महत्वाचं आहे. विशेषतः युवा पिढीला मला सांगायला आवडेल की आत्ताची पिढी आहे ती मोबाईल जनरेशन आहे, तर ती मोबाईल जनरेशन तर आहेच आहे पण ग्रीन जनरेशन पण त्यांनी व्हावं हा माझा संदेश असेल. म्हणजे त्यांनी निसर्गाशी नातं जोडावं. म्हणजे एक दिवस त्यांनी समजा हे गॅजेट बाजूला ठेवलं आणि मग निसर्ग संवर्धनासाठी काही वेळ दिला, आठवड्यातील काही वेळ जरी त्यांनी दिला एकत्र संघटित होऊन, तर खूप मोठा बदल होऊ शकतो. म्हणजे छोटी जरी कृती असली तरी त्यातून मोठा बदल आपल्याला करणं शक्य आहे. अगदी प्लास्टिकच्या पिशवीचं उदाहरण घेतलं तर सिंगल यूज प्लास्टिक आहे, त्याला नाही म्हटलं तो ते वापरायचंच नाही असं ठरवलं तरी सुद्धा त्याच्यामुळे एक मोठा बदल होऊ शकतो. रिसायकल, रियूज, सध्या रिड्यूस, रियूज आणि रिसायकल हा मंत्र युवा पिढीनं अंमलात आणणं महत्वाचं आहे. झाडं तर लावायची आहेतच पण झाडं जगवायची पण आहेत. पाण्याचा एकन एक थेंब आपल्याला कसा वाचवता येईल यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा आपल्याला कशा करता येतील हे महत्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे लोकली अवेलेबल ज्या काही गोष्टी आहेत, आजूबाजूला असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल, नैसर्गिक संसाधनं जे आहेत त्यासाठीचा वापर जो आहे तो अगदी बाहेरून काही आणण्यापेक्षा, म्हणजे ट्रान्सपोर्टेशनवरती होणारा इंधनाचा खर्च, त्यातून होणारं वायू प्रदूषण किंवा मॉलमध्ये आणून ते प्रिझर्व करण्यासाठीचं होणारं जे काही इंधनाची किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर, तर हे सगळं कमी करण्यासाठी आपल्या इथं उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल हे देखील युवा पिढीनं बघणं गरजेचं आहे.
1: हो खरंय मॅडम. श्रोते हो, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्वाच्या बाबी आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या उपाययोजनांविषयी मागील दोन भागात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव मॅडमनी अत्यंत महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला दिली. निसर्गाशी नातं जोडा, झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा असा संदेश डॉक्टर आसावरी जाधव यांनी दिला. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर, प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर करणं, वृक्षारोपण, पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार ही काळाची गरज आहे. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न उद्याचं सुरक्षित आणि निरोगी भविष्य घडवू शकतो. श्रोते हो, चला तर मग पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करूया आणि हरित, स्वच्छ आणि सुंदर महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण हातभार लावूया. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. 7:40 आणि 47 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो आहे. ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राजन लाखे यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय नंदू होनप यांनी.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी

0: 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, आजच्या काव्यांजली या कार्यक्रमात आपण ऐकाल वसंत बापट यांच्या आली कोकण गाडी या कवितेविषयी.

श्रोते हो हर्षित अभिराज यांनी संगीत दिलेलं इलाही जमादार यांचं गीत आपण ऐकलं, साधना सरगम आणि सुदेश भोसले यांच्या आवाजात. कार्यक्रमात शेवटी चंद्रशेखर सानेकर यांचं गीत ऐकूया, गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते.

श्रोते हो, अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, तर 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिलं जाणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्रांची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई, 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्ण पदकं. आता सविस्तर बातम्या. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली असून 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ कालपासून लागू करण्यात आली. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 झाले आहेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912 रुपये 50 पैशांवरून 941 रुपये 50 पैसे इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे, असं यात म्हटलं आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर केली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. केंद्राची सूचना ही प्रवेशपत्र नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देण्यासाठी असल्याचं एनटीएनं स्पष्ट केलं आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी जोडून राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटीच्या कारणास्तव एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत होणाऱ्या या बैठकीचं यजमानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळांचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी काल दिली. राष्ट्रनिर्मितीत विधिमंडळाची भूमिका, विकसित भारत 2047 आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या महत्वाच्या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान विकसित भारत 2047 स्वप्न केवळ सार्वजनिक सहभाग, नवोन्मेष उद्योजकता आणि सामूहिक संकल्पाद्वारे साध्य होऊ शकतं, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल नवी दिल्लीत एका परिषदेत भाषण करताना सांगितलं. देशाचं भवितव्य घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची असून शिक्षित, कौशल्ययुक्त आणि तंत्रज्ञान सक्षम युवक ही विकसित भारत 2047 सर्वात मोठी ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं. त्यांनी नव्या पिढीला नवोन्मेष, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असं आवाहन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागपुरात बातमीदारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. यंदाचं वर्ष हे अल निनोचं असून त्याबाबत शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आठ एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्रानं हल्ला केला. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं या हल्ल्याला दुजोरा दिला आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. या क्षेत्रातील अमेरिकेचे तळ आणि मालमत्ता यांना लक्ष्य केलं जाऊ शकतं, असा इशारा

0: इराणच्या संसदेचे अध्यक्ष महम्मद बागेर घलिबाफ यांनी समाज माध्यमावरील संदेशात दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं क्षेपणास्त्र मारा थांबवून पुन्हा चर्चेच्या टेबलवर यावं असं आवाहन केलं आहे. इस्रायलनं यापूर्वी केलेले हल्ले वॉशिंग्टनच्या समन्वयानं झाले नव्हते आणि त्याबद्दल ते समाधानी नव्हते असा उल्लेखही त्यांनी दिलेल्या संदेशात केला आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या मंत्री हान सेऊंग सुक यांना देशाच्या आगामी पंतप्रधान म्हणून नामनिर्देशित केलं आहे. दक्षिण कोरियाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नेण्यासाठी आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हान या अत्यंत योग्य असल्याचं राष्ट्रपतींचे मुख्य सचिव कांग हुन सिक यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाच्या संसदेनं या नियुक्तीला मंजुरी दिली तर हान या दक्षिण कोरियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरतील. दक्षिण फिलिपाईन्सच्या मिंडानाओ प्रांतात आज सकाळी 7.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपामुळे काही किनारपट्ट्यांवर सुनामी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. भूकंपात जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. भूतानमध्ये पुनाखाजवळ काल रात्री 5.8 रिक्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूतानमधल्या भूकंपानंतर भारतातही सिक्कीम आणि उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपात जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. सिक्कीमचं आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. महसूल गुप्तचर संचालनालयानं ऑपरेशन गोल्डन नेक्सस अंतर्गत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका टोळीवर काल कारवाई केली. या कारवाईत सुमारे 5 कोटी रुपये किमतीचं 3 किलोहून अधिक परदेशी सोनं जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करी करणाऱ्यांनी हे सोनं आपल्या शरीरात लपवून आणलं होतं. विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी ते सोनं विमानतळाबाहेर नेऊन पुढे पोहोचवण्यास मदत केली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कारावर नाव कोरलं. रोलँड गॅरो इथं झालेल्या या सामन्यात 5 सेटच्या अंतिम फेरीत इटलीच्या फ्लाविओ कोबोलीला पराभूत करून त्यानं हा विजय मिळवला. यापूर्वी 2020 युएस 2024 फ्रेंच आणि 2025 ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसमध्ये अलेक्झांडर जेरेवला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मंगोलियातल्या उलानबातर खुल्या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी आणखी 2 सुवर्णपदकं जिंकली. यामुळे भारताची पदकांची संख्या 8 सुवर्णपदकांसह 16 झाली. पुरुषांच्या फ्रीस्टाईल प्रकारात दिनेश धनखडनं अंतिम फेरीत कझाकस्तानच्या येदिगे कासिमबेगचा 2-0 असा पराभव करून 125 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 74 किलो गटातील सागर जगलान यानंही काल सुवर्णपदक पटकावलं. महिलांच्या कुस्तीमध्ये काजल ढोचक मनीषा भानवाला आणि नेहा सांगवान यांनी सुवर्णपदकं जिंकली. ग्रीको रोमन प्रकारात सुनील कुमार आणि नितेश कुमार यांनीही स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सुवर्णपदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे केंद्राची यादी जाहीर. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. मुंबईत सोने तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई. 7 जणांना अटक. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीचा अलेक्झांडर जेरेव विजेता. आणि मंगोलियातल्या उलानबातर खुल्या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी पटकावली 8 सुवर्णपदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47° अर्थात 1143 किलो हर्ज ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 8:40 आणि 20 सेकंद झाली आहेत.
2: रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादरकर्ते विवेक वानखडे.

0: या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले,
1: इथेच माझ्या स्वप्नांसाठी एक रेशमी झुलाझुले,
0: इथेच माझी बाळ पाऊले दवात भिजली बालपणी,
1: दूरदेशीच्या युवराजाने इथेच मजला फूल दिले.
0: नमस्कार श्रोते हो, मी संपदा
1: आणि मी जान्हवी आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
0: श्रोते हो, या बकुळीच्या झाडाखाली या कवितेतल्या काही ओळी आत्ताच आपण ऐकल्यात.
1: ही कविता आहे विश्वनाथ वामन उर्फ प्राध्यापक वसंत बापट यांची.
0: एका स्त्रीच्या मनातल्या हळुवार भावना
1: आणि बकुळीचं असलेलं हे जीवाभावाचं नातं
0: वसंत बापट यांनी या कवितेत सुंदररित्या गुंफलंय.
1: ही बकुळी म्हणजे कवितेतल्या तिची जणू मैत्रिणच आहे.
0: मनातलं प्रत्येक गुपित मैत्रिणीजवळ जितक्या सहजतेनं उलगडावं
1: तितक्याच सहजतेनं आणि विश्वासानं ती या बकुळीजवळ ते व्यक्त करतेय.
0: तिने आसवे पुसली माझी हृदयामधला गंध दिला,
1: चांदण्यामधले सोन कवडसे माझ्यासाठी अंथरले.
0: बकुळी माझी सखी जीवाची जन्मांतरीचे प्रेम जुने,
1: तिला पाहता खुलते मी अन मला पाहता तीही खुले.
0: श्रोते हो, किती छान कविता आहे नाही.
1: ऋणानुबंध मग ते माणसाशी असोत की झाडांशी,
0: ज्या काळजीनं आपण ते जपतो तसे ते फुलत जातात.
1: स्त्रीच्या मनातल्या कोमल भावना एखाद्या पुरुषाला कशा कळतात हो?
0: कदाचित परकाया प्रवेशाच्या तंत्रानं त्याला त्या कळत असाव्यात.
1: असंच परकाया प्रवेशाचं तंत्र प्राध्यापक वसंत बापट यांना अवगत असावं,
0: म्हणूनच इतकी छान कविता त्यांनी लिहिली असावी.
1: श्रोते हो, वसंत बापटांच्या अनेक कविता,
0: राष्ट्रभक्तीपर गीतं आपल्याला माहिती आहेतच
1: आणि ती तोंडपाठही आहेत.
0: उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू,
1: अभिमान धरू
0: बलिदान करू
1: ध्वज उंच उंच चढवू, जगी घुमवारे दुमदुमवारे
0: भारत गौरवगान,
1: या रक्ताला या मातीचा
0: मृत्युंजय अभिमान,
1: उधळित शतकिरणा उजळित जनहृदया,
0: नभात आला रे प्रभात रवी उदया,
1: तिमिराची रजनी
0: गेली रे गेली लया,
1: ही देशभक्तीपर गीतं आपली ही तोंडपाठ आहेत.
0: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्यांना कवी वसंत बापट यांच्या या कवितांमुळे स्फूर्ती मिळाली.
1: याशिवाय गगन सदन तेजोमय
0: किंवा छडी लागे छमछम विद्या येई घमघम
1: यासारखं बालगीत,
0: येशील येशील राणी पहाटे पहाटे
1: यासारखं भावगीत आपण ऐकतो.
0: ही सारी गीतं प्राध्यापक वसंत बापट यांचीच आहेत.

0: श्रोतेहो, आज आम्ही बोलणार आहोत याहून वेगळ्या अशा एका कवितेविषयी.
1: श्रोतेहो, आपल्या या डोंगरदऱ्यांच्या कोकणात रेल्वे कधी धावेल असं वाटलं देखील नव्हतं.
0: 1990 पर्यंत हे एक स्वप्नच वाटत होतं.
1: पण आज आपण पाहताय ना,
0: कोकण रेल्वेनं आपला सगळा कोकण प्रांत जोडला आहे.
1: प्रवास सुखकर झालाय
0: आणि आपल्या सौंदर्यमयी कोकणातून या रेल्वेतून प्रवास करताना
1: जे नयन सुख, मानसिक समाधान मिळतं त्याची तुलना करताच येणार नाही.
0: कोकणातून रेल्वे धावावी असं स्वप्न पाहिलं बॅरिस्टर नाथ पै यांनी,
1: आणि पुढे त्याचा ध्यास घेतला तत्कालीन रेल्वेमंत्री प्राध्यापक मधु दंडवते यांनी.
0: कोकण रेल्वेच्या निर्मितीत आणि विकासात त्यांचं अत्यंत मोलाचं योगदान आहे.
1: म्हणूनच त्यांना आदरानं कोकण रेल्वेचे शिल्पकार असं म्हटलं जातं.
0: तुम्ही म्हणाल कार्यक्रम कवितेचा आहे
1: आणि हे विषयांतर काय चाललंय?
0: तर श्रोते हो, या साऱ्या पार्श्वभूमीचा आपल्या आजच्या कवितेशी संबंध आहे.
1: आजची आपली कविता आहे आली कोकण गाडी दादा.
0: आली कोकण गाडी.
1: प्राध्यापक वसंत बापट यांची ही सुंदरशी कविता बऱ्याच कार्यक्रमातून सादर केली जाते.
0: तिच्याच विषयी आज आपण बोलूया.
1: प्राध्यापक मधु दंडवते रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेचा पहिला टप्पा सुरू झाला.
0: पनवेल ते आपटा या मार्गावर धावलेल्या गाडीचा उद्घाटन सोहळा होता.
1: त्यावेळेला अनेक निमंत्रितांना घेऊन ही गाडी मंद गतीनं धावत होती.
0: या गाडीकडे आजूबाजूचे शेतात काम करणारे लोक आश्चर्यानं बघत होते.
1: आपटा स्टेशनवर गाडी थांबताच अनेक मान्यवर या डब्यांमधून बाहेर पडत होते.
0: स्टेशनवर सनईच्या सुरांनी मंगलमय वातावरण तयार केलं होतं.
1: समारंभाला सुरुवात झाली, सुरुवातीचे सोपस्कार झाले आणि
0: लाल बत्ती हिरवी झाली, लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी.
1: आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी.
0: हे गीत सुरू झालं आणि सगळा सभामंडप जणू धावत्या गाडीत बसल्याचा अनुभव घेऊ लागला.
1: वसंत बापट यांना प्राध्यापक मधु दंडवते

0: यांनी या कार्यक्रमासाठी गाणं हवं असं फोनवरून सांगितलं होतं
1: आणि शीघ्र कवी बापटांनी थोड्याच वेळात फोनवरून हे गाणं त्यांना ऐकवलं होतं.
0: त्यांची ही काव्यात्मक प्रतिक्रिया खूपच सुंदर आहे.
1: हो ना. ठाणे मुंब्रा कल्याणची ओलांडून खाडी, ठाणे मुंब्रा कल्याणची ओलांडून खाडी,
0: आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी,
1: जंक्शन आता मागे गेले पनवेलीचे ठेसन आले,
0: ओढ लावी कर्नाळ्याची हिरवी हिरवी झाडी,
1: आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी,
0: आपट्यापासून गाठील रोहे तयार ठेवा नारळ पोहे,
1: स्वागताला कोकणवासी सजले खेडोपाडी,
0: आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी.
1: श्रोते हो, अतिशय साध्या शब्दातून कोकण रेल्वेचं अगदी जिवंत वर्णन त्यांनी केलंय.
0: सहज साधलेलं यमक या कवितेला आणखीनच खुमासदार करून जातं.
1: पुढे त्यांनी लिहिलंय,
0: कशासाठी पोटासाठी कोकणपट्टी घाटासाठी,
1: अगिन गाडी नागिन जैसी जाते नाग मोडी,
0: आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी,
1: दर्यावरचा खाईल वारा पिऊन घेईल पाऊस धारा,
0: बघता बघता मागे टाकेल सावंतांची वाडी,
1: आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी. संपदा, इथे सावंताची वाडी हा जो उल्लेख आहे ना, तो कशाविषयी सांग बघू.
0: स्टेशन संबंधी काही?
1: हा, सावंतवाडी स्टेशन विषयी त्यांनी ते लिहिलंय.
0: अरे वा. आता तिचा प्रवास कोकणातून कसा पुढे सुरू आहे ते पहा.
1: सरता कोकण पुढती जाते गोव्या संगे जुळवी नाते, सरता कोकण पुढती जाते गोव्या संगे जुळवी नाते,
0: कर्नाटक केरळ तामिळ प्रेमे यांना जोडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी.
1: या कवितेच्या शेवटच्या ओळी त्यांनी किती छान लिहिल्यात.
0: शिंग तुतारी झडला ताशा, शिंग तुतारी झडला ताशा,
1: फळासा आल्या आपुल्या आशा,
0: कोकणच्या कैवारी नाथा आशीर्वादा धाडी,
1: आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी. इथे कोकणच्या कैवारी नाथा म्हणजेच बॅरिस्टर नाथ पै यांचा हा उल्लेख आहे.
0: त्यांच्याच पुढाकारानं आशीर्वादानं कोकण रेल्वेचं हे स्वप्न आज पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.
1: श्रोते हो, कोकण प्रांतातील नद्या डोंगर आणि कठीण भूप्रदेश यावर मात करत
0: कोकण रेल्वेचा मार्ग पूर्ण झाला बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या ध्यासानं,
1: आणि त्या ध्यासाचं सत्यात रूपांतर केलं ते मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी.
0: मुख्य व्यवस्थापन आणि इंजिनिअरिंगची धुरा त्यांनी सांभाळली होती.
1: म्हणूनच 741 किलोमीटरचा रेल्वे मार्ग या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी पूर्ण झाला
0: आणि आता आपण सारे या प्रवासाचा आनंद लुटतो आहोत.
1: कोकण प्रवासाचं वैविध्य आपण पाहतो आहोत.
0: श्रोते हो, आता कवी वसंत बापट यांच्याविषयी.
1: 25 जुलै 1922 साली कराड इथं त्यांचा जन्म झाला.
0: शाळेत असताना त्यांच्या आवडत्या शिक्षकांचं निधन झालं.
1: त्यांच्या निधनाची वार्ता त्यांना दुःख देऊन गेली
0: आणि तेव्हा त्यांनी एक विलापिका लिहिली.
1: विलापिका म्हणजे शोकात्मक काव्य.
0: तर त्या रचनेचं बऱ्याच शिक्षकांनी कौतुक केलं,
1: पण एका शिक्षकांना शंका आली.
0: त्यांनी त्यांना विचारलं की हे तूच लिहिलंयस का की कोणाकडून लिहून घेतलंयस,
1: इतकी प्रगल्भता त्यामध्ये होती.
0: 1942 साली महाविद्यालयात असताना वसंत बापट यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हायचं ठरवलं.
1: त्यासाठी त्यांनी आपलं शिक्षण सोडलं आणि
0: चले जाओच्या चळवळीत ते सहभागी झाले.
1: शरद सप्रे या नावानं भूमिगत राहून त्यांनी या कामाची सुरुवात केली.
0: त्यावेळी पुण्यातून एक गुप्त रेडिओ सुरू झाला होता.
1: या रेडिओवर स्वातंत्र्याची जी गाणी ऐकवली जायची
0: ती सगळी गाणी वसंत बापट यांनी लिहिलेली होती.
1: क्रांतिकारी या साप्ताहिकासाठी त्यांनी बरंचसं लिखाण केलं होतं
0: आणि या सगळ्यासाठी त्यांना काही वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला होता.
1: त्यानंतर तुरुंगातून परत आल्यावर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं
0: आणि प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली.
1: त्यांच्यावर राष्ट्रसेवा दल आणि साने गुरुजी यांचे संस्कार झाले होते.
0: 1946 साली खेडोपाडी स्वातंत्र्याचे विचार पोचवण्यासाठी
1: त्यांनी कलापथक,
0: तमाशा,
1: पोवाडा,
0: लोकनाट्य,
1: पथनाट्य अशा माध्यमांचा वापर करून
0: समाजामध्ये प्रबोधन करण्याचं मोठं काम केलं.
1: समाजाभिमुख कवी अशीच त्यांची ख्याती आहे.
0: सामाजिक आणि राजकीय स्तरावर घडणाऱ्या घटना
1: त्यावरच्या प्रतिक्रिया त्यांनी उत्कटपणे आपल्या काव्यातून व्यक्त केल्यात.
0: 1952 साली त्यांचा पहिला कविता संग्रह बिजली हा प्रकाशित झाला.
1: 11वी दिशा,
0: सकीना,
1: मानसी,
0: सेतू,
1: रसिया असे

0: जवळपास 30 कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत.
1: अबडक तबडक,
0: चंगामंगा,
1: गरगर गिरकी
0: असे बालकविता संग्रह,
1: तर बालगोविंद हे बालनाट्यही प्रसिद्ध आहे.
0: याचबरोबर बारागावचं पाणी,
1: जिंकुनी मरणाला,
0: विसाजी पंतांची बखर
1: यासारखे ललित संग्रहही प्रसिद्ध आहेत.
0: सेतू या कविता संग्रहाला
1: तसंच बालगोविंद या बालनाट्याला
0: महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे.
1: 1999 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे.
0: साहित्य अकादमी दिल्ली इथं कार्यकारी मंडळावर 10 वर्ष ते कार्यरत होते.
1: विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांच्यासोबत त्यांनी
0: कविता वाचनाचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात
1: आणि महाराष्ट्राबाहेर अगदी परदेशातही केले.
0: भावकविता, सामाजिक, शाहिरी कविता आणि आधुनिक कविता
1: अशा वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी लेखन केलं.
0: सळसळत्या यौवनाचं झाड म्हणजे कवी वसंत बापट. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम

0: प्रयोग महाराष्ट्रात
1: आणि महाराष्ट्राबाहेर अगदी परदेशातही केले.
0: भावकविता, सामाजिक, शाहिरी कविता आणि आधुनिक कविता
1: अशा वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी लेखन केलं.
0: सळसळत्या यौवनाचं झाड म्हणजे कवी वसंत बापट. श्रोतेहो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा.
1: त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405573485.
0: आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी
1: आणि मी संपदा आपला निरोप घेतोय.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत आणि सादरकर्ते विवेक वानखडे.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, सोमवार दिनांक 8 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या सर करणारे रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते साहेब आणि रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड साहेब यांची मुलाखत. संवादिका कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे.
1: जगाच्या पाठीवरलं सगळ्यात उंच शिखराचं टोक दुरून तरी का होईना, पण प्रत्यक्ष आणि फिजिकली पाहता आलं त्याचा आनंद खूप मोठा होता आणि अवर्णनीय होता.
2: मुळात हिमालय रेंजच इतकी सुंदर आहे, म्हणजे आपल्या भारताला मिळालेला तो एक रत्नजडित हार आहे की ज्याच्यामध्ये सूर्य उगवल्यानंतर सूर्यकिरणाने तो चमकतो. तिथले पक्षी असतील किंवा ती वनराई असेल आणि पांढरा शुभ्र हिमालयाचे स्फटिक सारखे दिसणारे पर्वताचे कडा असतील आणि त्याच्यामधून पळत जाणारे ढग असतील, हा एक अभूतपूर्व पाठ शिवणीचा खेळ असतो आणि निसर्गाची जी काही किमिया आहे आपण स्वतःला हरवून जातो, विसरायला लावतो आपण.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका सोमवार दिनांक 8 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 9 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित होतोय लखलख चंदेरी. हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करतोय.

0: श्रोते हो, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. नदीम श्रवण यांनी या गीताला परदेस या चित्रपटासाठी संगीत दिलं होतं.
1: अरे क्या कुछ दिखाई नहीं दे रहा?
2: क्या है ये?
3: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
4: अरे पर्दा ही मेला है.
1: अरे कुछ आता है कि नहीं?
5: सच है भैया, सुपर निर्मा से मिले सुपर सफेदी.
0: श्रोते हो, आता ऐकूया आनंद बक्षी यांचं आणखी एक गीत. लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत आहे दिल तो पागल है या चित्रपटातलं, आणि संगीतकार उत्तम सिंग.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता हम है राही प्यार के या चित्रपटातलं नदीम श्रवण यांनी संगीत दिलेलं समीर यांचं गीत ऐकूया। स्वर आहे कुमार सानू आणि अलका यांनी यांचा।

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल या विषयावर दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं. आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे, असं हे वाचनालय 200 वर्ष होऊनही तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करतंय, ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
0: तेव्हा 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत गायलं होतं आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी. परिंदा या चित्रपटातल्या खुर्शीद हिलौरी यांच्या या रचनेला संगीत दिलं होतं राहुलदेव बर्मन यांनी. याबरोबरच लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलो हर्ट्झवरून. सकाळचे 9:30 वाजतात. श्रोते हो, यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातींनंतर.
1: अरे पिक्चर क्लियर नहीं है.
2: अरे पर्दा ही मेला है.
3: अरे कुछ आता है कि नहीं?
1: सच है भैया,

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित होतोय इंद्रधनुष्य. यामध्ये ऐकूया एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम फत्ते करणारे रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

0: आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये फिरणं, हिमालयाच्या कुशीत वसलेला एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणं हे अनेकांचं स्वप्न असतं. खडतर चढाई, प्रतिकूल हवामान आणि स्वतःच्या मर्यादांवर मात करत हे ध्येय गाठण्यासाठी अपार जिद्द, मेहनत आणि धैर्य असावं लागतं. आज आपल्या स्टुडिओमध्ये असेच दोन धाडसी अधिकारी उपस्थित आहेत. आपल्या रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी श्रीयुत प्रशांत सातपुते साहेब आणि रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीयुत राहुल गायकवाड साहेब. या दोघांनीही आपल्या कर्तव्याबरोबरच ट्रेकिंगची आवड जपत नुकताच एव्हरेस्ट बेस कॅम्प यशस्वीरित्या सर केलाय. त्यांचा तो सगळा प्रवास कसा होता, त्यासाठीची त्यांनी केलेली तयारी काय काय होती आणि त्यांच्यासमोर आलेली आव्हानं कोणती होती, हा त्यांचा अनुभव त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब नमस्कार, तुम्हा दोघांचंही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठायचंय हे कधी मनात आलं?
2: मी महाराष्ट्रामधले काही ट्रेक सुरुवातीला केलेले होते आणि एका दिवशी असंच मित्रांसोबत गप्पा मारत बसल्यानंतर मला वाटलं की आपण एकदा एव्हरेस्ट सर करावा. पण सम्राट भोपळे नावाचे माझे एक मित्र आहेत, ते म्हणले की एव्हरेस्ट करण्यापूर्वी एकदा एव्हरेस्ट बेस कॅम्प करावा आणि नंतर मग एव्हरेस्टचा विचार करावा. असं म्हणल्यामुळं मग मी थोडंसं डायव्हर्ट झालो आणि मग एव्हरेस्ट बेस कॅम्पचा विचार माझ्या डोक्यात आला आणि मग तिथून खऱ्या तयारीला सुरुवात झाली.
0: अच्छा, मग ही मोहीम ठरल्यानंतर प्रत्यक्ष तयारीसाठी तुम्हाला किती वेळ मिळाला?
1: आम्ही फिटनेस हा मंत्र पहिल्यांदा आम्ही समोर ठेवला होता आणि ट्रेकिंग किंवा हायकिंग हे प्रत्येक करणाऱ्या ट्रेकिंग आणि हायकरचं स्वप्नच असतं की एकदा कधीतरी उंचावर जावं, एखादी अद्भुत ट्रेक करावा. आणि हिमालय हा तर आकाशाला गवसणे घालणारा स्वप्न असतं प्रत्येक ट्रेकरचं. खऱ्या अर्थानं तयारी झाली ती फिटनेस हा मूलमंत्र घेऊन, म्हणजे कुठल्याही जिल्ह्यामध्ये आपण गेलो तर पहिल्यांदा आपण एखादी जिम लावत असतो आणि मग आपल्या छंदाला आपण सोबत करत असतो. EBCला जाण्याची अशी वेगळी अशी काही त्यावेळेला इच्छा किंवा मनोदय नव्हता, परंतु रत्नागिरीमध्ये त्यावेळेला नुकतीच कोस्टल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉनची घोषणा झाली होती आणि आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आम्ही तसे जिमचे विद्यार्थी आणि चला म्हटलं आपण आपलं या निमित्तानं आपण आपल्याला स्वतःला आजमावू, आपली क्षमता आपण तपासू आणि मग ती तयारी केली. त्याच्यानंतर मग आम्हाला ती कोस्टल मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर आम्हाला आत्मविश्वास वाढला आमच्यामध्ये आणि आमच्या असं लक्षात आलं की आपण हे सगळं करू शकतो. मग दरम्यानच्या कालावधीत RCCचे जे डॉक्टर आहेत, डॉक्टर नितीन सनगर, त्यांच्याकडे आम्ही विशेष ट्रेनिंग घेतलं मॅरेथॉनच्या दृष्टिकोनातून. त्यावेळेला सुद्धा डोक्यामध्ये EBCची तयारी असा विषय नव्हता, फक्त फिटनेस हाच मूलमंत्र घेऊन आम्ही ते काम करत होतो. आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात ठरलं की आता आपल्याला EBC करायचीच आहे, तर मग आम्ही ही मेहनत आणि हा सराव आणि हा व्यायाम याच्यावर आणखी जरासा भर दिला आणि तयारी पूर्ण झाली.
0: अच्छा, पण मग ही तयारी कशा प्रकारची होती?
2: साधारणतः 7 ते 8 महिन्याची आम्ही तयारी केलेली होती. आम्हाला पहिल्यांदा मानसिकदृष्ट्या कणखर होणं गरजेचं होतं, त्याच्यामुळं आम्ही पहिल्यांदा ठरवलं की ही जी गोष्ट आपण ठरवलेली आहे ती करायचीच आहे. आणि मग त्या दृष्टीने आम्ही माहिती गोळा करायला सुरुवात केली की नेमका कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा लागतो. मग त्यावेळेस असं समजलं बऱ्याच अनुभवी व्यक्तींकडून की त्यासाठी आपला एन्ड्युरन्स जास्त असावा लागतो आणि आपली मसल पॉवर चांगली असावी लागते आणि त्याचबरोबर शारीरिक क्षमता आपली चांगली ठेवण्यासाठी मग रनिंग, वॉकिंग, जिम ह्या गोष्टी सोबत योगा, स्विमिंग, सायकलिंग ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे असं समजलं. आणि मग त्या 7 ते 8 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही 2 हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्या, 1 अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली गणपतीपुळेची आणि त्याचबरोबर 1 सांगलीला झालेली डिओथॉलॉन आम्ही पूर्ण केली, सायकलिंग पण त्याच्यामध्ये आम्ही केलं.
0: अच्छा.
2: आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे उंचावरती चढण्यासाठीच्या ज्या व्यायाम प्रकारांची आवश्यकता असते त्याची आमची चांगली तयारी झाली आणि आमचं शारीरिक क्षमता चांगल्या प्रकारे विकसित झाली त्याच्यामध्ये.
0: अच्छा.
1: याच्यामध्ये मग एक आवर्जून उल्लेख करेन मी की ABCला जाताना जसं आपण समुद्र सपाटीपासून उंचावर जात असतो तसं हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असतं. आपल्याला सवय असते, आपल्या बॉडीला सवय असते, आपण समुद्र सपाटीजवळ वावरत असतो त्यामुळे 100% फुल आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे आम्ही विशेष आपल्या फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी जिम असेल किंवा सायकलिंग असेल, स्विमिंग असेल याच्यावर

0: मी जास्त भर दिला होता.
1: अच्छा.
2: आणि रत्नागिरीमधले जे चढ उतार आहेत नैसर्गिकरित्या, उदाहरणार्थ नारायणमळी सारखा जो भाग आहे तिथे जे एलिव्हेशन मिळालेलं आहे त्या एलिव्हेशनवरती केलेल्या सरावाचा जास्त फायदा झाला, त्याच्यामुळे लंग्स कॅपॅसिटी वाढण्यामध्ये मदत झाली
0: निश्चितच.
1: अच्छा. तुम्ही आता म्हणालात की मानसिकदृष्ट्या पण थोडी आम्हाला तयारी करावी लागली, कारण कोणताही ट्रेक म्हटलं की तिथे गेल्यानंतर काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो याची आपल्याला पूर्वकल्पना असते, तर ती मानसिक तयारी कशा प्रकारची होती?
0: मेडिटेशन हा सगळ्यात उत्तम सर्वोत्तम उपचार आहे असं मला वाटतं. आणि दिवसभर आपण काय केलं ह्याचं जर मूल्यमापन आपल्याला करायचं असेल तर झोपण्यापूर्वी किंवा आपण ज्यावेळेला बेडवर जातो त्यावेळेला 15 मिनिटं डोळे मिटून जर आपण स्वतःला वेळ दिलात आणि आपण जर आज दिवसभरात आपण काय केलं हे जरी आठवलं, मग त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय, चुकीच्या गोष्टी काय झाल्या आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे ह्याचं मूल्यमापन प्रत्येकाने जर केलं आणि स्वतःसाठी जर 15 मिनिटं वेळ दिला तर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरं जाण्याचं सामर्थ्य त्यामध्ये आहे.
1: अच्छा. हा ट्रेक करायचा ठरल्यानंतर तुमच्या घरच्यांची किंवा तुमच्यासोबत काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांची प्रतिक्रिया कशी होती?
2: सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांची चांगली मदत झाली. कुटुंबियांनी सहकार्य केलं, मित्रांनी सहकार्य केलं, प्रशासनातूनही चांगलं सहकार्य मिळालं, सगळ्यांनी सहकार्य केलं.
0: माझ्या बाबतीत तर पत्नी सौभाग्यवती स्वतः माझ्यासोबत यायला तयार झाली आणि माझ्या अगोदर तिने पैसे भरून तिकीट बुक केलं.
1: मग या ट्रेकची सुरुवात नेमकी कुठून झाली होती?
0: पुणे ते काठमांडू आणि काठमांडू ते लुकला, म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानाने आपण काठमांडूपर्यंत जातो आणि काठमांडू ते लुकला जगामधील सगळ्यात धोकादायक म्हणून जे विमानतळ ओळखलं जातं ते आहे लुकला. ते धोकादायक काय, तर एका रनवेच्या एका बाजूला दरी आहे आणि रनवेच्या दुसऱ्या टोकाला भिंत आहे
2: आणि जर 527 मीटर त्याची
0: लेंथ आहे, लांबी आहे त्याची फक्त. आणि एक अपघात तिथे झालेलाही आहे, म्हणजे छोटी विमान असतात 17 सीटर आणि एक विमान त्या दरीमध्ये पडून एक अपघातही झालेला, तेव्हापासून ते जगातील सर्वात धोकादायक होतं. म्हणजे तिथे जर पायलट कौशल्यपूर्ण नसेल तर आपला जीव मुठीतच आपण धरलेला अशा अवस्थेत ते असतं. आणि तो एक छोटा प्रवास होतो तिथे. आणि जर वेदर चांगला असेल, त्या दिवशीचं हवामान जर चांगलं असेल तर आपल्याला विमानानं प्रवास होतो, नसेल तर मग तिथून बाय रोड रामेछाप नावाचं आहे गाव आणि तिथून मग आपल्याला परत पुढेचा तो प्रवास आहे. पण तसं आमच्या बाबतीत घडलं नाही, आम्हाला त्या दिवशी चांगल्या पद्धतीनं हवामान मिळालं त्यामुळे काठमांडू ते लुकला हे आम्ही छोट्या विमानाने आलो. आणि खरा खडतर प्रवास खऱ्या अर्थानं एव्हरेस्टच्या दिशेनं म्हणू आपण, एव्हरेस्टच्या कुशीत जाण्याचा जो काही प्रवास सुरू झाला तो लुकलापासून सुरू झाला.
1: मग त्यापुढचा एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठेपर्यंतचा प्रवास कसा होता?
2: लुकला विमानतळापासून जो प्रवास सुरू होतो एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतचं अंतर हे 65 किलोमीटर आहे आणि जाताना मग लुकल्यावरून पहिला स्टॉप लागतो तो फाकडिंग, तिथून पुढे नामचे बाजार, नामचे बाजारहून तेंगबोचे, तेंगबोचेवरून दिग्बोंचे, दिग्बोंचेवरून लोबुचे आणि पुढे गोरक्षेप आणि मग पुढे एव्हरेस्ट बेस कॅम्प. एवढे त्याच्यामध्ये टप्पे आहेत आणि साधारणतः दररोज 12 ते 13 किलोमीटर चालावं लागतं आणि डोंगरदऱ्याने चालणं आहे. पूर्ण ट्रेक हा दूधकोशी नदीच्या दोन्ही तीरावरून करावा लागतो आणि उंची, थंड हवामान आणि खडतर वाट हे सगळी त्याच्यात आव्हानं असतात. तर ह्या 65 किलोमीटरसाठी 7 दिवस लागतात. साधारणतः त्यापैकी 2 दिवस जे आहेत ते वातावरणाशी समरस होण्यासाठी मुक्काम केले जातात, ॲक्लमेटायझेशनसाठी थांबवले जातात. तर आमचा ह्या 7 दिवसामध्ये ह्या मार्गावरून प्रवास झालेला आहे.
1: अच्छा.
0: सुरुवातीचा प्रवास हा आनंदी असतो, उत्साही असतो.
1: बरोबर.
0: पायवाटेवरून जात असताना दोन्ही बाजूला असे विस्तीर्ण आणि उंच असे पाईनचे वृक्ष आणि त्याची गर्द वनराई लागत असते, जे उत्तराखंडचं राज्यफूल आणि नेपाळचं राष्ट्रीय फुल आहे रोडोडेंड्रॉन. तर त्याचे 30 प्रकारची वेगवेगळी फुलं पाहत त्याचा आस्वाद घेत निसर्गाचा आपली ही वाटचाल अतिशय उत्साहवर्धक राहत असते. वाटेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला साद घालत असतात. असा अगदी छानसा असा प्रवास सुरू होतो आणि खरी कसोटीने स्किल लागतं ते दिंगबोच्यापासून खऱ्या अर्थानं आपल्याला कळतं की आपण जसं उंचावर जातोय तसं थंडी अधिक वाढते, हवेतील ऑक्सिजन कमी होते आणि सुरुवातीचा जो 12 किलोमीटरचा 14 किलोमीटरचा असणारा टप्पा असतो तो कधी 2 किलोमीटर येतो कळत नाही. दिवसभर 2 किलोमीटर चालणं होतं अशा पद्धतीने तो प्रवास होतो.
1: येस. अच्छा. मग हा प्रवास करत असताना तुम्ही सोबत कोणत्या गोष्टी नेल्या होत्या?
2: आमचे जे ग्रुप लीडर होते अकस्तुरी सावेकर मॅडम, त्यांनी आम्हाला यादी दिलेली होती, त्या

0: यादीप्रमाणे पहिल्यांदा तर महत्वाचे जे थंड हवामान प्रदेशात वापरण्याचे जे कपडे असतात, जसं स्लीव जॅकेट आहे किंवा डाऊन जॅकेट आहे, हँड ग्लोव्ज आहेत, थर्मल्स आहे, सॉक्स आहेत, या सगळ्या पेहरावाच्या गोष्टी घेतलेल्या होत्या. आणि त्यासोबत फर्स्ट एड किट पण घेतलेलं होतं की हाय अल्टिट्यूडवरती जे सिकनेसेस येतात त्या अनुषंगाने कोणते औषध उपचार लागू शकतात ते प्राथमिक उपचाराची एक पेटी सोबत घेतलेली होती. आणि थोडाफार म्हणजे कोरडा खाऊ ज्याला म्हणू आपण, लाडू, चिक्की, चॉकलेट्स असे थोडेसे पदार्थ. कारण का आपण सकाळी ट्रेकला 6-6:30 सुरुवात केल्यानंतर दुपारच्या जेवणापर्यंत जर मध्ये जर काही खायची गरज पडली तर ते असावं म्हणून ते आणि पाण्याच्या बॉटल्स, त्याच्यापैकी एक पाण्याची बॉटल ही गरम पाण्याची बॉटल असते कारण थंड हवामान प्रदेशामध्ये थंड पाणी पिलं जात नाही. एक लिटर गरम पाणी आणि एक लिटर थंड पाणी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सोबत कॅरी केलेल्या होत्या.
1: अच्छा,
2: आपल्याला लागणारा शिधा हा आपल्या सॅकमध्ये असतो. जवळपास 40 लिटर अथवा 50 लिटरची जी सॅक असते त्याच्यामध्ये आपण हे सगळं सांभाळून घेत असतो, लागणारं साहित्य वगैरे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते पाणी. म्हणजे तुम्ही जसं वरवर जात असता तसं स्वतःला हायड्रेट ठेवणं ही सगळ्यात जास्त गरज असते. आणि सरांनी जसा उल्लेख केला तसा चिक्की, शेंगदाण्याची चिक्की, गुडदाणे आपण ज्याला म्हणतो, तर त्या आणि डेट्स काही तर त्या गोष्टी आम्ही जवळ ठेवायचो. कारण जसं चालणं होतं तसे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होत असतं, मिठाचं प्रमाण कमी होत असतं, पाण्याचं प्रमाण कमी होत असतं, बॉडी डिहायड्रेट होऊ नये. त्यामुळे 2-1 किलोमीटर 1 किलोमीटर जसं आपल्याला गरज लागेल तसं थोडंसं थांबवून विसावं घेऊन आम्ही त्या चिक्कीचा वापर करत होतो, पाण्याचा पुरेपूर आम्ही वापर करत होतो. अशा पद्धतीने तो आमचा प्रवास होता.
1: जसजशी उंची वाढत गेली तसतसे तुम्हाला काय बदल जाणवले तुमच्यामध्ये?
0: जनरली सर्वसाधारण जे आपण इतर भागात वॉकिंग करतो, चालण्याचा व्यायाम करतो, ते वॉकिंग आणि ट्रेकिंगच्या दरम्यान करण्याचं वॉकिंग ह्याच्यात फरक आहे. जेव्हा आपण पर्वत शिखरांवरती किंवा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरती चढतो त्यावेळेस वेगाने चालून जमत नाही, अगदी सावकाश चालावं लागतं. बऱ्याच वेळेस उतरताना तिरकं उतरावं लागतं. त्याचे काही टेक्निक ठरलेले आहेत, त्या टेक्निकनी जर आपण चाललो तर गुडघ्यांना इंजुरी होत नाही, त्याची काळजी घेत घेत ते चालणं करावं लागतं. तर जसं जसं आम्ही उंचावर जाऊ लागलो तसं तसं सुरुवातीला जिथे सपाट पृष्ठभाग मिळाला तिथे आमचा वेग बऱ्यापैकी होता, साधारण होता. परंतु जशी जशी उंची वाढत गेली तसं तसं आमचा वेग मंदावत गेला. म्हणजे शेवटचा जो टप्पा होता गोरखशेप ते एव्हरेस्ट बेस कॅम्प हे अंतर 3 किलोमीटरचं आहे आणि ह्या 3 किलोमीटरसाठी आम्हाला जायला 4 तास आणि यायला 4 तास लागले.
1: बापरे.
0: असं. आणि मग दुसरा बदल जाणवला की आपल्या शरीरात जे सरांनी आता सांगितलं सातपुते साहेबांनी की डिहायड्रेशन होतं, मिठाचं प्रमाण कमी होतं, तर ते खूप खूप महत्वाचं आहे. जर बॉडी डिहायड्रेट झाली आणि आपण जर पाणी पित नाही राहिलो तर मग त्रास होऊ शकतो. पण आम्ही जेव्हा उंचीवर गेलो तेव्हा आम्हाला म्हणजे ऑक्सिजन कमी झालेलं जाणवलं.
1: अच्छा.
0: हा, ऑक्सिजन कमी झालेलं जाणवलं, आमचा वेग कमी झाला. आणि गोरखशेपला आम्ही एक टेस्ट म्हणून SPO2 चेक केलं तर साधारणतः 70-72 हे ऑक्सिजनचं प्रमाण गोरखशेपला होतं त्यावेळेस.
2: त्याच्याही पेक्षा कमी सुद्धा म्हणजे 40 पर्यंत सुद्धा जाणवलं आम्हाला ते टेस्ट केल्यानंतर.
0: हा, आणि आम्ही एक तपासणी म्हणजे उत्सुकतेपोटी केली की आपण ह्या भागातले नाही तर इथल्या नागरिकांचं SPO2 चेक करू म्हणून आम्ही तिथल्याही नागरिकांचं चेक केलं तर तेही तेवढंच भरलं.
1: अच्छा. आणि त्यामुळे श्वसनासाठी त्रास होतो का?
0: श्वसनासाठी त्रास होतो आणि झोप लागत नाही आणि थंडी भयानक असते. गोरखशेपला -15 डिग्रीपेक्षा कमी टेम्परेचर गेलेलं होतं. हा, 15 डिग्रीपेक्षा कमी तापमान होतं. आणि जेव्हा तापमान कमी होतं आणि उंची जास्त असते आणि ऑक्सिजनचं प्रमाण विरळ असतं त्यावेळेस डोकं दुखणे, चक्कर येणे किंवा मळमळ येणे, झोप न लागणे, अस्वस्थ वाटणे अशा प्रकारचा त्रास जाणवत असतो. परंतु सुदैवानं आमच्या ग्रुपमधल्या कुणालाही तो त्रास जाणवला नाही. जरी कुणाला जाणवला असेल तर तो किंचितसा आणि हलकासा होता, असा गंभीरतेने घेण्यासारखा त्रास कुणाला झाला नाही. त्याचं कारण असं की सगळे टीममधले मेंबर जे होते ते फिजिकली फिट होते.
1: फिट होते, बरोबर. मग सोबत तुम्ही काही प्रिकॉशनरी गोष्टी घेऊन गेला होतात का?
2: जाण्यापूर्वी आम्ही हे सगळे युट्यूबवर व्हिडिओज बघितले होते आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगू इच्छितो श्रोत्यांना, आमची जी ग्रुप लीडर होती कस्तुरी सावेकर, हिने वयाच्या 21व्या वर्षी एव्हरेस्ट समिट केलेलं म्हणजे सर केलेलं आहे आणि जो जगातील मृत्यूचा पर्वत असा समजला जातो अन्नपूर्णा, तर तो देखील तिने सर केला होता आणि तो अन्नपूर्णा सर करणारी सगळ्यात कमी वयाची ती मुलगी आहे. तिचा अनुभव, तिचं मार्गदर्शन

0: इन्फेक्शन आम्हाला खूप कामी आलं, त्यामुळे आम्ही आमच्यासोबत बऱ्याचशा प्रिकॉशनरी गोष्टी म्हणजे मेडिकल किट असेल किंवा पोशाखाच्या माध्यमातून लागणारं जे काही साहित्य असेल तेही आम्ही घेऊन गेलो होतो.
1: हा ट्रेक करत असताना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं?
2: वातावरणीय बदल, वाढणारी थंडी आणि कमी होणारा ऑक्सिजन हे सगळ्यात मोठे चॅलेंजिंग होते. आणि ट्रेकमध्ये दुसरा एक धोका होता, पण तो आम्हाला जास्त ठिकाणी नाही जाणवला, लँडस्लाईडचा धोका. कारण आपल्याकडला सह्याद्रीचा पर्वत जो आहे तो अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे,
1: बरोबर,
2: परंतु हिमालयातला पर्वत जो आहे तो स्तरित खडक आहे, तो लूज बोल्डरमध्ये आहे.
1: अच्छा.
2: मी जो थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं श्रोत्यांना की दूधकोशी नदीच्या दोन्ही तीरावरून तो प्रवास करावा लागतो, तर काठ कधी बदलावा लागतो? जेव्हा पुढचा टप्पा हा लँडस्लाईडचा आलेला असेल तर मग त्या ठिकाणावरून आम्ही हँगिंग ब्रिज आहेत त्याच्यावर, त्या दूधकोशी नदीवर, त्या ब्रिजवरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन मग त्या किनाऱ्यावरून चालायचं आहे. तर तो एक धोका होता, परंतु तसं कुठं काय जाणवलं नाही तसं. आणि दुसरं म्हणजे हिमवृष्टी, तर सुदैवाने आमच्या वेळेस हिमवृष्टी झाली नाही.
1: अच्छा, ओके. असा एखादा कठीण प्रसंग होता का की जिथे असं वाटलं की आता हार मानावी पण तरीही तुम्ही पुढे चालत राहिलात?
0: असा एकमेव क्षण होता तो म्हणजे लोबोचे. लोबोचे हे एक असं गाव आहे की त्या चारही बाजूला सगळीकडे डोंगर आहेत, दऱ्या आहेत, उंच हिमालयाची पहाड आहेत, आणि त्याच्यामध्ये एक पिरॅमिड नावाचं एक हॉटेल आहे, पाईन वृक्षाच्या लाकडांपासून बनवलेलं, आणि ते एकमेव एकच हॉटेल आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे हा शेवटचे 3 दिवस जे आहे सरांनी जसं सांगितलं तसं की मुळात हाय अल्टिट्यूडमुळे आणि ऑक्सिजनच्या प्रमाणामुळे झोपच येत नाही. तुम्ही जर झोपलात पाठीवर तर अचानकपणे श्वासोश्वास जोरात वाढतो, धडधड वाढते, आणि रात्र कधी एकदा निघून सकाळ होते, आणि मग नको ते काही वाईट विचार डोक्यामध्ये येत असतात, थोडंसं हॅलोजिनेशनच्या टाईपमध्ये थोडंसं जाण्याची शक्यता असते. पण ज्यावेळेला तुम्ही परत पुन्हा उठून बसताय पाठ टेकून, आणि मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की प्राणायाम आणि आपण काय केलं ह्याचं ज्यावेळेला आपण चिंतन करतो, त्यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक नवी ऊर्जा येते. अरे अरे, इथंपर्यंत आलोयच, तर काय आहे त्यात विशेष, आपण हे पूर्ण करणारच. हा पण एक नवीन दुर्दम्य आत्मविश्वास पुन्हा एकदा तिथे जागृत होत असतो. आणि माणसाचं मन हे बऱ्याच वेळेला द्विधावस्थेत असतं, होय नाही करू नको वगैरे, पण त्याच्यावर शेवटी हा होयचाच विजय होतो, आणि मग आपण पुन्हा एकदा त्या आव्हानाला सामोरे जाऊन आपण जातो. पण मी नमूद करेन की लोबोचेचा अनुभव हा अत्यंत, मी तर त्याला चंद्रावरच राहणं असंच म्हणेन, कारण कुणीच नाही आहे आणि आपण एकटेच आहोत असंच तो अनुभूती त्यावेळेला आला होता.
2: वास्तविक सरांनी जे सांगितलं लोबूचे, त्याला गाव म्हणावा का नाही हा प्रश्न आहे, कारण काही एकच हॉटेल आहे. हॉटेल कशाला म्हणायचं त्याला? त्याला टी हाऊस म्हणतात तिकडे.
0: येस, अगदी बरोबर.
2: आणि अगदी लाकडात बनवलेला आहे आणि मानवी वस्तीच नाही. त्या टी हाऊसचा जो मालक आणि तिथले जे वेटर आहेत तेच तिथे दिसणारी माणसं आहेत, बाकी आजूबाजूला
0: कुणी
2: 5-6 किलोमीटरच्या पेरीपेरीमध्ये कुणीही दिसत नाही, फक्त निसर्ग, ते एक हॉटेल आणि आपण. त्याच्यामुळे तिथला जरा
0: त्यामुळे
2: जो आहे तो थोडासा आठवणीत
1: राहणार. पहिल्यांदा जेव्हा हिमालयाचं दर्शन घडलं तेव्हा काय वाटलं?
0: अतिशय सुंदर आणि मनमोहक, म्हणजे आपण विसरून जातो, स्वतःला हरवून जातो. मुळात हिमालय रेंजच इतकी सुंदर आहे, म्हणजे आपल्या भारताला मिळालेला तो एक रत्नजडित हार आहे की ज्याच्यामध्ये सूर्य उगवल्यानंतर सूर्यकिरणाने तो चमकतो असा तो हार आहे सुंदर असा. आणि तिथले पक्षी असतील किंवा ती वनराई असेल आणि पांढरा शुभ्र हिमालयाचे स्फटिक सारखे दिसणारे पर्वताचे कडा असतील आणि त्याच्यामधून पळत जाणारे ढग असतील, निळसर ढग असतील, पांढरे ढग असतील, थोडेसे काळसर ढग असतील, हा एक अभूतपूर्व पाठ शिवनेचा खेळ असतो. आणि निसर्गाची जी काही किमिया आहे ती अतिशय स्वतःला विसरून, म्हणजे आपण स्वर्गच म्हणू त्याला, आणि आपण स्वतःला हरवून जातो, विसरायला लावतो आपण.
1: तुमचा अनुभव काय?
2: अतिशय आनंद झाला. मी नेहमी माझ्या मित्रांना वगैरे नेहमी सांगत असतो की लाईफ इज अ वन टाइम ऑफर. आयुष्यात आल्यानंतर जगाच्या पाठीवरलं सगळ्यात उंच शिखराचं टोक दुरून तरी का होईना, पण प्रत्यक्ष आणि फिजिकली पाहता आलं त्याचा आनंद खूप मोठा होता आणि अवर्णनीय होता. आणि निसर्ग अमेझिंग आहे, मी निसर्गाला गुरु मानत असतो, आणि खूप छान वाटलं मला त्या ठिकाणी, अतिशय सुंदर.
1: ज्या क्षणी तुम्ही बेस कॅम्पवर आपला तिरंगा फडकवलात ती भावना काय होती?
0: आत्तापर्यंत 65 किलोमीटर केलेलं जे अंतर होतं एका क्षणात गायब झालं होतं आणि आपण काहीतरी जिंकलो असा एक उत्साह त्या दिवशी आम्हाला संचारला होता आमच्या अंगामध्ये. आणि आम्ही चक्क एकमेकांना मिठा मारून तो आनंदोत्सव साजरा करत होतो. आणि एकदा हे सर केलंच आपण, म्हणजे आपल्या शारीरिक क्षमता आपण आज तपास

0: असली आणि सिद्ध केलं स्वतःला, हा जो आनंद होता ना तो कशात मावत नव्हता किंवा तो त्याचं मूल्य कशातच येत नव्हतं. आणि केवळ तिरंगा नाही फडकवला तर सरांच्या संकल्पनेतून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधाना किंवा घटना आपल्या देशाला दिली त्या घटनेची जी उद्देशिका होती ते आम्ही तिथं प्रदर्शित करून आनंदोत्सव आम्ही साजरा केला. त्याच्याविषयी मला वाटते सर बोलतील.
1: कारण संविधानामध्ये जे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही चतुःसूत्री सांगितलेली आहे ती केवळ भारतीयांसाठी नाही तर ही चतुःसूत्री कुठल्याही अखिल मानवजातीला ती लागू पडते. आणि तो संदेश आम्हाला द्यायचा होता की पृथ्वीवरल्या किंवा अखिल मानवजातीला ह्या चार मूलभूत तत्वांची खूप आवश्यकता आहे आणि त्याची जपवणूक झाली पाहिजे हा संदेश त्यातून देणं आवश्यक वाटलं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी संविधानाची प्रत नेलेली होती आणि देशाभिमान आहे, राष्ट्राभिमान आहे, त्याचं प्रतीक म्हणून तिरंगा आम्ही फडकवला आणि ह्या चार मूल्यांची जपवणूक व्हावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी ते संविधानाच्या प्रास्ताविकेचं प्रदर्शन केलं त्या ठिकाणी. आम्ही
2: पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने तिथे जात असताना गिर्यारोहकांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे असं वाटतंय?
0: हा हा सगळ्यात चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे. आज आपण बघतो की सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य किंवा खास करून पिण्याच्या पाण्याचं बॉटल जे आहेत आपण प्लास्टिक, तर याचं साम्राज्य नाही म्हटलं तरी सगळीकडे आहे. आणि ज्या वेळेला आपण ट्रेकिंगला जात असतो, जंगलामध्ये जात असतो, वनामध्ये जात असतो, मुळात प्लास्टिकची बॉटल घेऊन जाणं याला बंदीच आहे. म्हणजे आपल्या वन खात्याने ती बंदीच घातलेली आहे भारतामध्ये. आणि सागरमाथा नॅशनल पार्क जे आहे नेपाळचं, ज्याच्यापासून हा ट्रेक सुरू होतो, मोस्टली हे सगळेच काळजी घेत असतात आणि तिथलं स्थानिक प्रशासन देखील ती काळजी घेत असतं की तिथले जे शेर्पा आहेत, जे ट्रेकर्स आपल्यासोबत साहित्य घेऊन जातात ते साहित्य स्वतः बरोबरच परत आणतात. त्यातूनही चुकून काही राहिला असेल किंवा जर पडला असेल तर तिथली जी स्थानिक शेर्पा आहेत, तिथले जे स्थानिक प्रशासन आहे, त्या शेर्पांना तो कचरा वजनाच्या किमतीमध्ये आणायला सांगून त्याचे पैसे पेड करतं. म्हणजे एखाद्या शेर्प्यानं वरून आणलेलं जे काही साहित्य असेल तर त्याचं किलोमध्ये रूपांतर होतं आणि प्रत्येक किलोपाठीमध्ये 200 रुपये हा मेहनताना त्यांना दिला जातो. आणि या आकाशवाणीच्या माध्यमातून सर्वांनाच मी आवाहन करेन की तुम्ही कुठेही जा पण जाताना जो स्वतःचा कचरा आहे तो तरी किमान होणार नाही आणि जर झालाच तरी तो सोबत परत आणावा, हीच या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करतो.
2: आणि तरच अशा सौंदर्य स्थळांचं सौंदर्य टिकून राहू
0: शकतं. निश्चित.
1: तिथे एक सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटी म्हणून आहे, ती त्या ठिकाणी होणाऱ्या कचऱ्याच्या संदर्भामध्ये काम करणारी एक चांगली संस्था आहे, त्याला म्हणजे स्वयंसेवी संस्था म्हणता येईल आपल्याला. आणि साहेबांनी जसं आता सांगितलं तसं की त्यांची एक ऑफर पण आहे, जे ट्रेकर्स जातात त्या ठिकाणी त्या ट्रेकरनी परत जाताना सोबत 1 किलो कचरा सोबत न्यावा. कारण का तिथे कचऱ्याचं वहन करणं खूप अवघड आहे, कारण कचरा जो आहे तो मॅन्युअलीच न्यावा लागतो खाली, तो लुकला एअरपोर्ट पर्यंत न्यावा लागतो.
2: हा,
1: कारण का इतका मोठा कचरा हेलीनी नेणं, हेलिकॉप्टरने नेणं वगैरे ते प्रॅक्टिकली नाही आहे. ते तर त्यांनी ती ऑफर पण ठेवलेली आहे आणि बरेच गिर्यारोहक वगैरे, पर्यटक वगैरे जे आहे ते नेतात पण 1 किलो कचरा वापस सोबत त्या ठिकाणी गेल्या. चांगलं काम करते ती सागरमाथा पोल्युशन कंट्रोल कमिटी.
2: अच्छा. एव्हरेस्ट बेस कॅम्प ही मोहीम ठरल्यानंतर त्याची तयारी करत असताना आणि प्रत्यक्ष ट्रेकला जात असताना कुणाकुणाची मदत झाली?
1: पहिलं तर कुटुंबीय,
2: नक्कीच
1: आई, पत्नी, मुली, बहीण ह्या सगळ्यांचं म्हणजे प्रोत्साहन होतं. दुसरं सातपुते साहेब जे माझ्यासोबत आहेत आता, त्यांच्याकडूनच मला कस्तुरी मॅडमचा नंबर मिळाला आणि नंतर मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. तसंच माझे दुसरे मित्र भोपळे साहेब, ढगारे साहेब, ते माझ्या नेहमीच्या तयारीमध्ये सोबत असायचे, प्रोत्साहन द्यायला तयारी असायचे. कुठेही गेलो तर माझ्या तयारीमध्ये त्यांचा सहभाग राहिलेला आहे. आणि मी प्रकर्षाने या ठिकाणी नमूद करेन की माननीय जिल्हाधिकारी मनोज कुमार जिंदाल साहेबांचं मला धन्यवाद मानावे लागेल. त्यांनी जर रजा दिली नसती तर मला शक्य झालं नसतं.
0: आणि माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे गायकवाड साहेबच, कारण काय झालं होतं की ABC ला जाणं हे मला कधी वाटलं पण नव्हतं आणि माझा काही तो हा पण नव्हता, कारण मी लेह लद्दाखसाठी प्रयत्न करत होतो. आणि अचानकपणे एक दिवशी मला म्हणजे ते ABC ला जाणार होते, त्याची तयारी करतायत, त्याच्यासोबत मीही तयारी करतोय पण मी माझ्या फिटनेससाठी करतोय एवढाच विषय होता. अचानक एक दिवशी त्यांनी विचारलं की तुम्ही लेह लद्दाखला नंतर कधीतरी जा आणि आता ABC ला चला. आणि त्या दिवशी रात्री मी तो विचार केला, मिसेसची चर्चा केली आणि तिनंच माझ्या आधी ते बुक करून तिकीट वगैरे फायनल करून ट्रीप यशस्वी केली. त्यामुळे सुरुवात म्हणायला गेल्यात या ABC च्या पाठीमध्ये गायकवाड साहेब आहेत, त्याच्यानंतर मग माझे घरातले आणि आता त्याचं सगळं आमचा मित्रपरिवार, गोतावळा अधिकारी मित्र.
2: साहेब, तुम्ही दोघंही अधिकारी पदावर कार्यरत आहात तर नक्कीच तुम्हा दोघांचाही स्केड्यूल खूप व्यस्त असणार आहे. तर

0: या मोहिमेची तयारी करत असताना तुमच्या ऑफिसचं काम आणि फिटनेस सांभाळणं या दोन्हीही गोष्टी तुम्ही कशा साध्य केल्या?
1: एकच एका वाक्यात सांगायचं झालं तर शारीरिक क्षमता फिटनेस ही एका दिवसाची गोष्ट नाही आहे, ती जीवनशैली आहे. आणि मी वयाच्या 10व्या वर्षांपासून ट्रेकिंग करतो, म्हणजे प्रतापगड ते रायगड 4 दिवसाचा ट्रेक मी तेव्हापासून केला होता. आणि तेव्हापासून मी जेथे जातो, ज्या जिल्ह्यात जातो, तर पहिलं मी चार्ज घेतल्यानंतर माझं दुसरं हे असतं ते की मी जिम शोधतो आणि तिथे जाऊन ॲडमिशन करून माझा व्यायाम करत असतो मी. तर एका वाक्यात सांगायचं तर

0: सांगितलं पाहिजे की साहेबांनी सांगितल्यासारखं इच्छा तिथे मार्ग. आपण जर सकारात्मक राहिलो तर आपल्याला सगळ्या गोष्टी साध्य होतात. आणि प्रशासनात काम करत असताना विविध प्रकारच्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं आणि छंद जोपासणं आवश्यकच आहे, कारण का त्या ताणामधून जर मुक्ती पाहिजे तर छंद आवश्यक आहेत. आणि म्हणून ताणमुक्त व्हायचं, म्हणून ट्रेकिंग करायचं, म्हणून फिटनेस ठेवायचा आहे. आणि फिटनेस मिळाला की आपले मग आपण आपल्या प्रत्यक्ष कर्तव्याला पण चांगला न्याय देऊ शकतो.
1: एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करायचं तुम्ही ठरवलं आणि ते तुमचं स्वप्न तुम्ही पूर्णही केलं, हिमालयाचं दर्शन घेऊन आलात, तर यापुढे अशा प्रकारचे कोणते ट्रेक करायला तुम्हाला आवडतील किंवा अशा प्रकारचे ट्रेक तुम्हाला पुन्हा करायला आवडतील का?
2: निश्चितपणे आता आमचा पुढचा ट्रेक असेल तो अन्नपूर्णा बेस कॅम्पचा असेल, की जी मगाशी जो उल्लेख मी केला की जगामध्ये मृत्यूचा पर्वत म्हणून ओळखला जातो, ज्याची ओळख आहे, तर तो अन्नपूर्णा बेस कॅम्प आम्ही पुढच्या वर्षभरात करायचं प्लॅन करतोय.
0: अनेक ट्रेक आहेत महाराष्ट्रामध्ये पण, सह्याद्रीचे ट्रेक आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर पण आहेत, भारताच्या बाहेर पण आहेत. आमच्याकडे लिस्ट आहे, आता जसं जसा वेळ मिळेल तसा तसा आम्ही म्हणजे निश्चित वेळ काढू त्याच्यासाठी. आम्ही जसं साहेबांनी सांगितलं अन्नपूर्णा ट्रेक आहे, तसा एक हर की धुन म्हणून एक ट्रेक आहे आणि हमटा पास म्हणून एक ट्रेक आहे. ते दोन ट्रेक माझ्या लक्षात आहेत, ते करायचे आहेत. आणि महाराष्ट्रामधले बाकीचे जे काही गडकिल्ले करायचे राहिलेले आहेत सह्याद्रीमधले, ते पण करायचे आहेत. खऱ्या अर्थानं जर म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती व्हावा असं वाटत असेल तर गडकिल्ल्यावरून फिरावं लागतं. त्याच्यासाठी जास्तीत जास्त गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा एक मानस डोक्यात आहे.
1: अच्छा साहेब, तुम्ही पर्वताची उंची गाठली आहे पण खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या स्वप्नांची आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची तुमची जी जिद्द आहे त्याची उंची गाठलेली आहे. तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आणि आज तुम्ही इथे आलात आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प ही मोहीम आणि त्यामागचा सगळा प्रवास खूप छान पद्धतीनं आमच्यासमोर मांडलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: आपलेही मनपूर्वक आभार.

एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम फत्ते करणारे रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे आणि हा होता आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात.

श्रोते हो, हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं मिस्टर आणि मिसेस सदाचारी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गुरु ठाकूर यांच्या गीताला संगीत दिलं होतं व्ही हरिकृष्ण यांनी. आता मितवा या चित्रपटातलं मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं आणि स्वर शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांचं आहे.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो, अवधूत गुप्ते आणि सिद्धार्थ महादेवन यांच्या आवाजातलं फुगे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं रोचक कोहली यांचं.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी. सादर करते विवेक पान.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता विश्वजीत जोशी यांनी संगीत दिलेलं ती सध्या काय करते या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे आणि आर्या आंबेकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आहे विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचं.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल या विषयावर दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं. आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे. असं हे वाचनालय 200 वर्ष होऊनही तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करत आहे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
0: तेव्हा 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत ऐकूया. निलेश मोहरीर यांनी या गीताला फ्रेंड्स या चित्रपटासाठी संगीत दिलं आहे.

श्रोते हो, जान्हवी प्रभू अरोरा यांनी गायलेलं फ्रेंड्स या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: 11:43 kHz आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 10:30 होत आहेत. आता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकूया काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.

0: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, चित्रपटसृष्टीत अशी काही व्यक्तिमत्व असतात की त्यांची मोहिनी कायमस्वरूपी रसिकांच्या मनावर राहते. तपकिरी डोळ्यांनी आणि हनुवटीवरच्या खळीनं जिनं प्रेक्षकांना वेड लावलं अशी हिंदी चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री डिंपल कपाडिया. आज 8 जून अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस आहे, म्हणूनच आजच्या कार्यक्रमातून अभिनय, सौंदर्य आणि संवेदनशीलता यासोबतचा डिंपल यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास आम्ही उलगडून दाखवणार आहोत. आपल्या पहिल्या चित्रपटातून लोकप्रियतेचं शिखर गाठणारी आपल्या सुंदर अभिनयानं आणि मोहक व्यक्तिमत्वानं अनेक दशकं रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे डिंपल कपाडिया. तिने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि चित्रपट होता बॉबी.
1: बाहर से कोई

श्रोते हो, 1973 साली आलेला बॉबी हा चित्रपट सुपरहिट झाला. 3000 प्रेमकथेवर आधारलेल्या या चित्रपटात बॉबी ब्रेगांजा ही भूमिका डिम्पलनं साकारली होती. या चित्रपटानंतर लगेचच राजेश खन्ना यांच्याशी विवाह करून ती चित्रपटाच्या विश्वातून बाजूला झाली होती. पण 12 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर तिचा सागर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला. या चित्रपटातून तिचं दिमागदार पुनरागमन झालं. श्रोते हो, बॉबी आणि सागर या दोन्ही चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे.

श्रोते हो, सागर या चित्रपटातून डिंपलचं पुनरागमन झालं आणि त्याच वर्षी तिचा ऐतबार हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. सस्पेन्स थ्रिलर अशी या चित्रपटाची कहाणी आहे. राज बब्बर आणि सुरेश ओबेरॉय यांच्या या चित्रपटात डिंपलसोबत भूमिका आहेत. ऐकूया या चित्रपटातलं एक गाणं.

0: श्रोतेहो, मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य ह्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल या विषयावर दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं. आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे. असं हे वाचनालय 200 वर्ष होऊनही तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करत आहे ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
0: तेव्हा 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 1985 साल हे डिंपल्ससाठी तिच्या कारकिर्दीसाठी विशेष असं होतं. याच काळात आलेल्या चित्रपटातून तिच्या अभिनयातली परिपक्वता जाणवायला लागली होती. याचवेळी तिचा जांबाज हा चित्रपट आला. ॲक्शन ड्रामा असलेल्या चित्रपटाची कथा काही वेगळी नव्हती, तरीही यातली गाणी मात्र छान होती.

श्रोते हो, डिंपलच्या चित्रपटांचा सिलसिला सुरू होताच 1985 साली आलेल्या जांबाज चित्रपटानंतर 1989 साली आला राम लखन. हा चित्रपट मल्टी स्टारर चित्रपट होता. या सुपरहिट चित्रपटात डिंपलची भूमिका छोटी होती, पण तरीही तिची ती भूमिका लक्षवेधी ठरली.

श्रोते हो, राम लखन हा प्रचंड यशस्वी ठरला आणि त्यानंतर 1991 मध्ये डिम्पलचा एक वेगळ्याच धाटणीचा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला. लेकिन हे त्या चित्रपटाचं नाव. गुलजार यांच्या संवेदनशील दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या लेकिन या चित्रपटानं डिम्पलच्या अभिनयाची आणखी एक वेगळी बाजू रसिकांसमोर आली.

श्रोते हो, डिंपलच्या कारकिर्दीचं एक वैशिष्ट्य म्हणजे काळानुसार स्वतःला बदलणं. म्हणूनच 1970च्या दशकातील बॉबी या चित्रपटातल्या अल्लड तरुणीपासून 2001मधल्या दिल चाहता है या चित्रपटातल्या परिपक्व व्यक्तिमत्वापर्यंतचा डिंपलचा प्रवास हा केवळ एका अभिनेत्रीचा प्रवास नाही, तर आत्मविश्वास आणि अभिनय

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्री लोकप्रिय झाल्या. अनेकांनी यशाची शिखरं गाठली, पण अभिनयाबरोबरच काळानुरूप नव्यानं स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता, यामुळेच डिंपलचं चित्रपटसृष्टीतलं स्थान वेगळं आहे. बॉबीमधली अल्लड तरुणी, सागरमधली कोमल भावना व्यक्त करणारी स्त्री, रुदालीमधली संवेदनशील व्यक्तिरेखा आणि दिल चाहत आहे या चित्रपटातली परिपक्व स्त्री, असं डिंपलचा हा प्रवास स्मरणात राहणार आहे. आज डिंपलचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त तिला मनपूर्वक शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमातून मी जान्हवी आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादातून माई, अण्णा, सधू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला आता शुक्रवारऐवजी दर गुरुवारी येतील. तेव्हा जरूर ऐका कौटुंबिक संवाद गप्पा गोष्टी दर गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य ह्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल या विषयावर दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं. आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे, असं हे वाचनालय 200 वर्ष

0: होऊ नये तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करतंय, ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
1: तेव्हा 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

247.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्झ ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगा हर्ट्झ या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून आजच्या पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा मी जान्हवी भागवत आता पहिल्या प्रसारण सभेतून आपला निरोप घेते. 12 वाजतायत. वनिता मंडळ हा भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकूया.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. मंडळी, मन शांत असावं, प्रसन्न असावं असं प्रत्येकाला वाटतं. इथे मला आठवतात ना ते समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. हल्ली होतं कसं की बाहेरून होणारे आघात, प्रश्न, समस्या किंवा अनपेक्षित गोष्टींमुळे मन विचलित होतं. कधी कधी सुसेन असं होतं, मनाचा तोल ढासळेल की काय अशी स्थिती सुद्धा निर्माण होते. मग याचा कुठेतरी शरीरावर सुद्धा परिणाम होतो. हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बॅलेन्स साधता यायला हवा. यासाठी हवी ती योग साधना, जी सगळ्यात महत्वाची आहे. मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योगाभ्यासक श्रीकृष्ण म्हस्कर. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हरिओम.
0: सरांची थोडक्यात ओळख करून देते. जवळपास 43 वर्ष योगाभ्यासक म्हणून श्रीकृष्ण म्हस्कर हे कार्यरत आहे. ऍडव्हान्स टीचर्स डिप्लोमा, ऍडव्हान्स इन योग एज्युकेशन आणि थेरपी इन्स्ट्रक्टर कोर्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तसंच नो योग लिव्ह योग या योगविषयक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. सध्या इंडियन योग असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. तर श्रीकृष्ण सर, तुमच्याकडनं अगदी सुरुवातीला आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मन प्रसन्न असावं असं आपण नेहमी म्हणतो, पण नेमक्या शब्दात आपण काय सांगाल?
1: आता प्रसन्नता ही जी गोष्ट आहे ना, ही आतून येणारी गोष्ट आहे.
0: हो,
1: प्रसन्न आणि अप्रसन्न हे चेहऱ्याकडे बघून सुद्धा कळतं. आतमध्ये काहीतरी खुटखुटत आहे, आतमध्ये काहीतरी त्रास होतोय आणि ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं, तेव्हा अप्रसन्न अशी अवस्था असते. परंतु ज्या वेळेला आपण समाधानाच्या गोष्टी करतो, समाधान

0: नाही, मी साधनांच्यावर अवलंबून असतं. साधनं म्हणजे मीन्स, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यामुळे त्याच्या पलीकडे आपण जेव्हा काहीतरी शोधायला लागतो तेव्हा ती गोष्ट असते प्रसन्नता. ती आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे तुकाराम महाराजांनी म्हटलंच आहे. सर्व सिद्धी म्हणजे त्यांना अपेक्षित असलेली सिद्धी म्हणजे वैश्विक स्तरावरच्या आहेत. आपल्यासारखी सिद्धी म्हणजे कुठली? लोकांना जागा चांगली मिळाली पाहिजे, फोर्थ सीट न मिळता विंडो सीट मिळाली पाहिजे. आपले प्रसन्नतेचे एरिया एवढेच आहेत. त्यामुळे ही प्रसन्नता जी असते बऱ्याच वेळा असं दिसतं की साधनं संपली की मग प्रसन्नता सुरू होते, आणि त्यासाठी साधना करावी लागते. साधन आणि साधना याच्यामध्ये फरक आहे. साधनं ही लिमिटेड आहेत आणि साधना जी आहे ती अनलिमिटेड आहे, त्याला कुठल्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे प्रसन्नता ही मनाची एक अवस्था आहे, आणि ती अवस्था मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं. वेगळं काय करायचं असतं? तर अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला टोचत असतात, त्रास देत असतात, त्या गोष्टींना सोडून द्यायची सवय लागली पाहिजे. आपल्याला धरून ठेवायची सवय खूप लागलेली आहे. काहीही असू देत, मान असू दे, अपमान असू दे, पैसा असू दे, संपत्ती असू दे, धरून ठेवायचं, काही सोडायचं नाही. अगदी श्वासात सुद्धा आपण चिकूपणा करतो, श्वास आपण पूर्ण सोडत नाही. त्यामुळे सोडायची सवय लागली की मग तुम्हाला प्रसन्नतेजवळ जायची हळूहळू संधी प्राप्त होते. आणि अल्टिमेटली त्याच्यातनं काय असतं की मला जे काय मिळालंय त्यामध्ये समाधानी आहे का आहे, सुखी आहे का आहे, हा विचार सतत मनात ठेवणं म्हणजे प्रसन्नता आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही.
1: आणि ह्याच्यातून जर आपण प्रयत्न केला तर आपण नक्कीच प्रसन्न राहू शकतो.
0: निश्चितपणे. आणि प्रसन्न राहणं हा माझा हक्कच आहे खरं म्हणजे. पण महत्वाची गोष्ट काय की मला कोण अप्रसन्न करतं याचा मी शोध कायम घेत असतो. कोणी असं पटकन विचारत नाही की तुम्ही कसे आहात. हल्ली मोबाईलमुळे काय झालंय, कुठे आहेस हा प्रश्न आहे. पूर्वी आपण काय विचारतो, कसा आहेस म्हणजे बरा आहेस ना, हल्ली कुठे आहेस हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नांचा रूप पण बदललेला आहे आजच्या काळात. आणि त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहिलात तर ते सुद्धा लोकांना भगवत नाही. हा एवढा कसा काय प्रसन्न राहू शकतो, एवढं सगळे कटकटी येतात, हा कसा शांत राहू शकतो, हा विचार असलेले लोक पण तुम्हाला त्रास देतात. त्यावेळेला तुम्हाला संतुलन साधायचं असतं. नोबडी कॅन डिस्टर्ब यू अनलेस यू अलाव इट. तुम्ही परमिशन दिल्याशिवाय तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही. देन डोंट गेट अटॅच टू एनिथिंग एल्स. बाहेरच्या कुठल्याही कुठे स्वतःला जोडत नाहीत. जोडले गेले तरी कामापुरते जोडले जातात, त्यानंतर पुन्हा वेगळे होतात. डिटॅचमेंट ही आपल्याला कळली पाहिजे. आपण डिटॅचमेंटच्या कधीही जवळ जात नाही, कायम आपण चिकटलेला असतो कुठेतरी. आणि चिकटाना तुम्ही कुणी नाही म्हटले, पण प्रसन्नतेला चिकटा तिथे का नाही चिकटत. मग प्रॉब्लेम तो आहे,
1: ते एक मनाने ठरवायला हवं.
0: yes.
1: जसं एखादी जखम झाल्यावर आपण ठरवतो की नाही ह्याला अमुक अमुक औषध लावायचं, अमुक एखादी गोष्ट करायची की मग ती नक्कीच जखम बरी होणार. पण असंही हल्ली पाहायला मिळतं की मनाच्या आरोग्याच्या तक्रारी या वाढताना दिसतात. का बरं असं होताना दिसतंय आणि उपाय काय मग त्याच्यावर?
0: मनाच्या आरोग्याबाबतीत आपण विचार करतो त्याला स्वास्थ्य असा एक शब्द आहे. स्वास्थ्य म्हणजे काय? स्व आणि स्थ. स्वतःच्या ठिकाणी स्थिर राहणार तो स्वास्थ्यपूर्ण माणूस. स्वास्थ्य दोन प्रकारचं असतं, शारीरिक आणि मानसिक. शारीरिक स्वास्थ्य असं ते आपल्याला बऱ्याच गोष्टींनी मिळतं. हल्ली सप्लिमेंटरी खूप मिळतात, तरी पण ते प्रायमरीली तीन गोष्टीवर अवलंबून असतं. आहार, विहार आणि विश्रांती. या तीन गोष्टींचा समन्वय तुम्ही साधला तर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य मिळू शकतं. पुढचा गोष्ट आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्याची. मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय? तर ते कुठल्याही गोष्टीवर अवलंबून असतं. विचार, विकार आणि विवेक. विचारांची क्वालिटी, विचारांचा दर्जा, विचारांची दिशा, विचारांची पद्धती यावरती आपलं विचार मानसिक स्वास्थ्य खूप प्रमाणात अवलंबून असतं. विचार सकारात्मक करायचा का नकारात्मक या बाबतीत बऱ्याच वेळेला लोकांचे वादविवाद होतात. तर सकारात्मक नकारात्मक या बाबतीत आपण एक नेहमीचं ढोबळ उदाहरण देतो की अर्धा पेला भरलेला आहे असं म्हणणारा माणूस सकारात्मक आणि अर्धा रिकामे म्हणणारा नकारात्मक. आता हे विचार केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं दोन्हीमध्ये रिलेटिव्हिटी आहे. म्हणजे सकारात्मक कुठला, जेव्हा माणूस एखादा म्हणतो अर्धा भरलेला आहे तो संधी साधू असू शकतो, अर्धा भरलाय मीच पिऊन टाकतो. आणि नकारात्मक कोण म्हणतो की रिकाम आहे तो काय म्हणतो, तो पण संधी शोधतो, मी भरून ठेवू शकतो. म्हणजे सकारात्मक नकारात्मक या गोष्टी खूप सापेक्ष आहेत. त्याच्यामध्ये परिस्थिती हा खूप महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे विचारांची दिशा आपल्या लोकांची बऱ्याच वेळा दिसते की खूप नकारात्मक असते. तुम्ही कोणालाही विचारा पहिलं उत्तर नाही असं येतं. नाही म्हणणं सगळ्यात सोपं आहे जगात, त्याला अजिबात डोकं लागत नाही.
1: पण असंही म्हणतात ना की नाही म्हणायला सुद्धा शिकायला हवं.
0: नाही म्हणलेलं ऐकायला शिकायला हवं असा त्यातला भाग आहे. बऱ्याच वेळा सांगतात नकार पचवायला शिका. पण नकार कोणत्या अँगलनी दिलाय, कुठल्या पद्धतीने दिलाय, त्याच्यामागे भूमिका काय हे कळलं नाही तर मग नकार पण मग ऍक्सेप्ट करत नाही. त्यामुळे मुद्दा याच्यातला असा आहे की विचारांच्या बाबतीत विचारांचा सकारात्मक आस्पेक्ट जो आहे किंवा तो भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो. आणि सकारात्मक विचारांचं इंजेक्शन नसतं, ते असे बाहेरनं कुठे येत नाहीत. त्याच्या पुढचा भाग आहे तो म्हणजे विकार. आता हे विकार म्हणजे कुठले, तर मनोविकार असतात. बऱ्याच प्रकारचे मनोविकार आज तुम्हाला दिसतात. जे ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर असते किंवा फोबिया असतो, फिअर्स असतात, कॉम्प्लेक्सेस असतात, अहंगंड न्यूनगंड, असे असंख्य प्रकार आपल्याला मानसिक विकारांच्या बाबतीत दिसतात. आता हे का होतात? विवेक सुटलेला आहे म्हणून. विवेक म्हणजे काय? तर कॉन्शियसनेस. म्हणजे विवेक सुटलाय म्हणून विकार झालेत आणि विकार झालेत म्हणून विचार बिघडलेत, असं हे विशेष सर्कल आहे, दुष्टचक्र आहे. मग सुधारायचं काय? पहिलं विचार सुधारायचे. विचार सुधारवलेत तर त्याच्यामधनं तुमचा विकारांचा प्रमाण प्रभाव कमी व्हायला लागतो आणि तो झाल्यानंतर मग विवेकाकडे तुम्ही जाता. आणि विवेक ही गोष्ट अशी आहे की जी

0: नॉर्मली बुद्धीच्या पलीकडची असते. विवेक म्हणजे काय आहे तर रॅशनल इंटेलिजन्स, नॉट ओनली इंटेलिजन्स. विज्ञान हा शब्द आपण ऐकतो, विज्ञान म्हणजे सायन्स नाही प्रत्येक ठिकाणी, विशेष ज्ञान किंवा विवेक ज्ञान. आज रॅशनॅलिटी हरवलेलीच आहे अजिबात, आणि म्हणून मानसिक स्वास्थ्य आपलं बिघडलेलं आहे. बारीक सारीक गोष्टींना लोक चिडतात, रागवतात, त्यांना भयंकर संताप येतो, किंवा काही लोक दुःखाच्या गत्तेत जाऊन पडतात. आणि त्यामुळे विकार कमी करायचे असतील तर तुम्हाला विवेकाची कास धरावी लागते. पण हे दोन्ही करण्याच्या अगोदर विचारांची दिशा तुम्हाला बदलावी लागते. विचारांची दिशा बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर मी जो विचार करतोय त्याने कोणाला त्रास होणार आहे का, हाचा पहिला विचार व्हायला पाहिजे. तो विचार आदली कुणीही करत नाही, मला त्रास झाला नाही पाहिजे, एवढीच भूमिका असते. त्यामुळे विकारांच्या बाबतीत जेव्हा आपण बघतो त्यावेळेला विकारांना पण औषधांच्या मर्यादा आहेत. मानसिक रोग जे होतात ते काही कुठली औषधं घेतल्यामुळे होत नाहीत ना, विचारांची दिशा बदलल्यामुळे, विचारांमध्ये गडबड झाल्यामुळे आपल्याला बरेच वेळा काही मानसिक रोग होतात. मग ते रोग झाल्यानंतर त्या रोगांकडे आपण थोडंसं सब्जेक्टिव्ही बघितलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे. आपण तटस्थपणे बघत नाही, आपण त्रयस्थपणे बघतो, इनडिफरंटली बघतो. वी शुड बी इम्पार्शियल.
1: तुम्ही कशा पद्धतीनं बघता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
0: अगदी बरोबर आहे. याच्यासाठी एक सोपी आणि साधी गोष्ट आहे की ती बऱ्याच लोकांनी सांगितली पण आहे, तुम्हालाही माहिती असेल, की रात्री झोपताना एक रेट्रोस्पेक्शन करायचं. दिवसभरात मी कोणाकोणाला दुखावलं आणि कोणीकडे मला दुखावलं, हे दोन कॉलम असतात. त्यातला मला कोणी दुखावलं हा कॉलम कधी कधी कमी असतो खूप, मी कोणाला दुखावला कॉलम खूप मोठा असतो. त्यासाठी सोल्युशन सोपं आहे, माफ करा आणि माफी मागा. ज्यांच्याकडनं मी दुखावला गेलोय त्यांना माफ करा, आणि ज्यांना मी दुखावलं त्यांची माफी मागा. हे जेव्हा तुम्ही रोज करायला लागता तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की माझ्या वर्तणुकीमध्ये खूप बदल करायची आवश्यकता आहे. मग त्यावेळेला लोक काय करतात, दे गोइंग टू शेल. कधी कधी लोक अशी कोशात जातात, तसं नाही होता कामा. तुम्ही कोशात गेला तुमची दखल कोणी घेणारच नाही. त्यामुळे माझ्याकडनं जी लोक दुखवले गेले त्यांना दोन दुसऱ्याशी ओपनली माफी मागायची, माझं चुकलं बाबा. डोक्यावरचं ओझं खूप उतरतं. सुरुवातीला बरोबर केलेल्या गोष्टींचा कॉलम कमी असतो, मान्य आहे, हळूहळू तो वाढतो. मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी योगामध्ये खूप प्रकार दिले आहेत. योग ऍक्च्युली मनाचं शास्त्र आहे खरं सांगायचं. हा, त्यामुळे योगामध्ये जेवढा मनाचा विचार केला तेवढा कुठल्याही शास्त्रामध्ये केलेला नाही.

0: आणि ती व्हायलाच हवी. तुम्ही आत्ताच सांगितलं की साधना हवी, विवेक बुद्धी हवी, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग योग साधनेतून मनाचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येऊ शकतं?
1: आता योग साधना ही गोष्ट अशी आहे ना की आपल्याला असं योग साधना म्हणजे फक्त आसन प्राणायाम, पण तो तेवढा फक्त एक छोटा भाग आहे. योगामध्ये बरेच प्रकार आहेत ज्याच्यामध्ये अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, खास करून आपण त्याचा जास्ती विचार करूया आज. बाकीचे पण योगाचे बरेच अंग आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, पण हा अष्टांग योग जो आहे ना हा परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये 8 अंग अशी आहेत की जी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, हे अशा 8 अंगांचा योग पतंजलीने सांगितलेला आहे. यम नियम म्हणजे काय? खरी आपल्या मनाची सुरुवात जी होते ना सुधारण्याची, ती यमनियमांपासून होते. यम म्हणजे काय? तर समाजात वावरायचे नियम, समाजात वावरताना कसं वागायचं हे पण सांगितले त्यांनी कित्येक हजारो वर्षांपूर्वी. याचं कारण, प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी आहे. वी आर ऑल सोशल ॲनिमल्स. आपण सोशल फक्त बिघडलाय त्यातला आणि ॲनिमल राहिलेलो आहे दुर्दैवाने. यम म्हणजे काय? की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे 5 यम आहेत किंवा हे 5 गोष्टी ज्या तुम्ही समाजात असताना केल्या पाहिजेत. म्हणजे अस्तेय म्हणजे काय? चोरी करायची नाही. सत्य म्हणजे काय? खोटं बोलायचं नाही. अहिंसा म्हणजे काय? हिंसा म्हणजे डोंट्स अँड डूज असतात बघा, काय करू नका हे पहिल्याने समाजात सांगितलं त्यांनी. आणि याच्यातला सगळ्यात माझा भाग कुठला आहे? पतंजलींनी समाजाला प्राधान्य दिलेलं, व्यक्तीला दिलेलं नाही. त्यानंतर नियम जे आहेत ते व्यक्तिगत जीवनासाठी आहेत. मी कुठल्या प्रकारच्या नियम म्हणजे कुठल्या प्रकारच्या गोष्टी जीवनात केल्याच पाहिजेत, त्याच्यामध्ये शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान असे 5 त्यांनी नियम सांगलेले आहेत. शौच म्हणजे शुचिता, कायावाच्या मनाने शुद्धता पाहिजे. नुसती आंघोळ केली म्हणजे शुचिता मिळते असं नाही, पहिला वैचारिक शुचिता. शौच संतोष, संतोषाच्या ठिकाणी प्रसन्नता मागे आहे बघा. कंटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, समाधान आणि संतोषामध्ये खूप फरक आहे. समाधान बाह्य गोष्टींचे, संतोष आतून येतो. तर संतोष ही परिसीमा जी आहे ती प्रसन्नता आपण म्हणू शकतो. तप म्हणजे काय? की योग्य प्रकारची साधना करायची. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास करायचा. स्वाध्याय म्हणजे लोकांचा अभ्यास नाही करायचा. आपण लोकांचा अभ्यास खूप करतो आणि स्वतःचा अभ्यास कधीच करत नाही. याचं कारण आपल्याला ती भीती वाटते खरं सांगायचं. स्वतःकडे वस्तुनिष्ठपणे बघणं सोपं नाही आहे. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही मी केलंय ते सगळे ईश्वराला समर्पित. एक कुठलीच अशी अनामिक शक्ती आहे की जी शक्ती हे सगळं चालवते. म्हणजे काय? की केलेल्या गोष्टीचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घ्यायचं नाही. त्याला भगवद्गीतेमध्ये निष्काम कर्मयोग असं म्हटलेलं आहे. पतंजलीने सांगितलं की महाव्रत पण पाळले पाहिजेत. देर इज नो एक्सेप्शन टू इट. हा म्हणजे आता तर व्रतच आपण कित्येक करतो आणि सोडतो. महाव्रत म्हणजे काय? की ॲट एनी कॉस्ट यू हॅव टू ऑब्झर्व इट. आणि त्याला स्थळ, काळ, देश काही संबंध नाही. कुठेही तुम्ही असा कसे असा ते पाळलेच पाहिजेत. इतकं फर्मली त्यांनी सांगितलं. आता आपल्याला ते सध्या शक्य होत नाही, मग आपण कॉम्प्रोमाइज करतो. काय आता लोक कॉम्प्रोमाइज करतात? हो खरं बोललं तर सगळ्यांची वाट लागेल ना.
0: किंवा खरं सांगितलं त्याचं मन दुखावलं जाईल. हे एक अंडरलाईन केलं.
1: महत्वाची गोष्ट काय? खरं बोलता येत नाही तुम्हाला, खोटं बोलू नका. गंमत अशी आहे की खोटं सिद्ध करावं लागत नाही, सत्य काय का नेहमी सत्य सिद्ध करावं लागतं. पण हे नियम आणि यम जे आहेत ते आपण जर पाळले तर काय त्याच्यातनं होतं? आपल्या वागणुकीतली चुकीची गोष्ट आपल्याला पक्की माहिती असते. मी इथे खोटं बोललेलो आहे, इथे मी चोरी केलेली आहे, इथे मी लांडीलाबडी केलेली आहे, हे आपल्याला पक्क माहिती असतं. आपला आतला जो कॉन्शियस असतो ना तो तुम्हाला टोचण्यात देत असतो सारखा, आणि त्याचा ओझा आपल्या डोक्यावरती होतो. वी आर कॅरिंग लॉट ऑफ लगेज. भयंकर आपण सामान घेऊन फिरत असतो आणि ते डोक्यात असतं सगळं. आणि ते विचारांचा ओझा आहे, त्याला कुठेतरी टाचणी लावली पाहिजे ना. तर तो फुगा कमी करायचा असेल तर तुम्हाला यमनियमांचा अतिशय सुंदर वापर करता येतो.
0: आणि तो कशा प्रकारे अजून करू शकतो?
1: आपल्या बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये संपलं हे 5 यम आणि नियम तुम्ही पाळायला लागलात ना की तुमच्या डोक्याचं ओझं कमी होतं. ते ओझं कमी झालं की तुमची विचारांची असलेली दिशा व्यवस्थित तुम्हाला सापडते. ते केल्यानंतर मग आसनांचा अभ्यास त्यांनी सांगलेला आहे. आसनांच्या अभ्यासानं काय होतं? शारीरिक शिस्त, डिसिप्लिन ऑफ द बॉडी, ती बिघडलेली आहे आपली पूर्ण. याचं कारण पुन्हा विचारच आहेत. भूक लागलेली असताना आपण जेवत नाही कारण वेळ नाही. आणि जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा आपल्याला भूक नसते, आपण जेवतो. कशासाठी कोण लोक कामं करतात तो मला सांगा. बौद्धिक आनंदासाठी कोणी काम करतं का?
0: पोटासाठी.
1: सगळं पोटासाठी. मग त्याच्याचकडे निग्लेक्ट करायचं? अशी जगात कुठली गोष्ट नाही की तुम्ही 10 मिनिटं जेवल्याने बंद पडणार आहे, असं काही नसतं. त्यामुळे आसनांच्या माध्यमातून काय होतं? युअर बॉडी गेट डिसिप्लिन. गमतीची गोष्ट अशी की आपलं संपूर्ण शरीर अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं आहे, ब्युटिफुली स्ट्रक्चर्ड. इट इज फंक्शनल डिसऑर्डर्ड. फंक्शनल लेवलला आपण गडबड केलेली आहे सगळी. ती फंक्शनल लेवलची डिसऑर्डर दूर करायची तर आपल्याला आसनांचा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता येतो. दॅट गिव्ज अ व्हेरी गुड डिसिप्लिन टू द बॉडी. शरीराला एक शिस्त लागते. तिच्यानंतर आहे श्वास. त्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. आपल्या श्वासाचा आणि आपल्या विचारांचा थेट संबंध आहे. आता तुम्ही आम्ही शांत बसलोय, बोलतोय, आपल्या गती वाढली का श्वासाची? नाही वाढली. एक्साइटमेंट झाली की गती वाढली. आणि एक्साइटमेंट कशाची होते? विचारांची होते. बापरे काहीतरी भयंकर होणार आहे, या विचारांनी श्वासाची गती वाढते.
0: अस्वस्थपणा वाढत चाललाय का?
1: ते होणार आहे की नाही, कधी होईल तेव्हा होईल ना. आता त्याची गती वाढून काय फायदा आहे? म्हणून नियंत्रण कशावरती आणायचं? श्वासावरती. त्याच्यावरती आणलं की विचारांच्यावर नियंत्रण येतं. हे जे 4 टप्पे आहेत हे शारीरिक स्तरावरती आपल्याला अनुभवता येतात, करता येतात. आणि यांचा अभ्यास तुम्ही रेग्युलर केलात, नियमितपणे केलात, तर त्याचे परिणाम तुम्हाला लगेच दिसतात आणि तुमच्यापेक्षा लोकांना दिसतात. आता आमच्याकडे योगाच्या क्लासला लोक येतात, महिन्याभरांनी सांगतात ना. आमच्या घरातले लोक पण सांगतात ना काही माझ्यात फरक पडलाय. म्हणजे हा खूप

0: महत्त्वाचा भाग आहे. पण हा पडावा म्हणून तुम्ही करताय का? अजिबात नाही. तुम्ही कशासाठी करताय? तुम्ही स्वतःसाठी करताय. हा फरक आतून होतो आणि आतून झालेले फरक असतात ते कधीही बदलत नाहीत. बाहेरून तुम्ही किती पॅचवर्क करा ते पॅच किंवा तरी गळून पडणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या जीवन पद्धतीमध्ये खूप फरक पडतो. लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो जीवनशैली, आहे कोणी जीवनशैली आहेत लोकांना? शैली नाहीच राहिलेली काय. जी आहे त्याला शैली म्हणायचा प्रकार आहे. रेग्युलरली योग्य वेळेला भूक लागणं, योग्य वेळेला डिस्चार्ज होणं, योग्य वेळेला झोप लागणं, खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत आरोग्याच्या, त्यांच्याच बाबतीत सगळी गडबड आहे.
1: बरोबर.
0: पण मोमेंट यू स्टार्ट प्रॅक्टिस ऑफ योगा, योगाचा अभ्यास तुम्ही करायला लागल्यानंतर याचे परिणाम तुम्हाला हळूहळू दिसायला लागतात. शरीराची शिस्त चांगली होते, श्वासाची आणि तुमच्या विचारांची गती समन्वित होते. त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे भावना आणि बुद्धी. त्याच्यासाठी त्यांनी अंतरंग साधनं सांगितलेले आहे, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. समाधी ही विशिष्ट अवस्था असते.
1: हा,
0: तुमची सुद्धा समाधी कुठे लागलेली असते बघा. लोक अरे कुठे समाधी लागली तुझी, याचा अर्थ काय? तुम्ही सगळं बाहेर विसरून तुमच्या कामात इन्वॉल्व्ह झालेला आहात. समाधी एक अवस्था आहे, ती कोणाची केव्हाची किती वेळा येऊ शकते त्याच्यात तुम्ही राहू शकता, त्यांना बाहेर पडू शकता, तो तुम्हाला चॉईस आहे. पण पतंजलीला समाधी आहे ना, ती मोक्षाच्या दृष्टीने आहे. प्रत्याहार हा खूप महत्त्वाचा भाग असतो. प्रत्याहार म्हणजे काय? तर नेहमीपेक्षा वेगळा आहार, तो कोणाचा? शरीराचा नाही, मनाचा. आता हा प्रत्याहार कसा करायचा असतो? अवघड गोष्ट आहे ती. आपलं मन जे आहे ना ते नेहमी एक्स्ट्रोवर्ट, बाह्य बहिर्गामी आहे. पाच आपली जी केंद्र आहेत म्हणजे दृष्टी आहे, ऐकणं आहे, चव आहे, स्पर्श आहे आणि गंध आहे. हे शब्द रूपरस गंध हे आपले पाच तन्मात्र आहेत, त्याच्या माध्यमातून आपलं मन सारखं बाहेर जात असतं. त्याची बहिर्गामित्वाची वृत्ती कमी करायची म्हणजे प्रत्याहार. दिसलं तरी नोटीस करायचं नाही, सोपं नाही आहे. दिसलं तरी नोटीस करायचं म्हणजे काय की त्याची इन्वॉल्व्ह व्हायचं नाही, ऐकलं तरी त्यावरती विश्वास ठेवायचा नाही. त्याला त्यांनी खूप सुंदर भाग दिलाय तो म्हणजे प्रतिपक्ष भावना दिलाय, म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार करायचा, दॅट इज प्रत्याहार. प्रत्याहारामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात. एक म्हणजे तुमची रिॲक्टिव्हिटी कमी होते. आज सगळी लोक प्रतिक्रियात्मक झालेले आहेत बघा. प्रतिसाद कोणी देत नाही, प्रतिक्रिया देतात इमिजिएटली. रिॲक्शन आणि प्रोॲक्शन म्हणजे खूप फरक आहे. रिॲक्शन म्हणजे काय? प्रतिक्रिया द्यायची, काय इच्छा असून असो माझं मत त्याच्यावर मांडून टाकायचं, त्याला कोणी किंमत देऊ किंवा न देऊ. आणि त्याला हल्ली सोशल मीडिया केवढा खतपाणी घालतो, सगळेजण मनाला येईल त्या गोष्टी ठोकत असतात. त्यामुळे काय होतं? डिस्ट्रॅक्शन खूप होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे प्रत्याहारामधनं काय घडतं? युअर रिॲक्टिव्हिटी गोज डाऊन, ती कमी होते. ती कमी झाल्यामुळे काय होतं? मग इंट्रोस्पेक्शन सुरू होतं, स्वतःकडे बघायची तुमची वृत्ती वाढते. म्हणून प्रत्याहारामध्ये आपण काय करतो? आपल्या मनाची बाहेरची धाव कमी करतो आणि मनाला आतमध्ये वळवतो. आज हे सुंदर उदाहरण दिलंय व्यास भाषामध्ये. ते काय म्हणतं? ज्याप्रमाणे कासव आपली सगळी अवयव एकाच वेळी आतमध्ये उडून घेतो, तसं तुमचे सगळे सेन्सेस तुम्ही आत उडून घ्यायचे. कासव आधाने म्हणा, आधी उजवा पाय घेतो मग डावा पाय घेतो, नाही, सगळे एका
1: वेळेला,
0: ॲट ए टाइम, ऑल ही हॅज टू टेक इन साईड. याचं कारण त्याला माहितीये कलॅमिटी आलेली आहे, मला आता प्रोटेक्शन पाहिजे. आणि गंमत म्हणजे कासवाची पाठ बघा स्ट्रॉंगेस्ट असते, ते ढाल करतात. तसंच आपलं मन आहे, मनात डिस्ट्रॅक्शन कमी करायचं म्हणजे काय? सगळ्या सेन्सेसमध्ये मन काढून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या विषयाकडे जोडायचं, दॅट इज प्रत्याहार. त्याच्यानंतरचा स्टेज आहे तो म्हणजे धारणा, कन्फाइनमेंट टू वन टॉपिक. डेफिनेशन खूप चांगलं, देशबंधा चित्तस्य धारणा. देश म्हणजे एक विषय, चित्त म्हणजे चित्त आणि बांधव म्हणजे बांधणं. एका विषयाला चित्त बांधून ठेवायचं म्हणजे धारणा. मग तिथे काय होतं? तुम्हाला शेकीनेस नाही किंवा गडबड नाही. एकदा तुम्ही त्या रोलमध्ये गेलात की त्या बांधलेल्या विषयाची तुम्हाला सतत प्रत्यय यायला लागतो, त्याला ध्यान असं म्हणतात. म्हणून हे जे आठ अंगापैकी सात अंग जी आहेत ना, ही सात अंग तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप चांगली आहेत. ऍक्च्युली ह्या सगळ्यामध्ये बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरलं तर यमनियम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे. चुकीचं बघायचं की नाही बघायचं कोण ठरवतं? मन ठरवतं. ऐकायचं आहे त्याच्यावरती काय करायचं ह्याचं मन ठरवतं. म्हणजे मन सगळ्या ठिकाणी इंटिग्रल पार्ट आहे आणि म्हणूनच त्याचा स्वास्थ्याच्या वरती डायरेक्ट परिणाम होतो. पहिल्यांदा मनस्वास्थ्य बिघडतं कधी कधी आणि त्याच्यामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं.
1: अगदी खरं आहे. पण जर का आपण अगदी सामान्य माणसाचा विचार केला तर चिडचिड होणं, राग येणं, राग अनावर होणं या गोष्टी खूप पटकन होताना दिसतात आणि ह्याचं हल्ली प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय. तर मग काय सांगाल?
0: नॉर्मली आउटरेज असं म्हणतात आपण, म्हणजे अनावर होतं ह्याचं कारण हल्ली कोणी दखल घेत नाही माझी. लहान मुलं सुद्धा बघा मोठ्याने बोलत ओरडत असतात, किंचाळत असतात. पूर्वीच्या काळी पण मुलं ओरडायची नाही असं नाही, पण केव्हा तरी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अनावर होणं म्हणजे काय? की त्याच्यावरती माझं कंट्रोल नसणं. कंट्रोल का नाही आहे? याचं कारण मी माझं अस्तित्व दाखवायचा प्रयत्न करतोय. आज सगळ्यात मोठी गोष्ट आहे दखल न घेतली घालणं. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं? एकत्र कुटुंब होतं, बहीण भावंड असेल, त्यामुळे तुमची कोणी वेगळी दखल घ्यायला पाहिजे अशी मनात भावना पण यायची नाही. तेव्हाही असे प्रकार व्हायचे नाही असं नाही. एक नावडता असायचं, एक आवडता असायचं. हल्ली एकच आहे, ते पण होता था मारामार आहे. त्यामुळे हल्ली सगळ्यात विचित्र प्रॉब्लेम झाला आहे. पूर्वीच्या काळी कसं होतं? डिस्क म्हणतायचं त्याला, डबल इन्कम सिंगल चाइल्ड असा पूर्वी सिंड्रोम होता. आता डिंक काय? डिंक, डबल इन्कम नो चाइल्ड. नकोच आम्हाला, जबाबदारीच नको, मग कुत्री माझी पाळतात पण मुलं नकोत. यांनी काय होतं, तुम्ही स्वतः अलूप व्हायला लागता आणि चुकून समजा तुम्हाला मूल झालं

0: तर ते मूल पण तसंच असतं, ओव्हर प्रोटेक्टिव्ह, मुलांकडे एवढं लक्ष देतं की या मुलाला काही स्वातंत्र्य नाहीच. मग तो काय करतो, अटेन्शन सिकिंग करतो, मग काहीतरी विचित्र बघायला लागतो. अशा तऱ्हेने कोणातरी माझ्याकडे माझी दखल घ्यावी हा प्रकार असतो. हा झाला लहान मुलांच्या बाबतीत. मोठ्या माणसांच्या बाबतीत कसं असतं, ज्या मनात खूप गोष्टी साठलेल्या असतात, साचलेल्या असतात, कुणीतरी अपमान केलेला असतो, कुणीतरी माझी दखल घेतलेली असते, त्यामुळे मला असं वाटतं की मला काहीतरी असं केलं पाहिजे की लोक माझ्याकडे बघतील. मग त्यावेळेला काहीतरी विचित्र गोष्ट घडते. आता आपण डोंबिवली फास्ट पिक्चर बघितला बघा, त्याच्यातला संताप कसं दाखवतो, बॅटने अख्खं तोडूनच टाकतो. वाईट नसतो माणूस तो, हा फक्त सिनेमातला भाग जरी आपण सोडला तरी सुद्धा व्यक्तिशः आपल्या जीवनात असं किती वेळा घडतं असं वाटतं, एक कानाखाली काढावे. कृती झाली की आउटरीच झालं. कृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा राग मनात साठलेला असतो. हा किती वेळा तुम्ही दाबून ठेवलात नाही केव्हा तरी बाहेर पडतोच. आणि तो बाहेर पडताना एवढा विचित्र प्रकारे पडतो की इट कॅन डॅमेज एनीबडी अँड एनिथिंग. स्वतःलाही डॅमेज होऊ शकतं. कुवत नसताना तुम्ही जर करायला गेलात एखादी गोष्ट तर तुमच्यावर उलटू शकते ती. त्यामुळे बेसिकली कुठल्या गोष्टीमुळे राग आला या गोष्टीकडे थोडंसं शांतपणे बघायची आवश्यकता असते. खरं सांगायचं त्यालाच प्रतिपक्ष भावना असं म्हटलं आहे पतंजलीने. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा असतो की माझी दखल घेतली जात नाही, त्यामुळे मी दखल घेण्यासाठी काहीतरी असं विचित्र करतो. किंवा कधी कधी खरंच माणसं रागीत असतात, त्यांचा रागावरती कंट्रोलच नसतो. कारण राग ही गोष्ट त्यांच्या अंगात एवढी भिनलेली असते की अनाहूतपणे ती बाहेर पडते आणि त्याचे प्रचंड प्रमाणात लॉसेस झालेले आहेत लोकांना. व्यक्तिगत स्तरावरती सामाजिक प्रॉपर्टी खराब होते, एखाद्या मुलाचं कायमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला साधा सोपा उपाय खरं सांगायचा, 10 आकडे मोजायचे
1: उल्टी काढून.
0: कसेही मोजा पण 10 मोजा. त्यांनी काय घडतं, कृती आणि विचार यांच्यातला फरक वाढतो. विचार मनात असतोच कायम, पण कृती अंमलात आणण्यासाठी जी काही एक आतून एक प्रेरणा लागते ती प्रेरणा म्हणजे राग असतो. त्याच्यापुढे संताप आहे, त्याच्यापुढे क्रोध आहे. ह्या 3 पायऱ्या आहेत. राग बारीक सारी गोष्टींचा येतो, त्यांचा कडलोट झाला की संताप होतो आणि संताप व्यक्त करता येईल क्रोध होतो. पूर्वी क्रोध व्हायचा ऋषींना, पण ते शाप द्यायचे, ते नुकसान करायचे लोकांचं, पण नॉट इन फिजिकल फॉर्म. त्यामुळे हा प्रकार खूप महत्वाचा असतो. आपल्याला क्रोधावरती नियंत्रण आणायचं असलं पहिला रागावरती आणलं पाहिजे. आणि राग ही गोष्ट अशी आहे ना की कोणालाही येऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि याच्या मागे कारण एकच आहे की समाजामध्ये आपलं एक्सपोजर खूप वाढलेलं आहे. कारण नसताना वाढलेलं आहे. तुम्ही बघा आता हल्लीच्या काळात सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी बघायला मिळतात आणि ऐकायला मिळतात की आपल्याला वाटतं खरं काय. प्रत्येक पेपरला एक फॅक्ट चेक असतं, बघा ही बातमी अशी होती, ही त्याच्या मागची गोष्ट अशी आहे. ह्याचं कारणच काय, काही गरज नव्हती ना ह्याची करायची. पण ह्याच्यामुळे काय झालंय की लोकांचा कुठलाही विश्वास राहिलेला नाही. विश्वास व्यक्त करायचे ते काय करतात, राग व्यक्त करतात.
1: बरोबर.
0: थोड्या रागाच्या बाबतीत रस्त्याने जाताना गाडी घासून जाते, नो एंट्रीतनं कोणतरी समोर न येतो, असे असंख्य प्रोव्होकिंग पॉईंट तुम्हाला आहेत. पूर्वी एवढे नव्हते, अजिबातच नव्हते.

ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणं हे कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि काही झालं तरी माझ्या मनासारखं झालं नाही असं सुद्धा लोकांचं होतं. आणि मग खूप वेळ घेतात एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायला. तर मग आधीपासून एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करायची, मग ते एखाद्या व्यक्तीला गमावणं असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी गोष्ट असेल, शाळा कॉलेज

0: मधले असेल, काय सांगाल आपण त्या बाबतीत?
1: स्वीकारणं ही खूप खुल्या मनाची खरी म्हणजे क्वालिटी आहे. माझे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, ऍक्सेप्ट इन द हाफ सोल्युशन. कुठल्याही समस्येला ऍक्सेप्ट केल्यानंतर सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. वी आर ऑलवेज इन रिजेक्शन मोड. असं असूच शकत नाही, मी तर असं करणारच नाही, माझ्या बाबतीत असं कसं झालं, होऊच शकत नाही. असं साधी गोष्ट आहे की एखाद्या माणसाला एखादा रोग झाला की तो पहिलं म्हणतो व्हाय मी ओनली, एवढी लोक जगामध्ये, माझंच का प्रॉब्लेम, माझ्याच बाबतीत हा प्रॉब्लेम का झाला, हा तुझा कर्मभोग आहे असं म्हणायचं. त्यामुळे ऍक्सेप्टन्स करायचं म्हणजे काय करायचं, की जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायची. ती स्वीकारायच्या वेळेला तुम्ही जेव्हा थांबता, तुम्ही काय होतं तेव्हा स्वीकारता म्हणजे काय करता, यू स्टॉप फॉर सम मोमेंट्स. तुम्ही तिथे थांबता, अरे अच्छा असं आहे का, मग ह्याच्यामध्ये असे असे प्रॉब्लेम होऊ शकतात म्हणून हे झालं आहे का, मग माझ्या ह्याच्यात रोल कितपत आहे, मला दिसतं की माझा रोल काहीच नाही आहे, ही गोष्ट माझ्यावर टाकली गेलेली आहे, रिजेक्ट इट. तिथे ऍक्सेप्ट नाही करायचं. मग तुम्ही ज्या जगडलेले रिस्पॉन्सिबल असाल ना, आपण ऍक्सेप्टन्स कुठे देत नाही माहिती का, जिथे आपण जबाबदार असू तिथे, जिथे आपण जबाबदार तिथे आपण ऍक्सेप्ट कधी देत नाही, माझा काय संबंध नाही. रिजेक्शन कुठे होतं, माझा संबंधच नाही हे माहिती आहे तुम्हाला, मग तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करायची गरज नाही.
0: बरोबर.
1: त्यामुळे ऍक्सेप्टन्स रिजेक्शन हे नेहमी कर्तृत्वावरती अवलंबून. साधी गोष्ट आहे, तुम्हाला एखादं यश मिळालं, तुम्ही म्हणता का माझा नशिबाने मिळालं,
0: मी काहीतरी
1: मी आहे म्हणून यश मिळालं, नाही मिळालं यश, काय माझं नशीबच चांगलं नाही हो, काहीतरी बॅड लक आहे. त्यामुळे माझ्या एखाद्या प्रॉब्लेम मध्ये सोल्युशन मला काढायचं असेल तर मला ते स्वीकारावं लागतं, हा प्रॉब्लेम आहे, अग्रीड.
0: बरोबर.
1: मग तिथून तुमच्या विचारांची दिशा बदलते. प्रश्न आलाय त्याला उत्तर नाही असं म्हणू शकत नाही, मग तो का दिसत नाही आपल्याला, आपण त्या प्रश्नाकडे असं वर्ण बघतो, प्रश्नचिन्ह डोक्यावरती असतं बघा, ते डोक्यावर समोर आणून ठेवायचं,
0: तर तुम्हाला
1: तर तुम्हाला दिसतं. तुम्ही झाडाच्या खाली वगैरे तर झाड खूप उंच दिसतं बघा, पण गच्चीत गेलं तर झाड अगदी छोटं दिसतं. कुठल्याही गोष्टी तुम्ही कसं बघता
0: हे महत्त्वाचं,
1: त्याच्यावरती अवलंबून खूप गोष्टी असतात, आणि ही बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळाली की मग सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात, असं ते आहे.
0: आणि आपण बघतो की हल्ली कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, म्हणजे सगळ्याच क्षेत्रात, ऑफिसमध्ये म्हणा किंवा कुठलाही त्याला एखाद्या क्लासला जरी घातलं असेल मुलांना, तिथे सुद्धा. पण मग ह्याचा परिणाम मनावरती कसा होताना दिसतो, किंवा ताणतणाव ह्याच्यामुळे जास्त वाढत चाललाय का, याच्यावरती उपाय काय? मग
1: ताणतणाव आपल्याला निश्चित वाढत चाललेले आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का, कॉम्पिटिशन पाहिजेच. कॉम्पिटिशन मध्ये कम्पॅरिझन आले की गडबड सुरू होते. कम्पॅरिझननी माणसं वाट लावतात सगळ्या गोष्टी, कारण कम्पॅरिझन केल्यावर तुलना केली ना की दोघांचा अपमान होतो. तुलना ही कशाची करायची असते, तुल्यबळांची करायची असते. आपण तुलना नेहमी उलट्या करतो, तसं नाही करून चालत. कॉम्पिटिशन म्हणजे काय, की मला सतत पुढे राहायचंय, ही कॉम्पिटिशन आपली असते. तुमची कुवत आणि तुमचं पुढे राहणं ह्या डायरेक्टली गोष्टी जोडलेल्या आहेत. तुम्ही बघा रस्त्याने जाताना सुद्धा सगळी माणसं असे तसे जातात, उलटे सोटे वेळाकडे जाऊन कुठे थांबतात, सिग्नल, ते काही पुढे जात नाही सिग्नल तोडून. त्यामुळे कुठे जायचंय हे पहिलं कळल्यानंतर मग त्याच्या मागे वेग किती पाहिजे, माझी क्षमता आहे का त्या वेगानं, उरफुटून मरतात लोक. हे हल्ली रॅटरेस आहे, आणि ह्याच्या मागे कारण एकच आहे की आपल्या डोक्यावरती हेच सांगितलेलं आहे कायम, त्याचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा पांढरा कसा काय, इथून सुरुवात आहे. जेलसी, त्या ईर्षेमधनं मग द्वेष निर्माण होतो, त्या द्वेषामधनं विचित्र कॉम्पिटिशन निर्माण होते. कॉम्पिटिशन असलीच पाहिजे, पण ती कशाशी पाहिजे, स्वतःशी पाहिजे कॉम्पिटिशन. काल मी काय होतो,
0: आज मी कुठे आहे
1: आणि उद्या कुठे असणार आहे,
0: बरोबर.
1: ह्याच्यात कॉम्पिटिशन तुम्ही करत गेलात ना तर तुम्हाला त्रास त्याचा होत नाही. आपल्या ताणांच्या बाबतीत एक गमतीशीर गोष्ट आहे की ताण जे असतात ना ते जगात पाहिजेतच. ताणाशिवाय कुठली गोष्ट साध्य होणार नाही. पण ताण किती डोक्यावर बसवायचा त्याला मर्यादा आहे,
0: ते आपल्या हातात असतं,
1: 100% हातात आहे आपल्या. कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचं, दॅट इज माय चॉईस. आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, तुम्ही धनुष्यबाण बघितलेला आहे. बाण सोडायचं काय करावं लागतं,
0: ताणावर
1: दोरी ताणावी लागते, बरोबर. दोरी ताणली, बाण लावला, बाण सुटला, दोरी तिथे राहते का,
0: ती पुन्हा पूर्वावस्थेत येते.
1: आपला ताण कुठे असतो, तिथेच. प्रॉब्लेम इथे
0: पूर्वावस्थेत
1: येतच नाही,
0: योग साधनेतून कसं येत,
1: निश्चितपणे येतो त्या ठिकाणी. मग तटस्थता हा जो मी भाग भांगला तो, मला अमुक अमुक गोष्ट करायची तशी, मला हे करायला लागेल, ठीक आहे करायचं, ते संपल्यानंतर त्या रेंगाळायचं नाही. आपल्याकडे आपला प्रॉब्लेम कुठे मिळते, आपण भविष्य आणि भूत, काळाच्या कात्रीची दोन पाती आहेत, एक म्हणजे भविष्याचं पातळ आणि दुसरं भूतकाळाचं, या दोन्हीमध्ये आपण अडकलेलो आहोत. आणि त्याने आपण काय करतोय, वर्तमान कापून टाकतोय.
0: वर्तमानात जगायलाच नाही
1: सगळं. तुम्हाला मागे केलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकताय का, नाही बदलू शकत, बरोबर आहे. उद्या येणारी गोष्ट काही तुम्ही ठरवू शकता का, एका लिमिटच्या पुढे नाही ठरवू शकत. तुम्हाला कुठे माहिती उद्या सकाळी उठणार आहात तुम्ही, तरी पण तुम्ही गजर लावता की नाही, याचं कारण एकच आहे आशा. एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला नेहमी पुढे जायला लावते. जांबुवंत नावाचं एक पात्र रामायणात आहे, ते दीर्घायुष्य होतं असं मानलं गेलं आहे. तर त्याला तुझ्या आयुष्याचं रहस्य काय दीर्घायुष्याचं, तो म्हणा मी वर्तमानात जगतो. किती सुंदर आहे बघा, आपण किती वेळा जगतो वर्तमानात. आपल्या भूतकाळचा वापर कसा करायचा असतो, मग टॉर्च. भूतकाळ म्हणजे तुमच्या हातातली विजेरी आहे, तुम्हाला समोर दिसतं, त्याच्यात अनुभवाचा प्रकाश पडलेला असतो. तो प्रकाश तुम्हाला दाखवतो की नेमकं कुठे जायचंय, किती जायचंय. कधी कधी खूप दूरदृष्टी लोक दाखवतात पण समोरचा खड्डा दिसत नाही. ह्या सगळ्याचा समन्वय साधायची वृत्ती तुम्हाला येते योगामुळे येते. योगाच्या अभ्यासाने ह्या गोष्टी सहज होतात, वेगळं काही करावं लागत नाही.
0: मन खंबीर असणं, मन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. पण हल्ली हा कुठेतरी कमकुवतपणा जाणवतोय

0: असं का होतंय बरं?
1: डिफेन्स मेकॅनिझम येतो.
0: हा
1: मी कमकुवते म्हणलं की माझ्याकडे 10 लोक लक्षात येतात.
0: हा
1: साधी गोष्ट आहे, रडणाऱ्या मुलाला विचारतो अरे काय रडतो रे बाबा तू, मूल हसणार असेल तर काय करतो, आपण छान गालगोजी करतो पुढे जातो.
0: बरोबर.
1: सो दिस इज अगेन डिफेन्स मेकॅनिझम. मी कमकुवते म्हटलं की आय ड्रॉ एनर्जी फ्रॉम द अदर्स, मी लोकांकडनं ऊर्जा घेतो. मनाच्या बाबतीत खूप छान दृष्टांत दिले योग वासिष्ठामध्ये. त्यांनी काय सांगितलंय, सर्वे जना स्वसंकल्प वशात लघुर भवती वा गुरु. सगळी लोक स्वतःच्या संकल्पानी तर मोठे होतात किंवा लहान राहतात.
0: हो.
1: आता त्यांनी किती मोठं व्हायचं आणि किती लहान व्हायचं हा त्यांचा चॉईस आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं दुसरं म्हटलंय की मन ही एकच गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टी तुम्हाला करायला लावत आहे. याचं कारण मन आणि शरीर यांच्यावर महत्वाचं काय आहे तर मन. आणि मनाच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर मनाचा विचार योग्य प्रकारे झाला तर शरीर तसं काम करायला लागतं. आणि शरीराचा मनाचा समन्वय बिघडलेला आहे याचं कारण स्वसंकल्प वशात, माझा संकल्पच चुकीचा आहे. आणि त्यामुळे लघुर भवती व गुरु हे कुणी ठरवायचं, माणसाने ठरवायचं. योग वैशिष्ट्य केव्हाच आहे, रामायण काळातलं आहे. त्याच्यात त्याने असं म्हटलंय की दोन प्रकारचे रोग आहेत, आधी आणि व्याधी. आधी म्हणजे मनाचे रोग आणि व्याधी म्हणजे शरीराचे रोग. त्याच्यामध्ये काही पूर्वजन्मामुळे होतात, काही यावेळच्या एक्साइटमेंटमुळे होतात. आणि व्याधी ज्या आहेत त्या सर्पदंश म्हणजे विषप्रयोग किंवा ह्या ह्याला होतात. आणि त्याला त्यांनी उपचार काय दिलाय, औषध आणि मंत्र, मंत्रसाधना त्यांनी ह्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून मनाचा वापर कसा करायचा हे योग वशिष्ठ हे सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. वशिष्ठ त्यांना सांगतात की मूर्खाच्या डिक्शनरीमध्ये प्रारब्ध हा शब्द आहे, नशीब हा शब्द मूर्खांच्या शब्दकोशामध्ये आहे. मग त्याला राम विचारतात मग हे लोक प्रयत्न का करत नाहीत, ते म्हणे त्याला आळस हा एकच प्रकार आहे. आळस तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे.
0: म्हणून आपण म्हणतो आळस हा माणसाचा खरा शत्रू
1: आहे 100%. आणि आळस आपण इतका कन्व्हिन्सिंगली वापरतो ना, हे तुम्ही म्हणलात मनाचा कमकुवतपणा, कमकुवतपणावर काय नसतो, आळस असतो. आपल्याकडे हा प्रॉब्लेम कशामुळे येतो की आपण सगळ्या गोष्टीकडे खूप वेगळ्या अँगलने बघतो. अँगल बदलला ना की तुम्हाला चित्र वेगळं दिसतं, कॅलिडोस्कोप सारखं येते. आणि म्हणून मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मनाचा

0: खाल्ली, झोपण्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या, त्याच्यामुळे सगळे चक्र आपलं बिघडलेलं आहे. तर मुळात जर मन चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं, शरीर चांगलं असेल तर मन चांगलं राहतं. तर या दोघांचा समन्वय साधायचा, आणि जर का रोजच्या जगण्याशी ह्याला जोडायचं आहे, म्हणजे जरी ऑफिसचं टाइम टेबल बदललं तरी सुद्धा, तर मग हे कसं सगळं साधायचं? तारेवरची कसरत आहे, पण ते साधण्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा
1: पर्याय नाही. आपला देश हा एकच असा देश आहे की जो जागतिक वेळेनुसार काम करतो, आवश्यकतेमुळे आपण करतो. ह्याच्यातला मुद्दा महत्वाचा कुठला असतो की झोप ही शरीराची गरज आहे. निसर्गाने तुम्हाला रात्री झोपायला वेळ दिलेली आहे, रात्री 10 ते 5 जे काही असेल ती. त्यावेळेला तुम्हाला नाही झोप मिळाली तर तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही झोपू शकता. आता आपण या बाबतीत बघू शकतो की कमी झोपून सुद्धा माणसं ऍक्टिव्ह राहू शकतात. आपले दोन्ही पंतप्रधान पूर्वीचे आणि आत्ताचे, इंदिराजी पण तसेच होते, मोदीजी पण तसेच आहेत. त्यांच्या बाबतीत झोपेचं प्रमाण खूप कमी आहे टू बी फ्रँक, तरी पण ते एवढे फ्रेश असतात वयाच्या संबंधात. तर आपल्याला झोप ही एक फक्त शरीराची झीज भरून काढण्यासाठी असलेली गोष्ट आहे, एवढंच फक्त बघायचं आहे. महत्वाची गोष्ट काय की जेवणाच्या वेळा सांभाळा, त्यावेळेला नाही सांभाळता येत असेल. फॉर एक्झाम्पल, तुमची शिफ्ट सकाळी 6 सुरू होते तेव्हा तुम्ही नाश्ता करू शकत नाही, पण बरोबर घेऊन जाऊ शकता. जेवायची वेळ तुमची 12, तुमच्या दोन्ही वेळा आहेत ना, त्या दोन्ही वेळा तुम्ही नक्की सांभाळू शकता. कशा सांभाळू शकता? फर्स्ट शिफ्ट असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता घेऊन जा, 1 जेव्हा, संध्याकाळचं जेवण घरी होतच आहे. कामाच्या वेळा बदलल्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलायची आवश्यकता असं नाही. आपण ते प्रिटेक्स करतोय, डबा खायलाच वेळ मिळाला, मला काय करू, काय करायचे, मग मला असेच. साधी सोपी गोष्ट आहे, असं होऊच शकत नाही. ह्या दोन वेळा फिक्स आहेत की नाही तुमच्या, त्या दोन वेळा तुमच्या कुठेही तुम्ही बसवू शकता. त्यामुळे कामाचं स्वरूप बदलू शकता, आय कॅन अंडरस्टँड. परंतु त्यासाठी तुम्हाला दोन वेळा दिलेत ना, सकाळी 11 जेवा, राहते काय तुमचं जेवा असेल, 9 जेवा. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे काय जेवण ना ते चांगलं मनाने प्रसन्न राहून जेवा, रिच्युअल म्हणून नका जेव.
0: बरोबर,
1: बरीच लोक नुसतं पोट भरतात, काही उपयोग नसतो.
0: ते लक्ष सगळं एकतर टीव्ही कडे किंवा स्क्रीन कडे असतं.
1: टीव्ही बघताना काय काही उपयोग नाही टीव्ही बघायला, 10 नाही टीव्ही बघायला, काय मोठा फरक पडणार?
0: बरोबर,
1: काय दर्जाचे कार्यक्रम असतात त्याच्यावर.
0: पण हल्ली ह्या ओटीटी म्हणा किंवा हे चॅनल्स म्हणा किंवा हल्ली दिसणाऱ्या बातम्या म्हणा, ह्या सगळ्याचा मनावरती खूप परिणाम होताना दिसतोय. माणसं वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचार करायला लागलेली आहेत. कदाचित ती गरज आहे, किंवा हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज आपल्याला पाहायला मिळतात, छोटे कुटुंब. तर काय सांगाल आपण?
1: गरज निर्माण झालेली आहे, गरज निर्माण केलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीने तुमच्या मनाची गरज निर्माण केली. मनोरंजन कशामध्ये होतं? फक्त रेडिओवरती होतं. आजही रेडिओ ऐकणारे लोक खूप आहेत. मी स्वतः रेडिओ ऐकणार आहे, मी रेडिओचा भक्त आहे. पण हल्ली काय आहे, 2-3 झाली की लगेच तुम्ही चॅनल बदलता. पेशन्स अजिबातच नाही राहिलेला. पूर्वी काही नव्हतंच बदलायला, एक सह्याद्री वाहिनी आणि इकडे आकाश मुंबई संपलं, त्याच्यापुढे काही नाही. आज तुम्हाला चॉईस मिळाली त्यामुळे तुमचं वेवडनेस वाढलेलं आहे. मनाची अस्थिरता वाढायचं कारण तेच आहे. हल्ली कम्युनिकेशन किती वाढलंय हो, चाललंय कुठेतरी पुण्याला, बस मला मिळाली, हे पण फोन करून सांगायचं, काय गरज आहे सांगायची.
0: बरोबर,
1: बसला ना बस, म्हणजे शांतपणे बस ना, मग आता बस सुटली बरं का, इतकं कम्युनिकेशन चाललंय. पूर्वीच्या काळी कसं होतं, नो न्यूज इज अ गुड न्यूज. तुम्ही कोकणात पूर्वी गावाला जायचा, आजी सांगायची ना पत्र पाठव रे बाबा, कोणी पत्र पाठवलीत, आजी बघायची दुसरी पेपरला बातमी नाही ना, एसटी कोसळली म्हणजे पोचली माणसं. इतकं सोपं होतं ते. आता पण खूप कॉम्प्लिकेट करून ठेवलेलं आहे. त्यामुळे काय वाढलं, अपेक्षा वाढल्या, आणि अपेक्षा वाढल्या, अपेक्षा भंगही वाढले, म्हणून हा पेशन्स कमी झालेला
0: आहे.
1: आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की ह्या प्लॅटफॉर्म जे दिसतं ते खरं आहे असं मानायची आपली वृत्ती वाढलेली आहे, की खूप डेंजरस गोष्ट आहे. आभासी जग हे खरं वाटायला लागलं ना, ही सगळ्यात मोठी गडबड आहे. मग खऱ्या जगातली माणसं खोटी वाटायला लागतात. माझी फ्रेंड लिस्ट केवढी मोठी आहे, पण वेळेला कोणी नाही तुझ्याकडे, कोणी नसतं.
0: खरंय, खरंय.
1: कसली फ्रेंड लिस्ट आली डोंगलाची, काही त्याला अर्थ नाही खरं सांगायचं.
0: OCD आणि एन्झायटी सारख्या समस्यांवर किंवा इतरही मानसिक आजारांवरती योग साधनेचा कसा उपयोग होतो त्याविषयी आम्हाला काय सांगाल? काही उदाहरण इथे तुम्हाला सांगता येतील?
1: आता आम्ही एन्झायटीवरती आमचे वर्ग घेतले होते, एन्झायटी कमी करण्यासाठी. बेसिकली एन्झायटी काय येते, सगळ्या गोष्टी लवकर पाहिजेत. मोरिझम, हल्ली काय मोरिझम हा मोठा रोग आहे. दिल मांगे मोर आहे तर समाधानच नाही लोकांना. गाडी एक नाही, दोन पाहिजेत. माणसं घरात दोन असतात, दोघांना दोन वेळ गाड्या. घर मोठं पाहिजे, 6 घर, पण राहतात दोनच माणसं. ह्या सगळ्यामुळे काय होतंय की तुम्ही फ्रस्ट्रेशनच्या लेवलला फार लवकर जवळ आणता. एन्झायटी झाली म्हणजे काय झालं, की जे मिळाले त्यात समाधान नाही आणि नवीन काय मिळालं याची माहिती नाही. या सगळ्या गोंधळामुळे आपल्या मनाच्या बाबतीत हा प्रॉब्लेम एन्झायटीचा सुरू झाला आहे. म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया द्यायची. ऑब्सेसिव्ह कंपल्शन डिसऑर्डर म्हणजे काय असतं, की तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहायची. बोलण्याच्या बाबतीत असतं, करण्याच्या बाबतीत असतं. आता हे सगळे डिसऑर्डर्स कशामुळे आहेत, दे आर चॅनल्स ऑफ एक्सप्रेशन. मनात साठलेला अस्वस्थपणा तो चॅनलाइज करण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आता ह्या सगळ्यांच्यावरती सोल्युशन काय आहे, योगामध्ये खूप चांगले सोल्युशन झाले आहेत. अतिशय सुंदर प्रकारे योगाचा अभ्यास आपण करू शकतो. साधी गोष्ट आहे की शांत बसायचं. म्हणजे काय झालं, एन्झायटी कमी झाली तुमची. शांत बसायचं, कसं बसायचं, कसंही बसा, खुर्चीत बसा, जमिनीवर बसा, पाय पसरून बसा, काही प्रॉब्लेम नाही. त्याला देर इज नो सच

0: रिक्वायरमेंट अशी कुठली प्री कंडिशन नाही मग योगामध्ये, किंवा पद्मासन घातलं तर तुमचं मन चांगलं राहील असं काही नसतं. स्थिर बसलं की काय होतं, शरीराच्या बरोबर तुमचं मनही स्थिर होतं, आपोआप स्थिर होतं, काही करावं लागत नाही त्याला. आणि सगळ्यात सोपा उपाय काय म्हणजे श्वासाकडे बघा तुमच्या. किती वेळा तुम्ही श्वासाकडे बघता, कधी बघितलंय श्वासाकडे तुम्ही शेवटचं? श्वासाकडे काय बघायचंय, चालू आहे तो व्यवस्थित, इतकं सोपं आहे ते. द मोमेंट यू ऑब्झर्व युअर ब्रीदिंग पॅटर्न, तुमच्या लक्षात की तुमच्या श्वासाला एक सुंदर लय आहे. तो श्वास तुम्हाला ऊर्जा देतोय, तो तुम्हाला जिवंत ठेवतोय, तो तुम्हाला कार्यक्षम बनवतोय. हे सगळे श्वासाचे पॅरामीटर्स आहेत. मग श्वासाकडे बघितलं की काय होतं, माझे दुसरे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे काय, की करायचंच हा च निघून जातो. च निघून गेला की सगळं करायचं, मग काय माझ्या सवडीने करेन मी. यू बिकम युअर ओन मास्टर. साधं शांत बसा, डोळे मिटून घ्या, श्वासाकडे लक्ष द्या, एन्झायटी लेवल कमी होतेच होते बियॉन्ड डाऊट, निसंशयपणे. स्वस्थ बसणं हाच योगाचा मूळ गाभा आहे. स्थिर सुखम आसनम, काय सुंदर डेफिनेशन दिलंय पतंजलीने, स्थिर सुख असलेली कुठली पोषण म्हणजे आसन. मग स्थिरता कोणाला आहे, सुरुवातीला शरीराला आहे आणि नंतर मनाला आहे आणि त्यानंतर सुखमयता कोणाला आहे, दोघांनाही आहे. म्हणून तुम्ही शांत बसलात, खुर्चीवरती बसा, पायापासून बसा, काही काही त्याला असं हे नाही आहे, कंडिशन नाही आहे. हे तुम्ही डोळे मिटल्यानंतर काय होतं, तुमचं 90% मन बाहेरचं बंद होतं. पण डोळे मिटून शांत बसलं की तुमची रिॲक्टिव्हिटी बंद झाली. तेव्हा सुरुवातीला काय होतं, डोळे मिटल्यानंतर भयंकर काय काय दिसायला लागतं, जे उडाळ्यामध्ये पण बघितलेलं नसतं कधी. तर ते सुरुवातीला होणारं ऑब्स्टिकल आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं. टिकटिक घड्याळी तुम्हाला नको तेव्हा ऐकायला लागते. तुम्ही शांत बसल्यात घरात, टिकटिक वाजते घड्याळीची, आतापर्यंत नोटीस केलेलं नसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे सगळे तुम्हाला अट्रॅक्ट करायला बघतात, अरे माझ्याकडे लक्ष दे. तिथे तुम्ही डिटॅच केलं ना की तुम्ही स्वतःमध्ये आपोआप इन्वॉल्व्ह होता. स्वतः इन्वॉल्व्ह होणं म्हणजे स्वास्थ्य.
1: बाहेर न डोको तर आत डोको.
0: एक्झॅक्टली, आतमध्ये खूप काय भरलेलं आहे, प्रचंड मोकळं
1: करणं खूप गरजेचं आहे.
0: ओपन द कॉर्क, बूच उघडा, त्या बुचा उघडल्यानंतर पहिल्यांदा घाणच बाहेर येणार हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आतमध्ये स्वच्छ पाणी आहे, खळखळाट कुठे असतो बघा, किनाऱ्यावरती असतो. आपलं मन आहे ना समुद्रासारखं आहे,
1: तळाशी एकदम शांत,
0: प्रचंड शांतता आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, समुद्राची क्वालिटी काय आहे, नको आहे ते किनाऱ्यावरून टाकतो तो, किनारे करू म्हणतो ना आपण. मग मनातले विचारांना किनारे करा, डोळे मिटून शांत बसलात की काय होतं, विचार बाजूला गेलेच, मग काय राहिलं, डीप सी. समुद्राच्या पोटाशी केवढी मोठी संपत्ती आहे, पण तिथे पोचायसाठी तुम्हाला शांत राहायला पाहिजे ना. किनारा सोडायला लागतो आणि म्हणून मनाच्या शांततेला समुद्राचीच उपमा आपण देऊ शकतो. प्रचंड विशाल आहे, प्रचंड मोठं आहे, पण ॲट द सेम टाइम इट कॅन डिस्ट्रॅक्ट यू ऑल्सो. पण शांत बसणं, एन्झायटी कमी करणं साधं सोपं आहे. एन्झायटी अँटी एन्झायटी,

0: जेव्हा अशी शांत डोळे बंद करून बसलेली व्यक्ती आपण बघतो तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातून येणारं पाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं,
1: किंवा डोळे उघडल्यानंतर घडाघडा
2: निश्चितपणे येतो, त्याला कॅथार्सिस विमोचन, त्यांनी स्वतःशी तादात्म्य साधलेलं असतं, ते केल्यानंतर मग राहिलं काय, काहीच नसतं राहिलं, सगळे द्वेष निघून जातात, सगळे राग निघून जातात, सगळे किलमिशा मनातले स्वच्छ होतात. आणि ऍक्च्युली तुम्हाला सांगू का, आपण मनाने खूप निर्मळ आहोत, आपण स्वतःहून ते खराब केलेलं आहे आणि ते खराब न करायचं चॉईस पण माझाच आहे ना. पुन्हा एकदा आमच्या गुरुजींचा मी तुम्हाला एक दाखला देऊ शकतो का, हा सुंदर वाक्य त्यांचं आहे, ॲज हॅव राईट टू रिॲक्ट, हॅव राईट नॉट टू रिॲक्ट ऑल्सो. जसं मला रिॲक्शन द्यायची स्वातंत्र्य असं नाही द्यायचं पण स्वातंत्र्य आहे. किती वेळा वापरतो आपण ते, कधीच नाही वापरत, प्रतिक्रिया देतच राहायच्या सारख्या, अदरवाईज तुम्हाला असं वाटतं माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून योगा करायचं म्हणजे काय, अगदी जंगलात जायला पाहिजे, काही वेगळे वस्त्र घालायला पाहिजे असं काही नसतं. सो सिम्पल वे ऑफ लिव्हिंग, स्वतःकडे स्वतः योग्य प्रकारे बघणं म्हणजे काय झालं, बाहेरच्या

0: दृष्टी माझी बंद झाली, मला बाहेर कुठे बघायची गरजच नाही. भरपूर आतमध्ये हो, तुझ्या तुझं म्हणजे पर्यंत तू जागा चुकल अशी. त्यामुळे हे प्रोसेस आहे ना, हे प्रोसेस खूप महत्वाचं असतं.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की काहीतरी भयंकर करावं लागेल योग. म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट, कधी करायचा योग? हा लोकांना खूप वेळा प्रश्न पडतो. आदर्श वेळ सकाळची. याचं कारण असं आहे की शरीरामध्ये आपले जे हार्मोन्स असतात, ते ग्रोथ हार्मोन्स म्हणजे वाढीला संप्रेरक असणार, ती सकाळी स्त्रवतात. ती जर वापरली गेली नाहीत ना, तर दे गो वेस्ट, ती फुकट जातात. ती फुकट गेल्यामुळे काय घडतं, एक मोठा मेसेज शरीराला जातो. हे आतली यंत्रणा इतकी सुंदर बांधलेली आहे ना, की मी रोज याच्या ग्रोथ हार्मोन्स सिक्रेट करतो, हा वापरतच नाहीये. हा फुकट झालो झोपून, 8 वाजता उठतो, 9 वाजता उठतो, काही उपयोग नाही याचा. मग ती सिस्टीम हळूहळू विचार करायला लागते, ह्या माणसाला देऊन काही फायदा नाही, इज वेस्टिंग द एनर्जी. मग त्या सिक्रेशनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. ते कमी झालं की एजिंग सुरू होतं लवकर. हल्ली बघा, लवकर एजिंगची प्रोसेस सुरू झाली. वृद्धत्वाची पॅरामीटर हल्ली
1: त्याच्यामुळे होतं का, हल्ली लोक परत अरे मी तरुण कसा दिसेन, त्याच्या मागे धावताना दिसतात.
0: तारुण्य हे वयाशी जोडलेलं नसतं. देर आर टू एजेस वी हॅव गॉट, वन इज कॅलेंडर एज, दुसरे बायोलॉजिकल एज. वेट टू वर्क ऑन बायोलॉजिकल एज. शरीराचं वय तुम्हाला बघायचंय,
1: बरोबर,
0: त्यासाठी शरीराचं फंक्शनिंग सुधारलं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही योगसाधना करता, त्यावेळेला दुसरं काही करायचं नसतं. योगसाधना खूप साधी सोपी आहे. किती वेळाची तुम्ही साधना करू शकता? अर्धा तास खूप झाला. पहिली 5 मिनिटं शांत बसा, ओमचा उच्चार करा. ओमच्या उच्चारामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्हाला सांगतो. इट कॅन क्युअर सो मेनी प्रॉब्लेम्स विच आर नेव्हर गोइंग टू अराईज. प्रिव्हेंटिव्ह असो आणि क्युरेटिव्ह असो, ओम हा सगळ्यात सोपा आणि साधा मंत्र आहे. ओ आणि मचा उच्चार केलेला 10 वेळा करा, 11 वेळा करा, ते कंपन अनुभवा. इट करेक्ट सो मेनी थिंग्स विदाउट युअर नॉलेज. त्याने काय होतं, पहिलं मन शांत राहतं, त्यानंतर काही आसनं करा. पण हे करण्यापूर्वी शिकणं आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: लर्न फ्रॉम द प्रॉपर पर्सन इन पर्सन. ऑनलाईन नाही शिकायचं. ऑनलाईन शिकून काही होत नाही. ऑनलाईन हा फार विचित्र प्रकार हल्ली वाढत चाललेला आहे. ठीक आहे, एक सोय म्हणून ठीक आहे, पण तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर प्रत्यक्ष शिका. कुठून तरी शिका, चांगल्या संस्थेतनं शिका. दे विल गिव्ह यू प्रॉपर गायडन्स. मग त्यांनी शिकवलं ते आपल्याला घरी करायचं आहे फक्त.
1: बरोबर.
0: वेळेनुसार तुम्ही ऍडजस्ट करू शकता. एक तास केला वेळ असेल कंपल्शन नाही आपल्याला. अर्धा तास हे सगळं होऊ शकतं. प्रत्येक अवस्था असते असणारी. काही बैठकामधली आहेत, काही शयन आहेत, काही विपरीत आहेत, काही दंड आहेत. या प्रत्येक स्थितीत 2-2 आसनं करा. किती वेळ लागतो त्याला? 15 मिनिटं लागतात. पहिली 5 मिनिटं मनाची साधना आहे, मन शांत करायची साधना आहे. नंतर 15 मिनिटं तुम्ही योगाचा अभ्यास म्हणजे आसनं करा. त्यानंतर 10 मिनिटं 5 मिनिटं प्राणायाम करा. नंतर 10 मिनिटं रिलॅक्स व्हा. 25 मिनिटं झाली, खूप झाली. वेळ असेल तर 1 तास करा. डिसिप्लिन आहे. ती शिस्त शरीराला लागली ना की मग तुम्हाला आपोआप त्या गोष्टी सुचायला लागतात. आणि ह्याच्यातनं काय होतं, हार्मोनल बॅलन्स जो बिघडलेला आहे तो अतिशय छान प्रकारे रिस्टोर होतो. हार्मोनल बॅलन्स बिघडणं हा मेजर प्रॉब्लेम आजच्या काळात आहे आपल्या संप्रेरकांच्या बाबतीत. आयदर देअर इज ओव्हर सिक्रिशन ऑर देअर इज नो सिक्रिशन. सिक्रिशनच नाही किंवा होत झालंय ते वापरलं जात नाही. शरीराला एक विजडम आहे स्वतःचा, आणि तो विजडम किंवा त्याची बुद्धिमत्ता जी आहे ना, ती बुद्धिमत्ता योगाच्या माध्यमातून आपण मॉडरेट करू शकतो.
1: खरंय.
0: आणि म्हणून योगाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही कुठेही व्यायाम करा, काही हरकत नाही.
1: नक्कीच. आणि या वर्षाची थीम सुद्धा अशीच आहे, योगा फॉर हेल्दी एजिंग. काय सांगाल त्याबद्दल?
0: हेल्दी एजिंग म्हणजे काय, की एजिंग पुन्हा रिजेक्शनचा प्रॉब्लेम आहे. एक गंमत आहे बघा, आपण जेव्हा लहान असतो आपल्याला वाटतं खूप मोठं व्हावं पटकन, कारण आपण आजोबा बघतो, आजी बघतो, काय निवांत बसले असतात, ते काय कामं करत नसतात.
1: किंवा
0: मला आता मोठं व्हायचंय, मोठं आलं की त्यातलं कळतं अरे बाबा लहान होतच बरं होतं. त्याच्यापेक्षा पुढची गंमत अशी असते की वन्स यू आर अबव्ह 50, 50 पुढे तुम्ही जाताना, त्यावेळेला काय होतं की तुम्हाला आता वेद लागतात की आता माझी युटिलिटी कमी व्हायला लागलेली आहे. दॅट इज अ मेजर रिस्क पॉईंट. 60 नंतर तुम्हाला त्या वयाचं थोडंसं ऑब्सेशन येतं की हे वय सांगावं की न सांगावं. 60 वर्षाचा मी सांगायला कशाला सांगायचं, मी सांगतो मी 50 वाटतो का असं विचारतो मी. आणि सगळ्यात पुढची गंमत काय असते, 70 नंतर लोक वय प्राईडनी सांगतात, मी आता 70 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा आहे, 75 वर्षाचा आहे, तरी पण मी किती छान दिसतोय. हा एक भाग वयाच्या बाबतीत, हा लपवण्याचा आणि छपवण्याचा प्रकार असतो ना, खूप वेगळ्या प्रकारे समोर येतो लोकांच्या. ग्रेसफुल एजिंग म्हणजे काय, की ऍक्सेप्ट दॅट युअर एजिंग इज स्टार्टेड ऑर यू आर इन द एजिंग प्रोसेस.
1: ओके.
0: एजिंग म्हणजे काय, ऍक्च्युली क्षमता कमी होणं. अहो एजिंगची सुरुवात पहिल्या दिवसापासून सुरू होते. ज्या दिवशी तुम्ही जगात प्रवेश करता त्या दिवशी एजिंग सुरू झालंय तुमचं. मग आपण 70 आणि 75 वर्षी का लावतो ते? एजिंग इज अ प्रोसेस, कंटिन्युअस चालू आहे, रोज होते ती. एजिंगमध्ये 2-3 गोष्टी घडतात. एक म्हणजे क्षमता कमी होणं, विस्फोरण वाढल्यासारखं वाटणं, चालताना तोल जाणं, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक व्हायला. याचं कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्स काही विशिष्ट प्रमाणात होत असतात. मग ते तुम्ही रिस्टोर केलेत ना, तर व्यवस्थितपणे सगळं होतं. एजिंग इज अ अनअवॉइडेबल फिनॉमिना, हा न टाळता येणारा भाग आहे. मग ते ग्रेसफुल कसं करायचं? पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत दखल द्यायची नाही. मी किती शहाणा होतो तुमच्या वयाचा असताना कोणाला सांगायला जायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे तुम्ही किती मूर्ख होतात. सिम्पल आहे हो, एकदम सोपं आहे. पण आपण काय सांगायला जातो, तुला काय माहितीये मी कसे दिवस काढाय, कोणी सांगितलं तुम्हाला कसे दिवस काढायला? त्यामुळे आपल्या स्टोऱ्या कोणाला सांगायच्या नाहीत, कारण लोकांना त्यात इंटरेस्ट नाही. ते केलं ना की तुमचे निम्मे प्रॉब्लेम बंद होतात. निवांत राहा, 2 वेळा खायचं, शांत व्यवस्थित व्यायाम करायचा, आता आम्ही सुद्धा

0: ज्येष्ठांसाठी वर्ग घेतो, ते खूप युनिक प्रकार आहे, अतिशय अप्रतिम प्रकार आहे ज्येष्ठांचा वर्ग. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्या वर्गाला कोणाला सुट्टी नको असते आणि ते आमचे वर्ग ऑनलाईन चालतात. हे वर्ग ना 65 पुढच्या लोकांचेच आहेत नॉर्मली, 65 ते 85 या वयापर्यंत माणसं आहेत. त्या दोन प्रकारचे कॅटेगरी लोक असतात, ते नाव लिहितात, त्यापुढे चेअर लिहितात किंवा मॅट लिहितात. म्हणजे मी मॅट वरून साधना करणार आहे, म्हणजे खाली बसू शकतो, मी चेअरवर बसून करू शकतो. पण त्यांच्या बाबतीतला एक विचित्र प्रकार असा आहे की बहुतेक मंडळी एकटे आहेत. तो एक तास असतो ना त्यांच्या आभासिक स्तरावर का होईना ते कोणाबरोबर तरी असतात ही फार मोठी भावना त्यांच्या मनात असते. मी माझ्याच घरात बसलेलो आहे पण माझ्यावर आणखी 50 माणसं बसली आहेत, एवढं मोठं समाधान आहे. अँड दे आर हॅपी ऑन दॅट 1 आवर, पुढचे 24 तास त्याच्यात छान जातात. त्यांना सुट्टी नको असते पण तो वर्ग इतका सुंदर चालतो. ज्येष्ठ नागरिकांचा वर्ग आम्ही गेली 6 वर्ष चालवतोय, हाऊसफुल वर्ग आहे लिटरली. त्यामुळे ते एजिंग ग्रेसफुल आहे असं मला वाटतं. दे आर विथ देमसेल्स, एकटेच आहेत पण ते आयसोलेटेड नाही आहेत. हा खूप महत्वाचा भाग त्याचा आपल्याला समजून येतो.
1: खरंय खरंय.
0: आता ही सगळी आपण परिस्थिती बघितली ना की आपल्याला असं वाटतं की काही खरं नाहीये, पण हे कसं खरं आहे हे सांगणारी माझी एक स्वतःचीच लिहिलेली कविता आहे, मी ती वाचून दाखवतो. मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. मान्य आहे भ्रष्टाचार खूप आहे, स्वतः न करणं शक्य आहे. मान्य आहे सुरक्षा कमी आहे, न घाबरणं आपल्या हातात आहे. मान्य आहे मरण खूप सोपे आहे पण जगण्याचा संघर्ष पण तेवढाच महत्वाचा आहे. मान्य आहे की सुख कुठेच नाही आहे पण समाधान असणं शक्य आहे. मान्य आहे ढगांचं झाकूळ आहे पण त्या ढगाला चंदेरी किनार आहे. मान्य आहे सर्व तत्वहीन आहे पण ती जपणं आपल्या हाती आहे. मान्य आहे खूप गरिबी आहे, पैशालाही मर्यादा आहे. मान्य आहे सगळं आभासी आहे तरी पण सत्य टिकवायचं आहे. पुन्हा एकदा तेच म्हणतो, मान्य आहे सगळं अंधार आहे तरी पण एक दिवली लावणं शक्य आहे. ती दिवली कुठे व्हायचं हे तुम्ही ठरवा.
1: क्या बात. खरं तर हे सगळं मनाने ठरवायची खूप गरज आहे की मला उद्या काय करायचं आहे, आज काय सुरू आहे, आणि हे सगळं जर साधता आलं तर मन नक्कीच प्रसन्न राहील. श्रीकृष्ण मस्कर, आज आपण इथे आलात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात मनासाठी मनापासून योग साधना या विषयावर श्रीकृष्ण मस्कर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. आता आपण ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाची झलक.
2: अग काय मस्त लोणचे, कोणत्या ब्रँडचे?
3: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचे.
2: काय सांगतेस काय, बापरे आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
3: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
2: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
3: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
2: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
1: याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि

अवधूत गुप्ते आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जितेंद्र जोशी यांचं गीत होतं, अभिजित कवठाळकर यांचं संगीत आणि चित्रपट कुटुंब, गीतबहार. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. बाळ पळसुले यांचं संगीत होतं चित्रपट गाढवाचं लग्न, आणि गायक होते आनंद शिंदे आणि शकुंतला जाधव. हो।

कुणाल गांजावाला यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट वंशवेल आणि संगीत होतं अमित राज यांचं. याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर। गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांना उमेदवारी अर्ज दाखल। शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन। आणि आता बातम्या विस्तृतपणे। ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्त्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे। केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं, असंही त्यांनी सांगितलं। नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला। या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले।
1: खाद्य सुरक्षा पोषण और आजीविका, खाद्य सुरक्षा सुनिश्चित करनी है, भरपूर खाद्यान्न मिले, सुरक्षित और पौष्टिक भोजन, और किसान की आय भी बढ़े और जीवन स्तर में भी सुधार हो। कृषि व्यापार और सहयोग, ये प्राथमिकता एक दूसरे देश में व्यापार की संभावनाएं भी बढ़े और सहयोग भी बढ़े, आपस में निवेश भी आए, टेक्नोलॉजी का आदान प्रदान भी हो, बाजार तक पहुंच भी आसान बने एक दूसरे देश में, ताकि मिलकर एक साझा प्रगति को बढ़ावा दे सके।
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर झाली आहे। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती। सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे। दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते। तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल। दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे। पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काल जैन यांच्या नावाची घोषणा झाली। या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळ, अविनाश आदिक, प्रमोद हिंदुराव तसंच अमरसिंह पंडित इच्छुक होते, मात्र पक्षानं जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत, ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती म्हणूनही ओळखले जातात। राष्ट्रकुल संसदीय संघटनेची उत्तर विभागाची बैठक आजपासून चंदीगढमध्ये आयोजित करण्यात आली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या बैठकीचं यजमान

मानपद हरियाणा विधानसभेकडे आहे. दुपारी 3 वाजता लोकसभेचे सभापती ओम बिर्ला या परिषदेचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी तसंच 15 राज्यांच्या विधिमंडळाचे पीठासीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचं वेगाने विस्तार झाला आणि 1956 आकाशवाणी हे नाव स्वीकारण्यात आलं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानांकनाचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इस्रायलनं आज इराणविरुद्ध मोहीम पुन्हा उघडली असून इराणच्या अनेक शहरांमध्ये आज इस्रायलच्या हल्ल्यामुळे स्फोट झाल्याचं वृत्त आहे. 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर इराणनं इस्रायलवर पहिल्यांदाच काल क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलनं प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गानं पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. मात्र या हल्लेप्रती हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियानं आपापले हवाई हद्दी बंद केले आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केला आहे. अंमली पदार्थांशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं मिझोरम म्यानमार सीमा त्रिपुरा बांगलादेश सीमा आणि पश्चिम बंगालमधल्या 4 ठिकाणी शोध मोहीम राबवली आहे. अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या आगरताळा युनिटने काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत 49 किलोहून अधिक मेथा मेमफाटाईन आणि 40 ग्रॅम हिरोईन जप्त केलं होतं. या प्रकरणाच्या तपासात म्यानमारहून अंमली पदार्थ मिळवणाऱ्या संघटित गुन्हेगारी कारवाईबाबत माहिती मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीनं ही शोध मोहीम राबवली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2 दिवसांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. जवळपास 7 वर्षांनंतर जिनपिंग यांचा प्योंगयांगचा हा पहिलाच दौरा आहे. द्विपक्षीय चर्चेत आर्थिक सहकार्य, कोरियन द्वीपकल्पावरील सुरक्षा आणि प्योंगयांग, बीजिंग आणि मॉस्को यांच्या समन्वय वाढवण्यावर लक्ष केंद्रित होण्याची अपेक्षा आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 एकूण 25,31,067 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 वाढली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली आहे. 3-चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला आहे. या सामन्यात भारतीय संघानं 412 धावांची आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानच्या संघाला 152 धावांवर गारद करण्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणातच 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर जेरेवनं काल आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पुरस्कार

0: पदावर नाव कोरलं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांच्या कृषीमंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाय योजना. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. शस्त्रसंधीचा भंग करत इराणचे इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले, इस्रायलचंही प्रत्युत्तर. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं दिला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला, तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीकरिता नामांकन दाखल केलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधीर कोठारी यांनी आपलं नामांकन परत घेतल्यानं या निवडणुकीत भाजप युतीचे उमेदवार अरुण लखाणी यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्यानं या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला हरविण्यासाठी भाजप उमेदवाराचे पैसे वाटले. नेत्यांनीच विरोधकांना बळ देत स्वपक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे, असा गंभीर आरोप शैलेश अग्रवाल यांनी केला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती नागरी समितीतर्फे राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियानाअंतर्गत शुक्रवारी 5 जून रोजी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून पठाणपुरा गेटजवळील सोनचाफा मंदिर परिसरात महावृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येनं वृक्षारोपण करण्यात आलं. या कार्यक्रमात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध स्वयंसेवी संघटना, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील पर्यटन हंगामाला येत्या 30 जून पासून तात्पुरता विराम मिळणार आहे. पावसाळ्यात जंगलातील रस्त्यांची स्थिती, वन्यजीवांचं संरक्षण आणि पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेता कोर क्षेत्रातील पर्यटन तात्पुरते बंद ठेवण्यात येत असल्याचं ताडोबा व्यवस्थापनानं स्पष्ट केलं असून बफर क्षेत्रातील पावसाळी पर्यटन सुरूच राहणार आहे. राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत दिल्ली इथं झालेल्या बैठकीत लोकमान्य टिळक बल्लारशाह एक्सप्रेसला अतिरिक्त फेरीची मंजुरी देण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्यानं सध्या आठवड्यातून एकदा धावणारी ही रेल्वे आता आठवड्यातून 2 दिवस धावणार आहे. या अतिरिक्त रेल्वे सेवेमुळे चंद्रपूर, बल्लारशाह आणि संपूर्ण विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, सावली आणि चिमूर तालुक्यातील काही गावांनी स्वतंत्र तेंदूपत्ता लिलाव करून कोट्यावधीची कमाई केली आहे. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006, नियम 2008 आणि सुधारणा नियम 2012 अन्वये 3(1)(ग) नुसार ग्रामसभांना 2 उपसंकलन करण्याचा आणि विक्री करण्याचा स्वामित्व हक्क बहाल करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामसभा तेंदूपत्ता संकलन आणि विक्री स्वतंत्ररित्या करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महसुली अभिलेख उपलब्ध नसलेल्या 15 गावांचं सीमांकन तसंच संबंधित प्रशासकीय आणि कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महसूल आणि वन विभागानं यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सन 1956 पूर्वी आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन हैदराबाद राज्यात समाविष्ट होता. राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार हा तालुका तत्कालीन मुंबई राज्यात आणि त्यानंतर महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुक्यात सन 1922 ते 1925 या कालावधीत भूमापन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2 जुलै 2002 रोजी राजुरा आणि कोरपणा तालुक्यांचं विभाजन करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. जिवती तालुक्यातील 83 गावांपैकी 8 महसुली गावं आणि त्यातील 7 वाड्या अशा 19 गावांमध्ये भूमी अभिलेख विभागामार्फत कोणतंही सर्वेक्षण अथवा मोजणी झालेली नाही. त्यामुळे या गावांचे गाव नकाशे, 7-12 उतारे आणि इतर महसुली अभिलेख उपलब्ध नसल्याची बाब शासनाच्या दर्शनास आली होती. शासनानं समितीला संपूर्ण कार्यवाही 2 महिन्यांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. आताच आपण ऐकलं चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश.

0: Milli.
1: चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं आणि अस्मिता वाहिनीवरून ते सहक्षेपित केलं गेलं. दुपारचे 2:15 वाजत आहेत. सुगम संगीत भावधारा.

देवकी पंडित यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं केदार पंडित यांचं आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता समाप्त होत आहे.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: एखाद्या विद्रूप प्रथेवरती तरल सिनेमा होऊ शकतो का? उत्तर आहे, जर मूळ लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक संवेदनशील असेल तर नक्कीच उत्तम कलाकृती निर्माण होऊ शकते. अशाच दोन कलाकृती मला आठवतात आहेत. त्याले एकाबद्दल मी बोलेन आणि दुसरं जमलं तर झलक देईन. कासारवल्ली यांनी यु आर अनंतमूर्ती आणि दुसरी भैरप्पा अशा कन्नड कथाकारांच्या कथा निवडल्या. एक आहे घटश्राद्ध आणि दुसरी आहे न्यायी नेरालू. दोन्हीमध्ये तरुण विधवा ब्राह्मण स्त्रीचं जगणं आहे. 1920 मधल्या घटना आहेत. एका विधवेने कंटाळवाणं जगणं, फक्त घरकाम करत जगणं, तारुण्य सुलभ प्रणयावरती जणू तिचा हक्कच नव्हता किंवा तसं वागणं हा गुन्हाच होता, पण अखेर निसर्ग निसर्गच असतो. एक तरुण मास्तर तिला भूलथापात फसवतो. गावकऱ्याच्या कुत्सित नाजळा तिला फाडून खात असतात. रेकाम टेकडी लोक त्यांचा पाठलाग करत असतात. तिला दिवस जातात. तो तिला गर्भपाताचं औषधही आणून देतो. इकडे वडील मात्र बदनामीला चिडून ती मेल्याचं जाहीर करून तिचं श्राद्ध घालतात. ती बेघर होते. तिला आधार मिळतो तो महार वस्तीमध्ये, अस्पृश्य वस्तीमध्ये. ते लोक तिची देखभाल करतात. एका विद्वान ब्राह्मणाच्या घरच्या मुलीची ही अवस्था बघून तिथले लोकच तिच्यावरच्या संकटांचं निवारण करत असतात. हे सारं एका मुलाच्या नजरेतून टिपलेलं आहे. तो छोटा मुलगा तिच्या बाळाला हात लावायला भिचकत असतो. आपण चालेल ना स्पर्श केला तर? ब्राह्मणाचा मुलगा येतो. आपल्या लोकांनी हिला साप किरण्यापासून वाचवलं, पण ब्राह्मणापासून वाचवणं शक्य नाही. दुसरा भैरप्पा यांच्या कथेतील सिनेमा आहे. इथंही तरुण विधवा स्त्री आहे. सासू सासऱ्यासह ती राहत असते. साऱ्या अहेवपणाच्या राहणी वाचून भग्न जीवन जगत असते. तिची मुलगी शहरात शिकायला असते. एकदा तिच्या सासऱ्याला कळतं की जवळच्याच गावात त्यांच्या मुलासारखा दिसणारा तरुण आपण अक्षय्याचा पुनर्जन्म आहोत असं सांगतो. आणि तो जुन्या गोष्टी पण बरोबर सांगत असतो. आई अंतरुणाला खिळलेली असते, ती मागे लागते, त्याला घरी आणा. तो आपलाच मुलगा आहे. सासऱ्यांना पटत नसतं, पण बायको पुढे चालत नाही. त्याला पाहून तिची खात्रीच पटते की हा आपलाच मुलगा आहे. सुनेला पण ती त्याचा स्वीकार करायला सांगते. जुन्या आठवणी तो अगदी बरोबर तंतोतंत सांगत असतो. तिच्या मनात आशा जागते. हळूहळू ती त्याच्या स्वीकाराच्या मनस्थितीत जागते. चांगली लुगडी नेसू लागतेस, सौभाग्याची लेणी लावू लागते. गावातील जे लोक तिचा स्वीकार करत होता तेच आता तिच्या वागण्याने तिच्यावर टीका करू लागतात. सुनेचा आनंद बघून सासरे त्या दोघांना दूरच्या गावी घर करून देतात. त्यांना तो तरुण लफंगाच वाटत असतो. दुसऱ्या गावी गेल्यावरती तो तरुण आपले ढंग दाखवू लागतो. तरुण मुलीशी संबंध ठेवतो. त्याच वेळेला तिची मुलगी येते तिथे आणि आईला समजावते, अगं हा माझा मामा नाही आहे, आई ह्याने तुला फसवलं आहे. पण ती मात्र हा माझा जन्मोजन्मीचा पती आहे असं म्हणत असते. तो मात्र काही न करता उराणत असतो. अखेर मोठी मुलगी कोर्टात फसवणुकीचा दावा लावते आणि जिंकते. त्याला तुरुंगावास होतो. लेक तिला पुन्हा समजवू पाहते. त्यावरती म्हणते, अगं हा माझा पती आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं. माणसाच्या मनातल्या अनेक गुढांचं निरसन खरं तर आपणच करायचं असतं.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला घटश्राद्ध आणि न्यायी नेरालू या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात नारळ लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी.

आणि प्रत्यक्ष लागवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मंडई, नारळ हे आपलं उष्ण कटिबंधातलं पीक आहे. नारळाच्या झाडाला प्रतिवर्षी कमीत कमी 200 तास इतका सूर्यप्रकाश आवश्यक असतो. जिथे 12 महिने पाण्याची सोय आहे आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आहे अशा ठिकाणी नारळाची लागवड ही चांगली होऊ शकते. जांभ्या दगडापासून तयार झालेल्या भुसभुशीत गाळाने तयार झालेल्या आणि समुद्राकाठच्या रेताड जमिनी नारळ लागवडीला उपयुक्त असतात. जमिनीचा सामू 5.8° ते 8° असणं आवश्यक असतं. आता जेव्हा आपण प्रत्यक्ष लागवड करणार असू त्याआधी काही पूर्वतयारी आपल्याला करावी लागते. ती तयारी म्हणजे काय? तर पहिल्यांदा ज्या जागेवर आपण लागवड करणार आहोत तिथली झाडं झुडपं मोठे दगड इत्यादी काढून ती जागा साफ करावी. त्यानंतर जमिनीची उभी आडवी नांगरट करून घ्यावी. जर जागा डोंगर उताराची असेल तर बांधबंदस्ती करून घेणं आवश्यक आहे. लागवडीची जागा ही उपळटीची असेल तर लागवडीच्या ठिकाणी मातीची भर घालून उंचवटे तयार करणं गरजेचं आहे. नारळ लागवड करताना नारळाच्या 2 झाडांमध्ये किमान 7.5 मीटर अंतर ठेवणं आवश्यक आहे. यापेक्षा कमी अंतरावर नारळाची लागवड केल्यास एका झाडाची पानं दुसऱ्या झाडांच्या पानांना झाकतात, त्यामुळे सर्व झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. बांधावर तसंच रस्त्याच्या, कुंपणाच्या, नाल्याच्या किंवा शेताच्या कडेने एकाच ओळीत किंवा 2 ओळीत नारळाची लागवड करायची असल्यास 6 मीटर अंतर ठेवलं तरी चालतं. ठेंगू जातीच्या नारळाची रोपं 6 मीटर अंतरावर लावावीत. मोठ्या इमारतीची किंवा घरांची पडणारी सावली तसंच लगतच्या आवारातील मोठी झाडं यांचाही नारळ लागवड करताना विचार केला पाहिजे. नारळाची लागवड 7.5 बाय 7.5 मीटर अंतरावर केल्यास हेक्टरी 175 झाडं बसतात. मंडई, नारळाचं रोप लावण्यासाठी खड्डा पुरेसा खोल आवश्यक आहे. खड्ड्यामध्ये नवीन लावलेल्या नारळ रोपांची मुळं झपाट्याने वाढतात आणि त्यामुळे झाड जमिनीत लवकर स्थिरावतं. नारळाच्या लागवडीसाठी 1 मीटर लांब, रुंद आणि खोल खड्डा खोदावा. खड्डा भरताना खड्ड्याच्या तळाला पालापाचोळा घालावा. शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि चांगली माती यांनी अर्धा खड्डा भरावा. वाळूच्या जमिनीत जर खड्डा करायचा असेल तर खड्ड्याच्या तळाला सोडणांचा थर दिला तर पाणी धरून ठेवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. मंडई, निवडलेलं रोप खड्ड्याच्या मध्यभागी लावावं. रोप लावताना नारळाच्या फळाच्या आकाराचा लहान खड्डा काढून रोपाचा नारळ मातीच्या पृष्ठभागापर्यंत जमिनीत गाडला जाईल अशा पद्धतीने रोप लावावं. नारळाचा कोंब मातीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी. खड्ड्याचा उर्वरित भाग रोपाची वाढ होईल तसा तसा मातीने भरून घ्यावा. नारळाची लागवड ही पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्याच्या अखेरीला करावी. तेव्हा मंडळी, आताच सांगितल्याप्रमाणे नारळाची लागवड करून त्यापासून आपल्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात नारळ लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. मागच्या भागात आपण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय ऐकले. या भागात आपण पावसाळ्यात शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं महत्व याविषयी माहिती ऐकणार आहोत. पावसाळा ऋतू म्हटला की मन प्रसन्न करणारा हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर उभा राहतो, पण प्रत्यक्षात मात्र या ऋतूत शरीर आणि मन या दोन्हीवरती काहीसा विपरीत परिणाम होत असतो. शारीरिक अनारोग्याचा परिणाम कौटुंबिक सुखावर होतो, मन देखील त्यामुळे दुःखी कष्टी राहतं. म्हणूनच पावसाळा अनुभवण्याच्या आधी शरीर आणि मन तंदुरुस्त असायलाच हवं हे महत्व कुटुंबातील सर्वच सदस्यांना असायला हवं. सगळ्यात आधी थोडीशी शिस्त स्वतःला लावून घ्यायला हवी. सकाळी लवकर उठण्याची सवय ही त्याची प्रथम पायरी. बाहेर पाऊस असला तरी कंटाळा न करता लवकर उठण्याची सवय ही मनाची प्रसन्नता वाढवते आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवते. घरामध्ये फक्त बसून न राहता सतत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करावा. पावसाळ्यामध्ये वाताच्या तक्रारींना हालचालींमुळे आराम मिळतो, स्नायूंची देखील ताकद वाढते. मुख्य म्हणजे निरुत्साह दूर होतो. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी त्यात एक चमचा तूप घालून जरूर घ्यावं, त्यामुळे पित्तही कमी व्हायला मदत होते. या सगळ्या उपायांमुळे क्वचित कधीतरी जेव्हा बाहेरचे गरम चमचमीत पदार्थ हवेहवेसे वाटतात त्यावेळेला त्याचा निश्चिंतपणे आस्वाद घेता येतो, कारण शारीरिक तंदुरुस्ती आपण आधीपासूनच सांभाळलेली असते. ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी आल्याचा रस सितोपलादी चूर्ण एकत्र करून घेतल्यास प्रतिकार क्षमता वाढते, जेणेकरून पावसाळ्यात क्वचित कधीतरी भिजण्याची वेळ आलीच तर शारीरिक तंदुरुस्तीमुळे प्रतिकार क्षमता व्यवस्थित राहते आणि त्रास होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाताचा प्रकोप हा अधिक प्रमाणात असल्यामुळे सांधे दुखणे, पाय दुखणे अशी लक्षणं आढळणं अगदी सहज शक्य असतं. पण खोबरेल तेल किंवा नारायण तेलाने रोज पायांना अभ्यंग केल्यास ताकद वाढते, त्यामुळे पावसाळ्यातील ट्रेक, सहल यांचा आनंद घेताना तंदुरुस्त सांध्यांची मोलाची साथ मिळते. पावसाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, त्यामुळे अनेकांना उदास वाटणं, कुठल्याही कामात लक्ष न लागणं अशी मानसिक लक्षणं आढळून येतात. निरभ्र स्वच्छ आकाशात जसं काळ्या ढगांनी मळब येतं तसंच काहीसं आपल्या मनाचं होतं. पण मनाची तंदुरुस्ती ही सांभाळायलाच हवी. पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नसला तरी सुद्धा छंद जोपासावेत. गायन, वादन, वाचन यामध्ये मन रमवायला हवं. वर्तमानपत्रातील आवडीच्या लेखांची कात्रणं काढून त्याचं चिंतन करावं. धार्मिक वाचन किंवा लेखनातून मनावरचा निरुत्साह दूर करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे सकारात्मकता येते. रिकाम्या वेळात पूर्वीच्या घडून गेलेल्या नकारात्मक विषयांना आपल्या मनात जागा न देता सुंदर क्षण अनुभवावेत. चित्रकला, फोटोग्राफी यातूनही हे क्षण सुंदर रीतीने टिपता येतात. पावसाळा हा अत्यंत आल्हाद देणारा ऋतू आहे, पण आपल्या शरीर आणि मनाची योग्य काळजी घेऊन तंदुरुस्त राहणं हे मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे, याचं भान सगळ्यांनीच ठेवायला हवं, जेणेकरून पाऊस प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो परिसर कार्यक्रमात कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयीची माहिती आपण ऐकत आहोत. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा चौथा आणि शेवटचा भाग.
1: वर्षाच्या कालावधीत म्हणजे 365 दिवसांच्या कालावधीत पुनरावर्तित चक्रीय पद्धतीने घडणाऱ्या वर्तन प्रक्रियेला वार्षिक तालबद्धता असं म्हटलं जातं. वनस्पतींमधली पानगळ, बहर, फळांचा मोसम, प्राण्यातील समाधीकाळ, स्थलांतरण, प्रजोत्पादन या सर्व जैविक क्रिया प्रतिवर्षी ठराविक काळात ठराविक क्रमाने सातत्याने घडून येतात. प्रत्येक सजीवात असलेल्या जैविक घड्याळानुसार या वार्षिक तालबद्धतेच्या क्रिया घडून येत असतात. क्रिया सुरू होण्यासाठी तापमान, पाण्याची मुबलकता, खाद्य या घटकांची जरुरी असते. तसंच सजीवांच्या आंतरिक बदलामुळेही उद्दीपन मिळून सजीव वार्षिक तालबद्धतेला प्रतिसाद देतात. काही प्रकारच्या खारी शीतकाल समाधी घेतात. उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यावेळी या खारी अन्न ग्रहणाची क्रिया पार पाडतात आणि हिवाळ्यात भूमिगत बेळामध्ये शीतकाल समाधी घेतात. समाधीचा कालावधी जवळजवळ 5 ते 6 महिन्यांचा असतो. या कालावधीत शरीराचं वेटोळं करून डोकं उदर भागात खुपसून खार बिळात निद्रावस्थेत राहते. या काळात अन्न ग्रहणही नसतं. आधीच्या ऐटबाज भरपेट खाल्लेल्या अन्नापासून मेदयुक्त पदार्थ तयार होतात, तेच समाधी काळात वापरले जातात. या काळात हृदयाचं स्पंदन, श्वासोच्छ्वास या क्रियांचा वेगही कमीत कमी ठेवला जातो. हिवाळ्यात बाहेरच्या पर्यावरणात अतिथंड हवामान, खाद्याची कमतरता असते. या प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी खारी आणि असे अनेक प्राणी शीतकाल समाधी किंवा निद्रावस्था दर्शवतात. या उलट वाळवंटात राहणाऱ्या खारी उन्हाळ्यात उष्णकाल समाधी घेतात. पर्यावरणातील अतिउच्च तापमान आणि खाद्याची कमतरता अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी उष्णकाल समाधी घेणं पसंत करतात. पक्ष्यांचे, काही प्रकारच्या फुलपाखरांचे, देवमाशांचं स्थलांतरण ही जैविक तालबद्धता तर सगळ्यांनाच मोठी आकर्षक वाटते. स्थलांतरणामुळे पक्ष्यांना दोन भिन्न ठिकाणच्या पर्यावरणातलं तापमान, प्रकाशीय कालावधी, खाद्याची उपलब्धता याचा पुरेपूर उपयोग आणि फायदा करून घेता येतो. स्थलांतरणाची सुरुवात साधारण हिवाळ्याची चाहूल लागल्यावर होते. यावेळी पक्ष्यांच्या कायमच्या आधिवासाच्या ठिकाणी अतिशय थंड हवामान असतं. हिमवर्षाव होतो, वादळ येतात, जलाशय गोठून जातात, दिवस लहान होतात, त्यामुळे प्रकाशाचा कालावधी कमी तासाचा आणि खाद्याची कमतरता. त्यामुळे पक्षी अशा आधिवासापासून दूरच्या स्थानाकडे झेपावतात. ज्या ठिकाणी हवामान उबदार असेल त्या ठिकाणी हिमवर्षाव, वादळं अशी संकटं नसतात, दिवसही दीर्घ लांब असतो. त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडण्यासाठी लागणारा प्रकाशाचा कालावधी हा मोठा असतो. अन्नही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे पक्षी स्थलांतरण करून दुसऱ्या देशात पोचतात. रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो यांच्या स्थलांतरणाविषयी आपण नेहमीच वाचत असतो. या पक्ष्यांचं स्थलांतरण पावसावर अवलंबून असतं. बिगवण, जायकवाडी या ठिकाणी स्थलांतरित रोहित पक्षी येतात. कच्छच्या रणात तर त्यांचा पुनरुत्पादनाचा काळ असतो. त्या ठिकाणाला फ्लेमिंगो सिटी असं म्हटलं जातं. सजीवांचं प्रजोत्पादन ही जैविक तालबद्धता प्रतिवर्षी घडून येणारी आहे. वनस्पती आणि प्राणी दोन्ही प्रकारच्या सजीवात पुनरुत्पादनाचा काळ हा ठरलेला असतो. त्या काळाला अनुसरून प्राण्यामध्ये काही विशेष बदल घडून येतात. बिडकाच ओरडणं, पक्ष्यांचं मधुर कूजन, त्यांच्या पंखांचा रंग बदल, विविध प्रकारच्या हालचाली किंवा नर्तन हे प्रजोत्पादन काळातच होणारे बदल आहेत. पक्षी अनेक प्रकारची घरटी बांधतात. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला असं बहिणाबाईंनी म्हटलंय. हा सुंदर डौलदार खोपा बांधायचं काम नर पक्षी करतो. मादी सुगरण खोप्याचं निरीक्षण करते, तिला योग्य वाटला तरच खोपा स्वीकारते, नाहीतर नराला परत दुसरा खोपा बांधावा लागतो.
0: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. आज आपण ऐकला या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडा तालात लोग चाहवा. द्रुत ख्याल 3 तालामध्ये आहे. साडे नालावे. तबला साथ मिलिंद जोशी. संवादिनी सुप्रिया जोशी. नीला भागवत यांचं गायन राग भीमपलास.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन आपण ऐकलं. राग भीमपलास. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांची होती. संवादिनीची साथ केली सुप्रिया जोशी यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि अफगाण

प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा वरचष्मा. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा यंदा 3 मे रोजी घेण्यात आली होती, मात्र पेपर फुटल्यामुळे एनटीएनं ही परीक्षा रद्द केली होती. सीबीआय सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. दरम्यान येत्या 21 जूनला होणाऱ्या या फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निपक्षपाती वातावरणात परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. सीबीएसईद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे. एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा आणि न्यायमूर्ती मधू जैन यांनी सरकार आणि सीबीएसईकडून उत्तर मागितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 12 जूनला होणार आहे. ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीची निष्पक्षता, पारदर्शकता आणि विश्वसनीयतेवर या याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. उत्तरपत्रिकेची पानं गहाळ होणं, स्कॅन अंधुक येणं, अर्धवट अपलोड होणं आदी समस्या यामुळे उद्भवत असून निकाल लागल्यापासून 12वीच्या हजारो विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. इंधनाचे दर वाढत असले तरी देशात वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत मे 2026 9.5% वाढल्याचं फाडा अर्थात फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालात म्हटलं आहे. मे 2026 एकूण 25,31,67 वाहनांची विक्री झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. मे 2025 वाहनांची किरकोळ विक्री 23,10,451 इतकी झाली होती. मे महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री 4,02,591 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 23% वाढ झाली. दुचाकी वाहनांची विक्री 17,15,581 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ झाली. तीन चाकी वाहनांची विक्री 1,11,526 झाली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.5% वाढ झाल्याचं फाडाच्या अहवालात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात गरिबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. गेल्या 12 वर्षात भारतानं अनेक परिवर्तनांचा अनुभव घेतला आहे आणि या बदलांच्या केंद्रस्थानी गरीब आणि वंचितांचं कल्याण हेच मुद्दे असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारला नेहमीच अंत्योदय या संकल्पनेतून प्रेरणा मिळाली आहे. तसंच अनेक दशकांपासून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या घटकांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवणं हे निरंतर उद्दिष्ट राहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून लोकांना थेट आणि पारदर्शकपणे मदत पोहोचत आहे. यामुळे गळती कमी झाली, कार्यक्षमतेत वाढ झाली असून आणि शासनावरील विश्वास अधिक दृढ झाला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. गरीब कल्याणाचा हा प्रवास आता मानवी सक्षमीकरणाच्या सामूहिक चळवळीत रुपांतरित होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे.
ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद सध्या भारताकडे असून ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची

0: बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज भोपाळमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातल्या एकूण शेतजमिनींपैकी 42% क्षेत्र ब्रिक्स देशांकडे आहे आणि एकूण अन्नधान्य उत्पादनापैकी 45% उत्पादन या देशांमध्ये होतं असं त्यांनी सांगितलं. या बैठकीतल्या चर्चेमुळे ब्रिक्स देशांमधल्या कृषीविषयक सहकार्याला नवी दिशा मिळेल असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न, कृषी पतपुरवठा इत्यादी महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सूनच्या आगामी प्रवासाविषयी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्यातील भागांमध्ये सुद्धा तो होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यानंतर पुढे पावसाच्या परिस्थितीवर आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशनवर ते सगळं अवलंबून असेल.
0: जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वारे, गारपीट आणि जोरदार पावसामुळे अनेक भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यांच्या भरपाईसाठी पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे नोंदवण्यात अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसंच आयुक्त यांना आवश्यक सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीनं तात्काळ नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं. न्यू चंदीगड इथं अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारतानं जिंकला आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानला आपला खेळ सुधारता आला नाही. अफगाणिस्तानचा डाव 112 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून सदिकुल्ला अटल याचा 42 धावांचा अपवाद सोडला तर कुणालाही दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. वॉशिंग्टन सुंदरनं 30 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अफगाणिस्तानचा संघ पहिल्या डावात 152 धावांवर गारद झाला. यात भारताचा फिरकी गोलंदाज मानव सुथार यानं 6 बळी घेऊन महत्वपूर्ण योगदान दिलं. मानव सुथारनं अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात अफगाणिस्तानच्या 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पदार्पणातच ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज तर पदार्पणात 5 बळी घेणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. मुंबईत आज सकाळी दादर परिसरात बेस बसनं एका चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि तिघे जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं जिथे एकाला मृत घोषित करण्यात आलं. इतर तिघांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्राची यादी जाहीर. गैरप्रकार टाळण्यासाठी कडक उपाययोजना. सीबीएसई 12वीच्या परीक्षेतल्या ओएसएम पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या केंद्र सरकार आणि सीबीएसईला नोटिसा. ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांची आणि शेतीविषयक कृती गटाची महत्वाची बैठक उद्यापासून मध्य प्रदेशात इंदूर इथं होणार. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल आणि अफगाणिस्तान विरुद्धचा क्रिकेट कसोटी सामना भारतानं जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: तीन वाजून 10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 5 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचं प्रसारण अखंड सुरू राहील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच FM बँड 101.5 दशांश मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्याच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 पेपर परीक्षेसाठी फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी आज जाहीर झाली। ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर तर परदेशातल्या 14 शहरांमध्ये होणार आहे। प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन NTA केलं आहे। सीबीएसईद्वारे 12वीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी लागू केलेल्या ऑनस्क्रीन गुणांकन पद्धतीला आव्हान देणाऱ्या NSUI या विद्यार्थी संघटनेच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि CBSEला नोटीस जारी केली आहे। ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत। 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं। स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं। राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जाची छाननी होईल। पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे। न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला।

अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. अफगाणिस्तानचा दुसरा डाव 112 धावांवर आटोपला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 719 अंकांची घसरण झाली आणि तो 73,524 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 246 अंकांची घसरण नोंदवत 23,123 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी हे गीत गायलं होतं मैंने प्यार किया या चित्रपटासाठी. या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोते हो, आता ऐकवतोय समीर यांची गीतरचना. संगीत दिले नदीम श्रवण यांनी. गात आहेत सोनू निगम आणि अलका याज्ञिक.

0: सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या मुख्य स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं धडकन या चित्रपटासाठी. श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवारी 10 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल मानवाचा प्रागैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुका आहे. त्या कणकवली तालुक्याच्या बॉर्डरवरती कोळोशी नावाचं एक गाव दिसतं. त्या कोळोशीच्या गावात एक आपल्याला गुहा मिळाली तेव्हा आपल्याला जवळपास 6 ते 7 हजार हत्यारं त्या गुहेत कोळोशीमध्ये मिळालेली आहे. तिथून मातीचे पुरावे सुद्धा ते कालमापनासाठी घेतलेले आहे. सो त्याचे प्राथमिक जे रिझल्ट आत्ता आलेले आहेत त्याच्यावरून असा आपल्याला अंदाज बांधता येतोय की 40 हजार वर्षांपूर्वी माणूस त्या गुहेत राहत होता. कोळोशी नावाची जी गुहा आहे तिथे राहत होता.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून तसंच FM वाहिनी 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. येस बॉस या चित्रपटातलं हे गीत आहे. गातायत कुमार सानू आणि अलका याज्ञिक. संगीत जतीन ललित यांचं.

येस बॉस, या चित्रपटासाठी ही शब्दरचना होती जावेद अख्तर यांची. संगीतबद्ध केली होती जतीन ललित यांनी. कार्यक्रमात त्यानंतर जलीस राशीद यांचं गीत ऐकवतो आहे. संगीत आहे साजिद वाजिद यांचं क्या यही प्यार है या चित्रपटातलं.

क्या यही प्यार है या चित्रपटातलं हे गीत गायलं अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया कहो ना प्यार है या चित्रपटातली सावन कुमार टाक यांची ही गीतरचना.

कहो ना प्यार है या चित्रपटातलं सावन कुमार टाक यांचं गीत आपण ऐकलत कुमार सानू यांच्या स्वरात. संगीत होतं राजेश रोशन यांचं. गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 5:30 कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून.

मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं संपलंय. एखादं स्वप्न तुटतं, एखादं नातं दूर होतं, एखादी परीक्षा अपयशी ठरते, किंवा एखादी संधी हातातून निसटते, किंवा एखादा निर्णयही चुकीचा ठरतो. आणि त्यावेळी मनात एक प्रश्न वारंवार उमटत राहतो, तो म्हणजे आता पुढे काय? पुन्हा सुरुवात करता येईल का? पुन्हा उभं राहता येईल का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवता येईल का? मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात आपण अशाच महत्वाच्या विषयावर मनमोकळा संवाद साधणार आहोत.

विषय म्हणजे द आर्ट ऑफ स्टार्टिंग अगेन, म्हणजेच पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची कला, नवा आरंभ आणि दुसरी संधी. मित्रांनो, आयुष्याचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. निसर्ग असो, समाज असो किंवा व्यक्तीचं जीवन, प्रत्येक ठिकाणी नव्यानं सुरुवात करण्याची प्रक्रिया सतत सुरू असते. रात्र संपते आणि नवा दिवस उगवतो. पानगळ होते आणि झाडाला पुन्हा पालवीही फुटते. पाऊस थांबतो आणि पुन्हा नवे ढग जमू लागतात. निसर्गात काहीही कायमचं थांबत नाही. बदल हा त्याचा नियम आहे आणि नव्यानं उभं राहणं ही त्याची सवय. माणसाचं जीवनही याच नियमानं चालतं. आपण अनेकदा असं समजतो की एखादा अपयशाचा क्षण म्हणजे शेवट, पण प्रत्यक्षात तो अनेकदा नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा असतो. आपल्या आयुष्यातल्या मोठ्या यशांच्या मागे एखादं अपयश, एखादी चूक किंवा एखादा कठीण अनुभव दडलेला असू शकतो. विशेष करून सांगायचं झालं तर तरुण वयात हा विषय असतो, कारण हे असं वय असतं जेव्हा स्वप्न मोठी असतात, अपेक्षा मोठ्या असतात आणि स्वतःबद्दलच्या कल्पनाही मोठ्या असतात. पण याच काळात अपयशाचाही सामना करावा लागतो. एखादी स्पर्धा परीक्षा जमून येत नाही, अपेक्षित कॉलेज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, व्यवसायात नुकसान होतं किंवा एखाद्या नात्यात निराशा येते आणि अशावेळी आपल्याला असं वाटू लागतं की आपण मागे पडलोय. पण खरं पाहिलं तर आयुष्य ही शर्यत नाहीये, तर आयुष्य हा प्रवास आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो, गती वेगळी असते आणि वेळही वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करण्याऐवजी स्वतःच्या प्रवासाकडे पाहणं आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ही तुलना आणखी तीव्र होताना दिसते. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण दाखवतो. एखाद्याला नोकरी मिळालेली असते, एखाद्याने परदेश गाठलेला असतो, एखाद्याचा व्यवसाय यशस्वी झालेला असतो. पण त्या यशामागचा संघर्ष, अपयश, अश्रू आणि पुन्हा पुन्हा केलेले प्रयत्न मात्र दिसत नाहीत. म्हणूनच अनेकदा तरुणाईला नकळत स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागतो. आपल्याला सतत वाटत राहतं की सगळे पुढे गेलेत आणि आपणच मागेत, पण वास्तव वेगळं असतं हो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे टप्पे येतात जेव्हा त्याला पुन्हा सुरुवात करावी लागते. खरं तर दुसरी संधी ही जीवनाने दिलेली सर्वात मोठी भेट आहे, कारण ती आपल्याला स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवते. पहिल्या प्रयत्नात आपण अनुभवहीन असतो, दुसऱ्या प्रयत्नात मात्र आपल्याकडे अनुभव असतो. पहिल्या वेळी आपण चुका करतो तर दुसऱ्या वेळी त्या चुका आपल्याला मार्गदर्शन करतात.

मंडळी, मानसशास्त्रात एक महत्वाची संकल्पना आहे, ग्रोथ माइंडसेट. याचा अर्थ असा की माणसाची क्षमता ही निश्चित नसते, प्रयत्न, अनुभव आणि शिकण्याच्या प्रक्रियेमुळे ती विकसित होत जाते. जो व्यक्ती अपयशाला कायमचा शिक्का न मानता शिकण्याची संधी मानतो तो पुढे जाऊन अधिक मजबूत बनतो. बऱ्याचदा चुका करण्याची भीती निर्माण केली जाते. चूक झाली की टीका होते, अपयश आलं की प्रश्न विचारले जातात. पण वस्तुस्थिती अशी आहे की चूक न करणारा माणूस म्हणजे प्रयत्न न करणारा माणूस. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या प्रवासात असंख्य चुका आणि अपयश असतं. मित्रांनो, जर आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की त्यातील बऱ्याच गोष्टी पहिल्याच प्रयत्नात साध्य झालेल्या नाहीयेत. म्हणजे बघा ना, चालायला शिकतानाही आपण अनेकदा पडलो, सायकल शिकताना अनेकदा तोल गेला, एखादी भाषा शिकताना असंख्य चुका झाल्या. पण आपण प्रयत्न सोडला का? नाही. म्हणूनच आपण त्या सगळ्या गोष्टी शिकू शकलो. मग मोठं झाल्यावर आपण स्वतःला दुसरी संधी का बरं देत नाही? हा प्रश्न आपल्याला सतत पडायला हवा. काय आहे ना, कधी कधी जीवनात पुन्हा सुरुवात करणं म्हणजे सर्व काही बदलणं नसतं. अनेकदा ती सुरुवात एका छोट्या निर्णयानं होते. पुन्हा अभ्यास सुरू करण्याचा निर्णय, पुन्हा स्वतःची काळजी घेण्याचा निर्णय, पुन्हा स्वप्न पाहण्याचा निर्णय आणि पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवण्याचा निर्णय. खरं धैर्य म्हणजे कधीही न पडणं नाही, तर खरं धैर्य म्हणजे पडल्यावर पुन्हा उभं राहणं. कारण उभं राहण्याची क्षमता हीच माणसाला

चिश बनवते. आज जर तुमच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडलेल्या नसतील, काही स्वप्न अपूर्ण राहिली असतील किंवा काही निर्णय चुकीचे ठरले असतील, तर त्याचा अर्थ तुमचा प्रवास संपलाय असा होत नाही. कदाचित तुमच्या जीवनातला सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. कदाचित तुम्ही ज्या वळणावर उभे आहात तेच तुम्हाला एका नव्या दिशेकडे घेऊन जाणार आहे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक सूर्योदय हा निसर्गाचा संदेश असतो की काल काहीही झालेलं असलं तरी आज पुन्हा सुरुवात करता येते. प्रत्येक नवीन दिवस ही नवीन संधी असते. प्रत्येक श्वास हा एक नवीन आरंभ असतो. म्हणून स्वतःला दोष देण्यात वेळ घालवता कामा नये. भूतकाळातून शिकलं पाहिजे पण त्यात अडकून राहता कामा नये. स्वतःच्या चुकांना शिक्षा म्हणून नाही तर शिक्षण म्हणून स्वीकारलं पाहिजे. कारण दुसरी संधी ही नशिबाची देणगी नसते तर ती अनेकदा आपल्या धैर्यानं निर्माण केलेली संधी असते. आणि कदाचित जीवनाची खरी कला हीच आहे, परिस्थिती बदलण्यापूर्वी स्वतःचा दृष्टिकोन बदलणं. कारण जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा अपयश अडथळा वाटत नाही, ते पुढील यशासाठी तयारी करणारा शिक्षक वाटू लागतं. आणि तेव्हाच आपण नव्यानं सुरुवात करण्याची खरी कला शिकू लागतो. मित्रांनो, आपल्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाहीये. अजून अनेक पानं लिहायची बाकी आहेत, अजून अनेक स्वप्न पूर्ण करायची आहेत, अजून अनेक संधी आपली वाट पाहतायत. म्हणून स्वतःला एक संधी दिली पाहिजे, पुन्हा एकदा सुरुवात केली पाहिजे. कारण कधी कधी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे शेवट नाही तर पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची तयारी असते. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगतापिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत.

श्रोतेहो, मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात ॲडव्होकेट दीपक

0: पटवर्धन यांची रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकीय वाटचाल या विषयावर दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत.
1: सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की असं म्हटलं जात असे की ज्या शहरामध्ये चांगल्या प्रकारची वाचनालयं नांदतात ते शहर सुसंस्कृत शहर म्हणून गणलं जातं. आणि रत्नागिरीचं हे वैभव आहे की ज्यामध्ये 1,16,000 ग्रंथसंपदा आज वाचकांसाठी उपलब्ध आहे. असं हे वाचनालय 200 वर्ष होऊनही तेवढ्याच उर्मीने आणि तेवढ्याच ताकदीने वाचकाला त्याचे आवडते ग्रंथ पुरवण्याचं काम करतंय, ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.
0: तेव्हा 9 जून 2026 रोजी सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल झेंडू फुल पीक लागवडीचं नियोजन याविषयी डॉक्टर शालिनी बडगे यांची मुलाखत, तसंच पक्ष्यांचे विविध आजार आणि त्यांचं लसीकरण याविषयी डॉक्टर PM सोन कुसळे यांची मुलाखत. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आज संध्याकाळी 7:30 वाजता. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. यानंतर 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं हे होतं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी. गीतबहार कार्यक्रमात यानंतर सुधीर मोघे यांचीच आणखी एक गीतरचना ऐकूया, हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातली.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं महेंद्र कपूर यांच्या स्वरात. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: विधायकानां भूमिका विकसित भारत षट्चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् उत्तर द्विसहस्रं तथा कृत्रिम बुद्धेः उपयोगः इति अस्ति। श्वः प्रभृति प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानस्य दशवर्ष प्रपूर्त्यवसरे राष्ट्रव्यापिनः कार्यक्रमाः आयोज्यन्ते। एष अभियानः 9 जून षोडशोत्तर द्विसहस्रतमे वर्षे प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना प्रारब्धः। अस्य उद्देश्यं गर्भवतीनां महिलानां कृते निःशुल्कं गुणवत्तायुक्तं तथा प्रसवपूर्व स्वास्थ्य सेवानां प्रदानम् अस्ति। अस्मिन् अवसरे केन्द्रीय स्वास्थ्य मंत्री जेपी नड्डा 75 रूप्यकस्य स्मारक मुद्रां 5 रूप्यकस्य डाकपत्रं च प्रसारयिष्यति। विश्व महासागर दिवसस्य अवसरे पर्यावरण राज्य मंत्री कीर्ति वर्धन सिंह जनान महासागर संरक्षणस्य समुद्री जीव रक्षणस्य च संकल्पं कर्तुं आहूतवान्। सः अवदत् यत् महासागराः विश्वस्य राष्ट्राणि परम्पराश्च परस्परं संयोजयन्ति। भावि परम्पराणां कृते स्वच्छ जलस्य स्वस्थ पर्यावरणस्य च संरक्षणार्थं सर्वैः सहकार्यं करणीयम् इति तेन उक्तम्। क्रिकेट क्रीडायां भारतस्य ऐतिहासिकः विजयः। क्रिकेट क्रीडायां भारतदलं अफगानिस्तान दलं एकया एव पर्यायया 300+ धावनांकैः पराजित्य स्वस्य बृहत्तमं 5-दिवसीय विजयम् अभिलेखितवत् इति वार्ताः।
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत। संध्याकाळचे 6:30 झालेत। श्रोतेहो, आता एका रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची। प्रथम आजचे उर्वरित कार्यक्रम या रूपरेषेनंतर 6:35 आपण ऐकाल लोकसंगीत। 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, तसंच 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आणि 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात झेंडू फुल पीक लागवडीचं नियोजन याविषयी डॉक्टर शालिनी बडगे यांची मुलाखत, तसंच पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याविषयी डॉक्टर PM सोन कुसळे यांची मुलाखत हे कार्यक्रम देखील आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल। 7:15 हिंदी सुगम संगीत, 9:15 समाचार संध्या, त्यानंतर News@9, 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 पब्लिक स्पीक हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत, 11:00 हिंदीतून आणि त्याआधी 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर सादर केलेला राग मेघ। 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आता जाणून घेऊया आमचे उद्याचे कार्यक्रम। उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत 6:05 आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात भक्तिसंगीत, 6:40 कृषीवाणीमध्ये आपण ऐकाल मधमाशी पालनात लागणारी अवजारं याविषयीची माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे कार्यक्रम सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून। 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल, 7:40 आपण ऐकाल अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम, 7:45 भावधारा, उद्या सकाळी 8:40 संतवाणी संत साहित्य आणि संत चरित्रावरती आधारित हा कार्यक्रम, उद्या याचा 6वा भाग। उद्याच्या कार्यक्रमात आपण संत नरहरी सोनार यांच्याविषयी जाणून घ्याल। लेखन सुरेंद्र घुडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर, सादरकर्ते विवेक वानखडे। उद्या सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लखलक चंदेरी, 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकाकडे वाटचाल याविषयी

ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विवेक वानखडे. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. उद्या दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. या कार्यक्रमात आपण ऐकाल आपुल की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर यांचं, तसंच लोणची मुरांबे पाककृती हा लाईव्ह डायल इन कार्यक्रम. दुपारी 1:05 गीत बहार, 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र, भावधारा 1:45 तर 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्ममध्ये धनश्री अभ्यंकर यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. दरम्यान दुपारी 2 वाजता कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, उद्याच्या आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या, 5:30 युववाणी या कार्यक्रमात कौस्तुभ गोसावी यांचं काव्यवाचन. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहारमध्ये हिंदी चित्रपट संगीत, 6:30 आम्ही सांगू आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 आपण ऐकाल लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात काजू लागवडीच्या सुधारित पद्धती याविषयी डॉक्टर वैभव शिंदे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. 7:15 गझल, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून. 10:00 रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत, तर 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सावनी शेंडे यांनी गायलेला राग बागेश्री. याशिवाय सर्व बातमीपत्र आम्ही नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घेऊया लोकसंगीताचा. सुरुवातीला ऐकूया प्रवीण दवणे यांची ही गीतरचना.

0: अजित कडकडे यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेलं हे नाद हो महानोर यांचं गीत.

रवींद्र साठे यांच्या मुख्य स्वरातलं हे होतं नाद हो महानोर यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं हर्षित अभिराज यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेली गीतरचना ऐकूया. सुलोचना चव्हाण यांनी गायलेली.

श्रोते हो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आहे कुमार घनवडे यांची गीतरचना.

0: डॉक्टर अपर्णा मयेकर आणि सहकलाकारांना आपण ऐकलत. रचना होती कुमार घनवडे यांची, संगीतबद्ध केली होती अभिजित राणे यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनंत फंदी यांची ही रचना शाहीर साबळे यांच्या स्वरात.
1: बिकट वाट वही वाट नसावी, भोपट मार्गा सोडू नको, अरे सौसा

अंगिरी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको नास्तिकपणात शिरून जनांचा बोल आपण घेऊ नको अरे भली भलाई

वर्म कहडूनी शर्म या लावणे कुणाला बोलू नको बुडवा या दुसऱ्याचा ठेवा करुणी हेवा झटू नको मी मोठा शहाणा जगामध्ये गर्व बार हा वागू नको अरे एकाहून एक तरी

अनंत फंदी यांची रचना आपण ऐकलीत शाहीर साबळे यांच्या मुख्य स्वरात. संगीतकार होते शाहीर साबळे. श्रोतेहो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास केला जावा, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य केंद्रस्थानी ठेवावीत, तिथली औद्योगिक आणि सामाजिक परिसंस्था कायम ठेवली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, लघु उद्योगांचं संरक्षण आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. धारावीतील चामडे, वस्त्र निर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचं अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष MSME योजना तयार केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातला पहिला अत्याधुनिक मल्टी मॉडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा विचार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. पुढच्या 10 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात पर्यावरणाचं संतुलन राखलं जावं, जी झाडं तोडली त्या झाडांचं पुनर्रोपण आणि नवीन झाडं लावण्याचं नियोजन केलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
0: संपूर्ण राज्यात रेल्वे मार्गावर एकही फाटक राहता कामा नये यासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभाराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. महारेल अर्थात महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत केल्या जाणाऱ्या 131 पैकी 65 कामांना त्यांनी आज मान्यता दिली. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे शहर, नागपूर, नाशिक, अमरावती, सांगली, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, धुळे, लातूर, परभणी, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर आणि नांदेड शहरात ही कामं होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाणपूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालच्या रस्त्यांची कामं महारेलमार्फत करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या

पोटनिवडणुकीकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते. तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले हे देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून उद्या अर्जांची छाननी होईल. दरम्यान पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उमेदवार दिलेला नाही, त्यामुळे जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते प्रफुल्ल पटेल

0: काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे असं खरगे यांनी सांगितलं. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर 2:45 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2026 होणाऱ्या परीक्षांचं प्रवेशपत्र आजपासून उपलब्ध झालं आहे. मंडळाच्या www.mahahscboard.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. मंडळाच्या कार्यकक्षेतल्या सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशपत्रांची छापील प्रत विद्यार्थ्यांना द्यावी. यासाठी कुठलंही शुल्क आकारलं नसून प्रवेशपत्रावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची स्वाक्षरी आणि शिक्का असावा असे निर्देश मंडळानं दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, केएल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8 बाद 564 धावांवर पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलोऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या वार्ताहराकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशांचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशांचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगानं विस्तार झाला आणि 1956-57 आकाशवाणी हे नाव या संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोलीभाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 66.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कळंब तालुक्यात सर्वाधिक 121.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला. या पावसामुळे कळंब ते लातूर रस्त्यावरच्या पुलाचं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातही गेल्या 24 तासात सरासरी 13.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. औसा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मिलीमीटर

0: मिलीमीटर पाऊस झाला. काही भागात समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच राज्यात वेगानं होत आहे. आजपर्यंत मान्सूननं सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सिंगापूर आणि हाँगकाँग मधल्या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यातली सर्व रेल्वे फाटकं हटवण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतीय संघ 300 धावांनी विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आमची आजची दुसरी प्रसारणसभा आणि या प्रसारणसभेत मी आहे आपल्यासोबत आपली रेडिओ मैत्रीण मंजिरी गोखले.
2: श्रोतेहो, गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका माझा अभिनय प्रवास याविषयी स्वानंद देसाई यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
3: मग ऑडिशन देत राहिलो.
2: बरोबर आहे.
3: ऑडिशन दिल्यानंतर पहिली ऑडिशन माझी क्रॅक झाली ती गोठ नावाची सिरियल होती. तिथे एक छोटस कॅरेक्टर होतं, त्या कॅरेक्टरसाठी माझी निवड झाली. आणि त्याच्यानंतर त्यानंतर सिरियल होती माझ्या नवऱ्याची बायको. तिथे एक बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून तिथे एक छोटस काम मिळालं होतं, ते एक काम केलं. त्याच्यानंतर ऑडिशन देत होतो, प्रत्येक ठिकाणी जाऊन ऑडिशन द्यायच्या, रिजेक्ट होऊ नयेचं, ते सवय झालेली.
2: तेव्हा नक्की ऐका गुरुवारी 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
4: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
1: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
4: सादर करते विवेक वानखडे.
1: श्रोतहो, उद्या प्रसारित होणाऱ्या या संतवाणी कार्यक्रमात आपण ऐकाल संत नरहरी सोनार यांच्याविषयी. लेखन सुरेंद्र घुडे यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात बुधवारी 10 जून रोजी सकाळी 9:30 आपण ऐकू शकाल मानवाचा प्रागैतिहास आणि त्याची सांस्कृतिक उत्क्रांती याविषयी तार्किक खातू यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत।
2: हडप्पा आणि मोहेंजोदाडो ह्या संस्कृतीचा जेव्हा विचार करतो तर साधारण ISV 6000 ते ISV 2500 या काळामध्ये सिंध प्रांत जो सगळा आहे, आजचा आपला पंजाब आणि गुजरात राजस्थानचा जो भाग आहे, तिथपासून ते महाराष्ट्रापर्यंत सुद्धा आपल्याला ही संस्कृती पसरलेली बघायला मिळते। खूप मोठी मोठी शहराच्या शहर या संस्कृतीमध्ये उदयास आली होती आणि एक विकसित प्रकारची लोक तिथे राहत होती।

0: होती. तिथल्या शहरांमध्ये टाऊन प्लॅनिंगमध्ये सांडपाण्याचा निचरा करण्याचं सर्वोत्तम उदाहरण, तेवढं व्यवस्थित प्लॅनिंग त्यांनी तिथे केलेलं बघायला मिळतं.
1: तेव्हा श्रोतेहो, जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य, बुधवार दिनांक 10 जून रोजी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरून, तसंच FM वाहिनी 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 7:15 आहे. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:30 माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीची संपन्नता, समृद्धता आणि पारंपरिक वारसा हा उच्चतम कोटीचा आहे. अनेक परकीय आक्रमणानंतरही हा वारसा आजही भारतीयांच्या मनामनात टिकून आहे. हा वारसा जतन करण्याचं, संवर्धित करण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार गेल्या 12 वर्षांपासून सातत्यानं करत आहे. जागतिक वारसा स्थळांमधील वाढ, आधुनिक भारताच्या निर्मितीबरोबरच देशाच्या प्राचीन वारशाला दिलेलं महत्व, वसाहतवाद आणि परकीय आक्रमणाची सारी चिन्ह काढून आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठापना करणं, देशाच्या धार्मिक संस्कृतीचं, देवळांचं पुनःस्थापना असो की आपल्या सण, उत्सव, जीवनशैली, उपचार पद्धती या साऱ्यांचं जागतिक स्तरावर केलेलं प्रतिनिधित्व असो. सांस्कृतिक वारशांच्या डिजिटलायझेशनमधून अनेक प्राचीन वस्तू, ग्रंथसंपदा यांच्या जतनाला एक वेग आलेला आहे. गेल्या 12 वर्षातील या सांस्कृतिक मंथनासंदर्भात संस्कृतीचे अभ्यासक आणि विश्लेषक डॉक्टर पंकज जयस्वाल यांची मुलाखत आज आपण आपल्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. गेल्या 12 वर्षात संस्कृती परंपरा जतन संवर्धन यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रयत्न झाले, या संदर्भात आपण काय सांगू शकाल?
2: गेल्या 12 वर्षात भारताने आपल्या सांस्कृतिक वारशाचे केवळ रक्षणच केले नाही तर त्याला देशाच्या विकासाचा आणि आत्मगौरवाचा मुख्य कणा बनवला आहे. गेल्या 12 वर्षात भारताने झुळूखात पडलेला खरा इतिहास आणि अंधारात गेलेली संस्कृती यांना पुन्हा एकदा देशाच्या स्वाभिमानाचे केंद्र बनवले आहे. हा केवळ मंदिरांचा किंवा वास्तूंचा जीर्णोद्धार नाही तर प्रत्येक भारतीयाच्या मनातील सांस्कृतिक आत्मभानाचा जीर्णोद्धार आहे. गेल्या 12 वर्षात भारताने केवळ दिल्लीतील फायली बदलल्या नाहीत तर जगभरात भारताची असणारी सांस्कृतिक प्रोफाईल बदलली आहे. राम मंदिर हे केवळ दगड विटांचे बांधकाम नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि नागरिक पुनरुत्थानाचे महाकाव्य आहे. आताचा भारत आधुनिक तंत्रज्ञानाने उपग्रही प्रक्षेपित करतो आणि तितक्याच अभिमानाने आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि परंपरेचे रक्षण करतो. पंतप्रधान मोदींचं धोरण स्पष्ट आहे, आपल्याला आधुनिकतेच्या प्रत्येक शिखरावर पोहोचायचं आहे पण त्याचवेळी संस्कृतीची पाळीमुळे गच्च ठेवायची आहे. म्हणूनच त्यांचा नारा आहे, विकास भी विरासत भी. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष आपण बघितलं तर आपले राजवाडे किंवा दिल्लीचे जो काही इतिहास होता तो दिल्लीच्या दप्तरापर्यंत मर्यादित होता. तो मोदी सरकारने जंगलातील आदिवासी झोपडीपासून ते हिमालयाच्या कंदरांपर्यंत पोहोचवून त्याचे लोकशाहीकरण केले आहे. जसं आपलं आयुर्वेद असेल, योग असेल, हे पेटंटच्या बाजारात विकले जाऊ नये म्हणून भारताने TKDL डिजिटल ढाल उभारली आणि भारताच्या बौद्धिक सार्वभौमत्वाचे रक्षण केले. परदेशातून परत येणारी प्रत्येक मूर्ती ही केवळ दगड किंवा धातूचा तुकडा नाही तर ती भारताच्या लुटल्या गेलेल्या अस्मितेची आणि गौरवपूर्ण सन्मानपूर्वक घरवापसी त्याची करून घेतली. म्हणजेच काय तर संस्कृतीचे रक्षण कसं करायचं आणि संस्कृतीचे रक्षण देशाच्या विकासासाठी, आत्मनिर्भरतेसाठी किती महत्वाचं आहे ते मागच्या 12 वर्षात आपण बघितलं. म्हणून आज जागतिक स्तरावरती आपण जेव्हा बघतो भारताची प्रतिमा आणि जो एक सन्मान मिळतोय तो याच्यामुळेच की आपण आपल्या संस्कृतीचं रक्षण करायला सुरुवात केली आणि आपल्या संस्कृतीचं रक्षण आपल्याला मजबूती देत आहे समाज म्हणून, देश म्हणून.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन, कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापना सोहळा, गंगा आरतीचं आयोजन

0: या बाबींचा जागतिक स्तरावर मोठा प्रभाव पडला आहे. याविषयी आपल्याला काय सांगता येईल?
1: मागच्या बारा वर्षाचा इतिहास बघितला किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणा किंवा कुंभमेळा, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा, या घटनांनी भारताची एक सॉफ्ट पॉवर आपण सांगू शकतो त्याला की सांस्कृतिक क्षमता जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरावर पोहोचवली. जसं आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून जगभरात आता साजरा व्हायला लागलाय, म्हणजेच काय तर भारतीय जीवनशैली आणि आरोग्याच्या तत्वज्ञानावर, भारताच्या तत्वज्ञानावर जगाने स्वीकृती दिली आहे, त्याला स्वीकारलंय. जसं युनेस्कोने कुंभमेळ्याला अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे. गंगा आरतीचे भव्य आयोजन होतं, ती पण भारताच्या आध्यात्मिकताला जगासमोर मांडते. श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठान सोहळा एक मंदिराचा उत्सव नव्हता तर पातळीवर पसरलेल्या प्रसार माध्यमांनी भारतीय संस्कृतीच्या या पुनर्संस्थापनाला आणि एकात्मतेच्या संदेशाला पूर्ण जगभर पसरवलं आणि त्याची दखल जगातला नुसता प्रसार माध्यम नाही तर वेगवेगळ्या सरकारांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा घेतला. तसेच मध्य आशिया आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचे जसं आपण म्हणून कंबोडिया, व्हिएतनाम, इथे सुद्धा बौद्ध आणि रामायण यांच्या संस्कृतीशी म्हणजे एकत्र संबंधित दृढ करून चीनचा जो काय प्रभाव होता त्याला कमी करण्यात सरकारला यश मिळालंय. म्हणूनच सांस्कृतिक आणि परंपरेला जे काय प्राधान्य दिलंय त्याचा जो काही परिणाम होतोय तो पूर्ण जागतिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतोय.
0: युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत गेल्या 12 वर्षात भारतातील अनेक ठिकाणांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर परदेशात चोरून आलेल्या सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू भारतात परत आणल्या गेल्या, या साऱ्या घडामोडींकडे आपण कसे पाहता?
1: आपण म्हणतो ना कल्चरल डिप्लोमसी म्हणजे सांस्कृतिक मुत्सद्देगिरी, तर भारताचा हा खूप मोठा विजय म्हणायला पाहिजे आपण. म्हणजे जसं युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये धोलावीरा हडप्पा संस्कृतीचे शहर, नंतर तेलंगणातील रामप्पा मंदिर, शांतिनिकेतन, होयसर राजघराण्याची पवित्र मंदिरे अशा भारतीय स्थळांना युनेस्कोने मान्यता दिली. म्हणजेच भारतीय जागतिक पर्यटने त्याचं स्थान जगामध्ये उंचावलंय. तसंच बऱ्याचशा अशा प्राचीन वस्तू होत्या ज्यांची चोरी झाली होती त्यांना, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण 2014 पर्यंतचा काळ बघितला फक्त 13 अशा ज्या मूर्ती किंवा ऐतिहासिक वस्तू होत्या त्या भारतात आल्या होत्या आणि मागच्या 12 वर्षामध्ये जवळपास 7000 वरती या मौल्यवान चोरीला गेलेल्या सांस्कृतिक वस्तू अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा इथनं आपण सन्मानाने परत आणले आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव किती वाढला आहे हे सुद्धा आपल्याला समजून येतं.
0: पंचप्रणच्या माध्यमातून वसाहतवादाच्या अनेक निशाण्या काढण्यात विविध ठिकाणी, म्हणजे उदाहरणार्थ नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, कर्तव्यपद, लोकभवन आदी नावे बदलण्यात आली, या प्रयत्नांचे महत्व काय सांगाल?
1: पंतप्रधानांनी हे जे काय पंचप्रण दिलंय त्याच्यातली मूळ संकल्पना जर आपण समजण्याचा प्रयत्न केला तर ती होती गुलामीच्या मानसिकतेतून पूर्णपणे मुक्ती. कारण आपण जे काही एवढे वर्ष अगोदर मुघल नंतर ब्रिटिश यांच्या सोबत आपला जो संघर्षमय इतिहास होता आणि त्यात जी मानसिकता तयार झाली होती गुलामीची त्यातनं बाहेर येणं खूप महत्वाचं होतं. त्यामुळे काही निर्णय घेण्यात आले जसं छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉस तो हटवला गेला आणि त्याच्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणली. म्हणजेच काय तर भारताच्या स्वतःच्या गौरवशाली सागरी इतिहासाचा हा सर्वात मोठा सन्मान आणि वसाहतवादी जी काही मानसिकता तिला जुगारून आपली संस्कृती आपल्या स्वबोधला पुढे आणणं हा त्याच्या मागचा खूप मोठा उद्देश होता. त्यांचा दुसरा राजपथ ते कर्तव्य पथ. आता राजपथ हा ब्रिटिशांचा कन्सेप्ट होता, ब्रिटिशांच्या राजशाहीचं ते प्रतीक होतं, त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ केलं. आपण जे काही कायदे आतापर्यंत फॉलो करत होतो त्यात जास्तीत जास्त कायदे हे ब्रिटिशांच्या कायद्यानुसार त्याच प्रतीने आपण आज राबवत होतो आणि त्यामुळे समाजात जो काही सकारात्मक बदल व्हायला पाहिजे होता तो बदल होण्याच्या ऐवजी कायद्यांबद्दल एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत होत्या. न्यायालयीन पद्धत बऱ्याच मार्गाने प्रभावी ठरत नव्हती. त्याचा प्रभावीपणा वाढवावा आणि न्यायालयीन सिस्टम ही लोकांशी समाजाशी सुसंगत असावी, न्यायप्रणाली संविधानाशी आणि लोकांशी सुसंगत असावी. त्यामुळे काही कायदे बदल करणे आवश्यक होते, काही कायदे घालवणे आवश्यक होते. त्यात आयपीसी द्वारे बदल करण्यात आला. त्याचा अर्थ काय तर लोकशाहीमध्ये शासन आणि नागरिक यांच्यासाठी कर्तव्य पार पाडायची ही जाणीव करून देणे, प्रत्येक सरकारला ही जाणीव व्हावी त्याकरता राजपथ कर्तव्य पथ असा नवीन प्रवास सुरू झाला. ऐतिहासिक नावं पुन्हा आणली जात आहेत, काही चुकीची नावं दिली गेली होती त्याच्यामुळे गुलामगिरीची मानसिकता, चुकीचा इतिहास आपल्या युवा पिढींपुढे जात होता त्यामुळे काही नावं बदलली गेली. त्यामुळे आपल्या स्वतःच्या इतिहासाबद्दल आपल्या मुलांना आपल्या युवांना स्वाभिमान निर्माण व्हावा हा त्याच्या मागचा एक महत्वपूर्ण प्रयत्न होता.
0: सांस्कृतिक वारशाचं डिजिटलायझेशन, विविध राज्यांमधील सांस्कृतिक बंध सेतू अशा प्रयत्नांनी भारतीय संस्कृतीचं पुनरुज्जीवन करण्यात येत आहे, त्याबद्दल आपण काय माहिती द्या?
1: भारतीय संस्कृतीला एका सूत्रात बांधण्यासाठी तंत्रज्ञान आणि सामाजिक उपक्रमांचं अतिशय सुंदरमय हे सरकार घालतं. म्हणजे काय तर सांस्कृतिक जे काय आपले वारसे

0: त्याचं डिजिटलायझेशन करायचं. नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंट इन ऍक्टिव्हिटीज या अंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचे मंदिरांचे आणि कलाकृतींचे डिजिटल जतन केलं जात आहे. त्यामुळे आपली प्राचीन ज्ञान परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित झाली. त्यातच एक कन्सेप्ट अजून आहे, ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी, त्याला TKDL म्हणतात. हे सुद्धा एक डिजिटल संकलन आहे भारतीयांचं. त्याच्यामध्ये आयुर्वेद, युनानी, सिद्ध, योग यासारख्या भारतीय वैद्यकीय पद्धतींचे प्राचीन ज्ञान दस्तऐवजीकरण करून ठेवले जाते. नंतर 3.6 लाखांहून अधिक उपचार पद्धती या ग्रंथालयात सामील केल्या जात आहेत. त्याच्यामध्ये 5 आंतरराष्ट्रीय भाषा जसं इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, जपानी आणि स्पॅनिश या भाषांमध्ये त्याला रुपांतरित करून ठेवण्यात आलेलं आहे. नंतर जे काही वेगवेगळे पेटंट मिळतात, US पेटंट किंवा अमेरिकन पेटंट ऑफिस, यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस आपल्या भारतीय लोकांना दिला गेला आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारताची जसं हळद, कडुनिंब, इसबगोल, कोरफडीवर चुकीच्या पद्धतीने त्यांनी पेटंट घेतले होते, ते आपण रद्द करवण्यात यश मिळवलंय. नंतर सांस्कृतिक बंध सेतू, म्हणजे आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा कन्सेप्ट आता राबवतोय. त्याच्यामध्ये साशी तमिळ संगमम, सौराष्ट्र तमिळ संगमम सारख्या आयोजनांनी उत्तर आणि दक्षिण तसेच पूर्व आणि पश्चिम भारतामधील जे काही प्राचीन सांस्कृतिक संबंध आहेत ते पुन्हा जिवंत झाले. दोन वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांची एकमेकांची भाषा, संस्कृती, खाद्य संस्कृती एकमेकांना जाणून घ्यावी लागते. आणि त्यामुळे हा सेतू जो आहे तो अत्यंत प्रभावी ठरलाय. आणि यात अजून एक महत्वाचा आपण अँगल बघायला पाहिजे की भारताच्या स्वतंत्र लढ्यामध्ये आणि सांस्कृतिक जडणघडणीत आदिवासी समाजाचं खूप मोठं योगदान होतं. परंतु काय झालं की अनेक दशके ते मुख्य प्रवाहातील इतिहासापासून वंचित राहिले. तर मोदी सरकारने या वर्षाला राष्ट्रीय स्तरावरती सर्वोच्च स्थान दिलंय. जसं राणी दुर्गावती, अल्लूरी सीताराम राजू, सिंधू कानू, टंट्याबिल यासारख्या आदिवासी नायकांना शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून त्यांना राष्ट्रीय नायक म्हणून प्रस्थापित केलंय. नंतर आदिवासी संग्रहालय सुद्धा तयार करायला सुरुवात केली. भारताच्या स्वतंत्र लढ्यात योगदान देणाऱ्या आदिवासी वीरांच्या स्मृती जतन करण्यासाठी देशामध्ये 10 विशेष आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय उभारण्यात येत आहे. थोडक्यात सांगायचे तर गेल्या 12 वर्षातील हे सर्व प्रयत्न भारताला केवळ आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी नसून आपल्या समृद्ध सांस्कृतिक मुळांची घट्ट जोडून एक स्वाभिमानी आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि यशस्वी पावले ठरली आहेत. आणि हे 2047 पर्यंत विश्वगुरु भारत, विकसित गुरु भारत जो बनवायचा आहे त्यासाठी सांस्कृतिक मुळं खूप आवश्यक असतात. कुठलाही देश बघत तेव्हाच होतो सर्व बाबतीत जेव्हा त्याची सांस्कृतिक मुळं घट्ट असतात आणि मोदी सरकार त्याच्यावरती योग्य पद्धतीने काम करीत आहे.
1: श्रोते हो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षातील संस्कृती जतनाच्या या प्रयत्नांमुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची प्रतिष्ठा वाढलेली आहे. या संस्कृतीचं दर्शन घेण्यासाठी जगाच्या अनेक देशातील नागरिक उत्सुक आहेत. त्याचा फायदा देशाच्या पर्यटन क्षेत्राच्या वाढीसाठीही होत आहे. जगातील अनेक देशांनी आपली संस्कृती जपतच आधुनिकतेचा पुरस्कार केला आहे. आपल्या देशाला इतर कोणालाही लाभलेला नाही असा समृद्ध, सर्वंकष असा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. त्याचं जतन आणि संवर्धन करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादक जीवन भावसार, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज

0: श्रोत्या हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी वर्षा जानवे आपलं सहर्ष स्वागत करते. मंडळी, आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 18 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 8 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकणार आहोत. निर्मिती आहे आकाशवाणी नागपूर केंद्राची. चला ऐकूया.
0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याच आवडत्या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. मंडळी, आपल्या घराच्या कार्यापासून पूजेच्या कार्यापर्यंत झेंडूचं फूल आजच्या काळात अत्यावश्यक झालंय. चला तर याच अनुषंगाने आजचा पहिला विषय आपण ऐकूया, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन. आणि या विषयीची माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे. चला तर ऐकूया आजचा पहिला कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला विषय आहे झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन, आणि या महत्वपूर्ण विषयी आपल्याला माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे, सहयोगी प्राध्यापिका, उद्यान विद्या विभाग, कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: मॅडम, आजचा जो आपला विषय आहे याच्या अनुषंगाने आमचा पहिला प्रश्न आपल्याला आहे की झेंडू पीक लागवडीच्या नियोजनात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो?
1: झेंडू या फुलपीक जे अत्यंत कमी खर्चात आणि वर्षभर मागणी असणारा हे फुलपीक आहे. यशस्वी आणि नफा मिळवून देणाऱ्या झेंडू लागवडीकरिता हवामान, योग्य जातीची निवड, लागवडीसाठी अंतर, खताचे अचूक नियोजन आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य वाणाची आणि योग्य वेळी लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे.
0: मॅडम, यानंतर सांगा, झेंडू पिकाची लागवड करताना बाजारपेठेच्या मागणीनुसार पिकाची लागवड केव्हा करावी?
1: आता बघा, झेंडू पिकाची लागवड ही प्रामुख्याने तिन्ही हंगामात होते भारतामध्ये. खरीप महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये रोपे तयार करून जुलै महिन्यामध्ये रोपाची पुनर्लागवण आपण मुख्य शेतात करावी लागते. रब्बी हंगामामध्ये सप्टेंबर महिन्यात रोपे तयार करून ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याची लागवड करावी. उन्हाळ्यासाठी जानेवारीमध्ये बियाण्यापासून रोपे तयार करून फेब्रुवारीमध्ये त्याची लागवड करावी. आता शेतकरी बंधूंनी मार्केटच्या झेंडूची लागवड करायची असेल तर मार्केट टार्गेट करून, म्हणजे बाजारपेठेच्या मागणीनुसार, जसं गणपती पूजनासाठी आपल्याला झेंडू पाहिजे असेल मार्केटमध्ये तर जून महिन्यामध्ये, दसऱ्याच्या सणासाठी आपल्याला मार्केटमध्ये झेंडू आणायचे तर जुलैमध्ये, दिवाळीसाठी आपल्याला फुले मार्केटमध्ये आणायची असेल तर जुलै ऑगस्ट मध्ये, तसेच नाताळ सणासाठी ऑक्टोबर मध्ये झेंडू फुलाची लागवड केली पाहिजे. महाशिवरात्रीमध्ये आपण लागवड केल्यास फुले गुढीपाडव्याच्या वेळेस किंवा रामनवमीच्या वेळेस, तसेच उन्हाळ्यामध्ये लग्न समारंभ खूप असतात त्यावेळेस सुद्धा उपलब्ध होऊ शकतात. समजा टप्प्याटप्प्याने, एक वेळा लागवड न करता टप्प्याटप्प्याने, म्हणजे 15-15 दिवसाच्या अंतराने झेंडू पिकाची लागवड केल्यास वर्षभर मागणीनुसार झेंडू फुलाचा पुरवठा बाजारपेठेत आपल्याला करता येईल.

0: येऊ शकतो.
1: मॅडम, यानंतर सांगा, झेंडूचे उत्पादन चांगले मिळवण्यासाठी कोणत्या जाती लागवडीसाठी निवडाव्यात?
0: आता बघा, झेंडू मध्ये दोन प्रकार आहेत, एक आफ्रिकन झेंडू आणि दुसरा आहे फ्रेंच झेंडू. तर व्यापारी दृष्ट्या आफ्रिकन झेंडूची लागवड जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. तर या प्रकारामधली झाडे जी आहे ती उंच असतात, 1 ते 1.5 मीटर उंची पर्यंत असतात आणि फुलांचा आकार सुद्धा मोठा आणि फुले गेंदेदार असतात. तर या प्रकारामध्ये आपण येलो सुप्रीम, क्रॅकर जॅक, हवाई अलास्का, आफ्रिकन येलो, आफ्रिकन ऑरेंज, आफ्रिकन डबल ऑरेंज, क्लायमॅक्स, सन जायंट यासारख्या जातीची आपण लागवड करू शकतो. आता दुसरा प्रकार आहे फ्रेंच झेंडू. या प्रकारातली झाडे जी आहे ती बुटकी असतात, 30 ते 40 सेंटीमीटर उंचीची असतात आणि झुडपासारखी वाढणारी असून त्याला भरपूर अशा फांद्या असतात. फुलाचा जो आकार आहे तो अत्यंत लहान व मध्यम असतो. या प्रकारातली फुले जी आहे ती बगीच्यामध्ये रस्त्याच्या कडेने ताटव्यासाठी लावता येतात. यामध्ये डबल मिक्स, अर्पिता, बटर स्कॉच, बटर बॉल, पाईन ऍपल, येलो बॉल, लेमन ड्रॉप, क्वीन सोपी यासारख्या जाती आहेत. त्याचप्रमाणे काही सुधारित जाती सुद्धा IARI आणि IIHR बेंगलोर यांनी विकसित केलेले आहे. यामध्ये पुसा बसंती गेंदा, पुसा नारंगी गेंदा, अर्का बानू, ADMU यासारख्या जातीची लागवडीसाठी आपण निवड करू शकतो.
1: उत्पादन वाढीसाठी हवामान आणि जमीन कशी असली पाहिजे?
0: आता हे झेंडू हे वर्षभर येणारे पीक आहे, तरी पण चांगले उत्पादन आपल्याला घ्यायचे असेल तर झेंडू पिकास उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. समजा पाऊस असेल तर अशा वेळेस रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जमिनीचा विचार केल्यास हलकी मध्यम योग्य पाण्याचा निचरा होणारी आणि जमिनीमध्ये कर्बाचे किंवा सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण भरपूर असावे. जमिनीचा जो सामू आहे तो 6 ते 7.5 दरम्यान मध्ये असावा.
1: मॅडम, यानंतर सांगा की झेंडू पिकाची अभिवृद्धी कशाद्वारे करतात?
0: आता झेंडू पिकाची अभिवृद्धी जी आहे ती बियाण्याद्वारे रोपे तयार करून करतात आणि रोपे तयार झाल्यानंतर त्याचे स्थलांतर हे मुख्य शेतामध्ये केले जाते. यासाठी रोपे लागवडीच्या 1 महिन्या अगोदर गादी वाप्यावर किंवा प्रोट्रे मध्ये बियाण्याची पेरणी करून रोपे तयार करावी. साधारणतः 1 हेक्टर क्षेत्रासाठी सुधारित जाती असेल तर 650 ते 1200 ग्रॅम बियाणे लागते आणि समजा संकरित जाती असेल तर 200 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. बी पेरणी नंतर 3 ते 4 आठवड्यांनी रोपे तयार होतात आणि ही जी तयार झालेली रोपे आहे ते मुख्य शेतामध्ये आपण लावतो.
1: मॅडम, यानंतर सांगा की यासाठी जमिनीची पूर्व तयारी किंवा मशागत करावी लागते का?
0: होय, झेंडूची जी मुळे आहे ती फार उतळ असतात. जमिनीची 1 ते 2 वेळा चांगली नांगरणी करून घ्यावी, त्यानंतर 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्या. त्यामध्ये काही धसकटे असतील, तण असेल ते वेचून घ्यावे आणि हेक्टरी चांगले कुजलेले 10 ते 15 टन शेणखत जमिनीत मिसळावे. त्यानंतर हंगामानुसार सरीवरंबे किंवा सपाट वापे तयार करावे आणि जमीन लागवडीसाठी तयार करावी.
1: मॅडम, यानंतर आम्हाला सांगा की झेंडू लागवड किती अंतरावर करावी?
0: तर झेंडू लागवड करताना हंगामानुसार लागवडीतील अंतर ठरवावे. तर पावसाळी हंगामात म्हणजे खरीप हंगामामध्ये 60 बाय 60 किंवा त्याला 2 फूट बाय 2 फूट अंतरावर लागवड करावी किंवा 2 फूट बाय 1.5 फूट अंतरावर लागवड करावी म्हणजे 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर. हिवाळी आणि उन्हाळी हंगामात 45 बाय 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट बाय 1.5 फूट अंतरावर आणि 45 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. बुटक्या ज्या जाती आहेत त्याची लागवड जसं फ्रेंच मेरीगोल्ड जो आहे त्याची लागवड 30 बाय 30 सेंटीमीटर वर करावी. आणि लागवड करते वेळेस आपण पहिले वापे ओले करून वापसा आल्यानंतर रोपाची पुनर्लागवड जी आहे ती सकाळच्या अथवा सायंकाळच्या वेळेस करावी. आणि लागवड करताना काळजी घ्यावी की एका ठिकाणी एकच रोप लावावे आणि तेही चांगले निरोगी रोप लागवडीसाठी निवडावे.
1: झेंडू पिकाला खत आणि पाणी व्यवस्थापनाविषयी आपण काय सांगाल?
0: चांगल्या उत्पादनासाठी, फुलांचा चांगला मोठा आकार येण्यासाठी आणि भरपूर उत्पादनासाठी कोणत्याही पिकाला खत देणं आणि पाणी देणं आवश्यक असते. त्यासाठी झेंडू पिकासाठी जमीन तयार करत असताना आपल्याला 10 ते 15 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळायचे आहे. त्यानंतर लागवडीपूर्वी यामध्ये प्रति हेक्टर 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश टाकावे आणि जमिनीत मिसळून द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्याने म्हणजे 30 दिवसांनी 50 किलो नत्र त्या पिकाला द्यावे. म्हणजे रासायनिक खताची जी मात्रा आहे ती 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 25 किलो पालाश प्रति हेक्टरी झेंडूला लागते. आता पाणी व्यवस्थापनाविषयी बोलायचं झाल्यास खरीप हंगामामध्ये समजा पाऊस नसेल, खूप उघडीप असेल अशा वेळेस गरजेनुसार पाणी द्यावे. हिवाळी हंगामात 7 ते 8 दिवसाच्या अंतराने व उन्हाळी हंगामात 5 ते 6

0: 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या आल्यापासून तोडणीपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. काही शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचन असतात, तर अशा वेळेस ठिबक सिंचनाचा सुद्धा उपयोग करून झेंडू पिकाला पाणी देता येईल.
1: मॅडम, यानंतर सांगा, झेंडू पिकात आणखी कोणती महत्वाची कामं करू शकतो?
0: आता झेंडू पीक लागवडीनंतर त्याला अंतर मशागतीमध्ये आपल्याला खुरपणी करणे आवश्यक असते, कारण लागवड केल्यानंतर रोपे जोम धरू लागतात आणि रोपाची चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने खुरपणी करणे गरजेचे असते. पिकामध्ये जे काही तण असेल ते फुलावर येण्यापूर्वी काढावे. दुसरे महत्वाचे काम झेंडू पिकामध्ये आपल्याला करायचे आहे, रोपे लागवडीच्या नंतर 20 ते 30 दिवसानंतर झेंडू पिकाचे जे मुख्य फांदी जी आहे त्याचे शेंडे खुडावे. यामुळे काय होईल की झेंडूच्या आजूबाजूला याला आपण पिंचिंग बनतो आणि यामुळे झेंडूच्या झाडामध्ये शाकीय वाढ चांगली होऊन जेवढ्या जास्त फांद्या असतील तेवढे जास्त त्याच्यावर फुले येतात, त्यामुळे फुलाची संख्या ही वाढते आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. तिसरे म्हणजे जिब्रेलिक ऍसिड 200 PPM द्रावण करून 30 दिवसानंतर झेंडू पिकावर फवारावे. यामुळे लवकर फुलधारणा होते, फुलाचा आकार मोठा होतो आणि उत्पादनात सुद्धा वाढ होते. समजा तिसरं म्हणजे आपल्याला पिंचिंग करायची नसेल, तर अशा केस मध्ये आपल्याला 30 दिवसांनी सायकोसिल जे आहे 40 PPM या संजीवकाची फवारणी केल्यास झाडाची उंची कमी होऊन शाकीय वाढ होते व उत्पादनातही वाढ होते.
1: मॅडम, सरतेशेवटी आम्हाला सांगा की फुलाची काढणी केव्हा करावी आणि हेक्टरी उत्पादन किती मिळू शकतात?
0: आता फुलाची योग्य काळजी 2 ते 2.5 महिन्यांनी फुलाची तोडणी सुरू होते. सुट्या फुलासाठी देठ विरहित पूर्ण उमललेली फुलाची तोडणी करावी. पुष्प किंवा आपल्याला फुलदाणी ठेवायची असेल तर देठासोबत फुले उमललेली फुले तोडावी. फुले सकाळच्या अथवा संध्याकाळच्या वेळेस तोडावी. आता फुले तोडल्यानंतर ती सावलीत आणावी, प्री कुलिंग करावे आणि सुटी फुले जी आहे ती रंग आकार वजनानुसार त्याची प्रतवारी करावी, बांबूच्या करंडीत भरावी व विक्रीसाठी आपण बाजारपेठेत पाठवावी. आता लांब दंडासोबत आपण फुले तोडली असल्यास त्याच्या जुड्या करून वर्तमान पत्रामध्ये गुंडाळावी व ते खोक्यामध्ये पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. आता उत्पादनाचा विचार केल्यास उंच जातीपासून 7 ते 10 टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळते, तर बुटक्या व मध्यम उंचीच्या जातीपासून हेक्टरी 4 ते 5 टन उत्पादन मिळते.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन या महत्वाच्या विषयी आज आपल्याला माहिती दिली तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांनी. मॅडम, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमच्या शेतकरी बंधू भगिनींना या महत्वाच्या विषयी सांगितलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

तर मंडळी, झेंडू फुलपीक लागवडीचे नियोजन याविषयीची माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर शालिनी बडगे यांच्याकडून. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपलंच एक आवडतं गीत.

मंडळी या छानशा गीतानंतर वळूया आजच्या आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी, त्यांच्यात सुद्धा जीव आहे, त्यांच्यात सुद्धा प्राण आहे आणि त्यांना सुद्धा आपल्यासारखे आजार होऊ शकतात. चला तर याच विषयी आजचा पुढचा कार्यक्रम आपण ऐकूया. पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याविषयी आपल्याला माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर पी एम सोनकुसळे. चला तर ऐकूया हा कार्यक्रम.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजचा आपला महत्वपूर्ण विषय आहे पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण. आणि याबद्दलची माहिती देण्याकरता तज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर पी एम सोनकुसळे, प्राध्यापक आणि विभाग प्रमुख विकृतीशास्त्र विभाग पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर इथून. सर, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: सर, आजचा जो आपला महत्वपूर्ण विषय आहे त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती द्या की पक्ष्यांचे विविध आजार कोणते.
1: तर सर्वप्रथम आपण माहिती करू घेऊ इच्छितो की पक्ष्यांमधले कुठले कुठले प्रमुख आजार आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये सर्वप्रथम आहे रानिकेत आजार, दुसरा आहे गंबरो, तिसरा आहे इन्फेक्शियस ब्रांकायटिस, चौथा आहे ई कोलाय, पाचवा आहे साल्मोनेला किंवा पुलरम, आणि सहावा महत्वपूर्ण आजार म्हणजे कक्सिडिओसिस, त्यालाच मराठीमध्ये म्हणतात रक्तीआगमन.
0: सर, रानिकेत आजाराबद्दल आम्हाला माहिती द्या की त्याची कारण कोणते, लक्षणं कोणते.
1: रानिकेत आजार म्हणजे हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा विषाणूपासून आजार होतो. या आजारांमध्ये हा आजार वयाच्या कुठल्याही वयोगटामध्ये येत असतो, मांसल कोंबडी असो, देशी असो किंवा अंडी देणारी कोंबडी असो. आणि या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे पक्ष्यांना घरघर ससा आवाज येतो, श्वास घ्यायला त्यांना त्रास होतो, पंखांमध्ये लुळेपणा, पायांमध्ये लंगडेपणा, आणि त्याची मान अशी वरती मोडलेली असतात म्हणून त्याला मानमोडी असे आजार म्हणतो आपण. या आजारामध्ये मुख्यतः लक्षण म्हणजे हिरव्या कलरची पातळ संडास होणे. तर हे चार पाच लक्षणं आहेत. हे जर लक्षणं आपल्याला आढळून आले तर आपण याला मानमोडी आजार किंवा

0: आजार असा म्हणून त्याला ओळखू शकतो.
1: तर सर यावर उपाययोजना काय आम्हाला सांगा?
0: यावर उपाययोजना म्हणजे हा आजार जर झाला, पक्ष्यांना जर लागण झाली आणि आपल्याला ओळखून आला की हा आजार राणीखेत आजार आहे, तर या आजारावर आपल्याला सरळ सरळ लसीकरण करणं आहे. लासोटो नावाचं लसीकरण आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ते लस घ्यायची, जेवढे पक्षी असले, समजा 1000 पक्षी असले तर 1000 डोजेचं लसीकरण घ्यायचं. ते पाण्याद्वारे किंवा त्यांच्या डोळ्याद्वारे आपण करू शकतो. कमी जर पक्षी असतील 50, 100 किंवा 200 तर चांगलं आहे की तुम्ही त्यांना डोळ्याद्वारे ते लसीकरण द्या. आणि जास्त जर पक्षी असतील 500 च्या वर तर उत्तम आहे की त्याला तुम्ही आपण पाण्याद्वारे लसीकरण करू शकतो. पाणीद्वारे किंवा डोळ्याद्वारे जेव्हा जेव्हा तुम्ही लसीकरण कराल, ते पाणी जे लस आहे, लसीचं जे पाणी आहे, हे थोडस थंड असायला पाहिजे. त्याच्यामध्ये थोडासा तुम्हाला बर्फाचा तुकडा टाकावा लागतो.
1: नक्की सर. यासारखं सर गंभोरो आजार आपण म्हणालात, याही बद्दल माहिती द्या की कारण काय, लक्षण काय?
0: गंभोरो आजार हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे. हा आजार जनरली महत्वपूर्ण म्हणजे 3 ते 6 हप्त्याच्या वय असलेल्या पक्ष्यांना हा आजार होतो. याची लागण 3 ते 6 हप्त्याचे वय गट जे असतो त्या पक्ष्यांना होतो. या आजारामध्ये मुख्य लक्षण म्हणजे फार तीव्र गतीचा त्यांना ताप येतो. ताप येऊन त्याला पांढऱ्या रंगाची पातळ संडास होते आणि पक्ष्यांमध्ये थोडस कंपन असते. जसं आपल्याला थंडी वाजून ताप येतो, तसंच पक्ष्यांना सुद्धा थंडी वाजून ताप येतो तीव्र गतीचा आणि पांढऱ्या रंगाची संडास होते. तर या लक्षणावरून आपल्याला समजते, हे लक्षण आणि वयोगट याच्यावरून आपल्याला लक्षात येते की हा गंभोर आजार असू शकतो.
1: गंभोरावर उपाययोजना काय असू शकते?
0: हा आजार जर ओळखला आणि याची लागण जर झाली पक्ष्याला, तर आपल्याला हा आजार आल्यानंतर आपल्याला लसीकरण नाही करायचं आहे. कारण लसीकरण केलं तर त्याच्यामध्ये मृत्यूदर जास्त वाढेल. आजार आल्यानंतर लसीकरण करायचं नाही, तर फक्त जे आपल्याला लक्षणानुसार त्याला आपल्याला थोडस उपचार करायचं आहे. तर जसा ताप येतो तर पॅरासिटामॉलची टॅबलेट द्या. 1 टॅबलेट तुम्हाला 500 mg टॅबलेट 50 किलो वजन पक्ष्याच्या वजनामागे देऊ शकता. तसेच त्याच्यामध्ये पक्षी दाणा कमी खातो तर तुम्ही त्याला लिव्हर टॉनिक द्या. आणि याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, तर रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तर बरेच काही सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई चं प्रिपरेशन मार्केटमध्ये तयार आहे, तर ते तुम्ही देऊ शकता. आणि हा आजार होऊ नये, याचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण याला पक्ष्यांना 13व्या किंवा 14व्या दिवशी गंभोरची लसीकरण करायला पाहिजे.
1: या अनुषंगाने आम्हाला इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस बद्दल सुद्धा माहिती द्या.
0: इन्फेक्शियस ब्रॉन्कायटिस हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे आणि यामध्ये 3 प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात. एक म्हणजे श्वासनलीला त्रास होणे, जो म्हणजे श्वासनली जी आपली श्वसन प्रक्रिया आहे त्याला तो आघात करतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये अंड्याची जी क्षमता आहे ती कमी करतात. आणि तिसरं म्हणजे अंडी उत्पादन कमी होतं त्यामध्ये. आणि चौथं म्हणजे जे पथरी असते, जे त्यांच्या ज्या किडण्या असतात त्या सुद्धा त्यांना आघात करतो आणि त्यामुळे त्याला पांढऱ्या रंगाची संडास येते. यामध्ये पक्ष्यांना वजन कमी होणे, अंडी उत्पादन कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, हे असे आपल्याला लक्षणे आढळतात. हा आजार होऊ नये याच्यासाठी आपल्याला 3 ते 4 वेळा याचं लसीकरण करायचं आहे. 1 ते 5व्या ते 6व्या दिवशी, तिसरं म्हणजे 28 ते 30 दिवसाच्या मुदत, आणि चौथं म्हणजे 75व्या दिवशी. शेवटचं म्हणजे चौथ्यांदा म्हणजे जेव्हा पक्षी 16 हप्त्याचा होतो, जर तो अंडी देणारा पक्षी असेल तो 16 हप्ते तुम्ही लसीकरण करू शकता आणि या आजाराचा तुम्ही प्रादुर्भाव कमी करू शकता.
1: ई कोलाय जर आपल्या पक्ष्यांना झाला तर त्याची काय कारण, लक्षणं आणि त्यावर उपचार आपण कसं करू शकतो याबद्दल सांगा.
0: ई कोलाय हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे. जर तुमचं व्यवस्थापन जर खराब असेल, जसं पाणी खराब असेल किंवा पाणी पक्षी खराब करत असेल वारंवार आणि तेच पाणी जर प्यायला दिलं, तर त्यावरून आपल्याला ई कोलाय आजार येतो. या आजारामध्ये पक्ष्यांची वाढ खुंटते, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. आणि हा आजार जीवाणूपासून होणारा आजार आहे, तर यावर लस काही तशी उपलब्ध नाहीये आणि लसीचं काही कारणही नाही. आजार जर झाला तर यावर कुठल्याही प्रकारचं एक अँटीबायोटिक आणि लिव्हर टॉनिक ते तुम्ही देऊ शकता. दुकानांमध्ये भरपूर फार्मसीमध्ये अँटीबायोटिक उपलब्ध आहेत, जसे की डॉक्झीसायक्लिन, निओमायसिन, याचं तुम्ही कॉम्बिनेशन देऊ शकता किंवा सेफॅलेक्झिन याचं सुद्धा देऊ शकता. तर हे अँटीबायोटिक 1 ग्रॅम 2 लिटर पाण्यामध्ये तुम्ही कंटिन्यू 24 तासाच्या पाण्यामध्ये देऊ शकता आणि सोबत लिव्हर टॉनिक देऊन त्याचं निर्मूलन करू शकता.
1: सर यासोबत साल्मोनेलोसिस किंवा पुलोरम हे सुद्धा आजार जीव घेणे असे आहेत, याही बद्दल सांगा.
0: साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार जनरली 1 ते 10 दिवसाच्या पक्ष्यांच्या वयोगटामध्ये आपल्याला दिसतो. हा आजार आपल्या फार्म मध्ये पण होऊ शकतो किंवा हॅचरी मधून पण, जिथून आपण पक्षी घेतले तिथून पण येऊ शकतो. माझं असं म्हणणं आहे की चांगल्या नामांकित हॅचरी मधून किंवा अंडी उबवणी केंद्रामधून तुम्ही पक्षी घ्या. आणि समजा जर हा आजार तुमच्या फार्म मधून जर लागण झाली किंवा 1 ते 5 दिवसाच्या वयोगटामध्ये पक्ष्यांमध्ये जास्त मरतुकी असली, जसे छोटे होऊन मरतात आणि श्वास घ्यायला त्रास होते, किंवा मरतुकी जर जास्त असली तर साल्मोनेला किंवा पुलोरम हा आजार असावा असे आपण गृहीत धरू. या आजारामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाची संडास होते आणि पक्ष्यांची वाढ खुंटते आणि पहिल्या 5 दिवसांमध्ये मरतुकीचं प्रमाण जास्त असते. जेव्हा पांढऱ्या रंगाची संडास किंवा छोटा पक्षी जास्त मरत असला असे जर दिसले आपल्याला, असे समजाव का हा पुलोरम आहे, सुरुवातीच्या 5 दिवसांमध्ये जर मरतुकी असली, तर या आजारामध्ये कुठल्याही प्रकारचा एक अँटीबायोटिक, मगाशी जसं सांगितलं मी, सेफॅलेक्झिन किंवा निओमायसिन आणि डॉक्झीसायक्लिनचं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता आणि सोबत परत लिव्हर औषधाने देऊन याचं निर्मूलन करू शकता.
1: कॉक्सिडियोसिस सुद्धा हा एक भयानक आजार आहे, तर याबद्दल सांगा, कारण, लक्षणे आणि यावर उपचार कसा काय करायचा.

0: कॉक्सिडियोसिस याला आपण रक्ती आगमन म्हणतो, कारण की विष्ठेमध्ये रक्तस्त्राव होतो किंवा विष्ठा ही रक्ताचीच येते म्हणून याला रक्ती आगमन म्हणतो. हा परजीवीमुळे होणारा आजार आहे आणि या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे पक्ष्याची वाढ खुंटे, मर्तुकीचे प्रमाण अचानक वाढते आणि हा आजार कुठल्याही वयोगटामध्ये येऊ शकतो. तर या आजारामध्ये मुख्यतः व्यवस्थापनावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. पक्ष्यांची जे गादी असते ज्यामध्ये आपण तूस टाकतो किंवा धानाचं टाकतो किंवा माती टाकतो, तर तो कधीही ओला नसावा. जिथे जिथे ओला झाला असेल तर त्याला काढून टाकावा आणि एवढं करून सुद्धा जर हा आजाराचे प्रादुर्भाव झाला तर त्याला तुम्ही बरेच काही याच्याबद्दल ड्रग्स आहेत ते तुम्ही वापरू शकता. जसे की अँप्रोलियम आहे, सल्फा ड्रग आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. 1 ग्राम 2 लिटर पिण्याच्या पाण्यामध्ये 24 तासांमध्ये 5 ते 6 दिवस तुम्ही देऊ शकता. दोन्हीपैकी एकच ड्रग घ्यायचा आहे, दोन्ही एकाच वेळेस नाही द्यायचा आहे. एक ते अँप्रोलियम घ्या की नाही तर मग सल्फा ड्रग घ्या आणि 1 ग्राम प्रति 2 लिटर पाण्यामध्ये 24 तासांच्या पाण्यामध्ये देऊन त्याचं तुम्ही निर्मूलन करू शकता.
1: सर, यासोबत सरतेशेवटी आमचे जे शेतकरी बंधू भगिनी आहेत किंवा जोड व्यावसायिक आहेत त्यांना आपण काय सल्ला देऊ शकाल?
0: जर तुम्हाला उत्कृष्टपणे कुक्कुटपालन व्यवसाय योग्यरित्या चांगला यशस्वीपणे पार करायचा आहे तर आपल्याला 3 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे. एक म्हणजे तुम्हाला लसीकरण करायचं आहे, प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून तुम्हाला आरडीचं, गंभोरचं, आयबीचं हे लसीकरण करायचं आहे. दुसरं म्हणजे व्यवस्थापन, त्याला इंग्लिशमध्ये म्हणून मॅनेजमेंट, तुमचं व्यवस्थापन ते योग्य राहिलं पाहिजे. पक्ष्यांना योग्य ती जागा द्या, लाईट द्या आणि पक्ष्यांची जी गादी आहे जसं तुम्ही तूस धानाचं टाकतो ते कधीही ओलं नसावं, ओलं झालं तर त्याला काढून टाकावं. आणि पक्ष्यांचं पिल्लू जर तुम्हाला घ्यायचं असलं तर चांगल्या नामांकित हॅचरीमधून चांगल्या क्वालिटीचं घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायोसिक्युरिटी, म्हणजे तुमच्या पक्ष्यांवर जास्त गाड्या यायला नको, जास्त माणसं यायला नको, जास्त माणसाचं आवागमन नको. जे काही आवागमन आहे दुसऱ्या पक्ष्यांचं असो, गाड्यांचं असो किंवा माणसांचं असो, त्यांचं कमी असावं जेणेकरून बाह्यरील जे काही आजार आहेत ते तुमच्या शेडमध्ये म्हणा किंवा तुमच्या फार्ममध्ये येणार नाही. ज्याच्याकरून सर्व बाजूनी तुमच्या शेडवर जे काही जीवाणू किंवा विषाणू आहे त्याचा प्रादुर्भाव किंवा आंतर्भाव होणार नाही आणि तुमच्या पक्ष्यांचा बचाव होईल. जे काही आजार आहेत ते येणार नाही आणि पक्ष्यांची जे काही चांगली व्यवस्था आहे किंवा वाढ जी आहे ती चांगली होईल आणि तुम्हाला योग्य तो नफा होईल.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण या महत्वपूर्ण विषयी आज आपल्यासोबत बातचीत केली तज्ज्ञ डॉक्टर PM सोनकुसळे यांनी. सर, वेळात वेळ काढून आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर आलात आणि आमचे शेतकरी जे आहेत आणि जोड व्यावसायिक आहेत त्यांना जी माहिती दिलीत महत्वपूर्ण, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
0: धन्यवाद.

0: तर मंडळी, पक्ष्यांचे विविध आजार आणि लसीकरण याबद्दलची माहिती आपण ऐकलीत. तर सोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं. सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
1: श्रोत्या, आजच्या कार्यक्रमात आपण राज्यस्तरीय प्रसारण ऐकलं. कार्यक्रमात आता एक निवेदन आहे का. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
2: माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

भरडधान्य नाचणी. नाचणीमुळे शरीराच्या हाडांचं आरोग्य सुधारतं. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी संजीवनी आहे. रक्तातील शर्करा पातळी कमी करते, तसंच स्नायू ऊतींची दुखापतही दुरुस्त करते. यापासून भाकरी, डोसे, पोळ्या, खीर, बिस्किटं, केक, उपमा, आंबील आणि लापशी हे पदार्थ करता येतात. यामधील पोषक घटक

0: प्रति 100 ग्रॅम याप्रमाणे: प्रथिनं 7.16 ग्रॅम, लोह 4.62 मिलीग्रॅम. यापासून मिळणारी ऊर्जा 320.75 किलो कॅलरी. तंतू 11.18 ग्रॅम. कर्बोदकं 66.82 ग्रॅम. जीवनसत्व B3 1.34 मिलीग्रॅम. फॉलेट 34.66 मिलीग्रॅम. आणि कॅल्शियम 364 मिलीग्रॅम.
1: श्रोतेहो, आज रात्री 10 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा

श्रोतेहो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकाल रत्नागिरी नगर वाचनालयाची द्विशतकाकडे वाटचाल याविषयी ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची दीप्ती मुसळे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते

विवेक वानखडे, तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य उद्या सकाळी 9:30 वाजता. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. एनडीए आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीन्समध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या जवानांना कर्तव्य बजावताना दाखवलेल्या अदम्य धैर्य आणि शौर्यासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध शौर्य पदकं प्रदान करण्यात आली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपतींनी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश पोलीस दलातल्या जवानांना 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान केली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलात शिपाई म्हणून असलेले प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. देशभरातल्या 100 औद्योगिक पार्कचा विकास करण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भव्य पोर्टलचं उद्घाटन केलं. कामगारस्नेही पायाभूत सुविधा, विश्वसनीय प्रणाली, डिजिटल प्रशासन यंत्रणा असणारी एकात्मिक औद्योगिक परिसंस्था तयार करणं हे या पोर्टलचं उद्दिष्ट आहे, असं गोयल यांनी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात सांगितलं. गुंतवणूकस्नेही औद्योगिक पायाभूत सुविधा तयार करून भारताच्या उत्पादन परिसंस्थेला बळकट करण्यासाठी हा उपक्रम उपयोगी आहे, असं त्यांनी सांगितलं. भव्य पोर्टलच्या खर्चासाठी सरकारनं 33,660 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी 2026 फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीनं होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्कात राहण्याचं आवाहन एनटीएनं केलं आहे. इंडिया आघाडीनं आज नवी दिल्लीत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यात प्रत्येकानं आपली मतं मांडली, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह 25 पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. दर 2 महिन्यांनी अशी बैठक घेण्यावर सर्वांचं एकमत झालं. त्यानुसार पुढची बैठक हैदराबादला होणार आहे, असं खरगे यांनी सांगितलं. दरम्यान 2029 लोकसभा निवडणुकीसाठी प्रधानमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. हेच मत उद्धव ठाकरे यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर राय यांनी आज आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला असल्याचा आणि ती जागा रिक्त झाल्याचं राज्यसभा सचिवालयानं सांगितलं आहे. राज्यसभेत माझा कार्यकाळ 2029 होता, पण पुढे काम करणं मला अवघड झाल्यामुळे मी पक्षातून तत्वत राजीनामा दिल्याचं राय यांनी याआधी सांगितलं होतं. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यामध्ये वायझॅक स्टील प्लांट इथे वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. क्रेनच्या माध्यमातून वितळलेलं लोखंड दुसरीकडे नेत असताना ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकरात लवकर बरं व्हावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. तसंच प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई

केंद्रावर उतरत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. फिलिपीन्समध्ये आज सकाळी झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 200 जास्त जखमी झाले. फिलिपीन्सच्या दक्षिण समुद्र किनारी भागात झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.8 रिक्टर इतकी होती. भूकंपानंतर सुनामी आल्यानं अधिक नुकसान झालं. सुनामीचे धक्के इंडोनेशिया, पलाऊ आणि दक्षिण जपानपर्यंत जाणवले. पश्चिम आशियात इराण आणि इस्रायलने आज 8 एप्रिलच्या युद्धविरामानंतर परस्परांवर हल्ले सुरू केले आहेत. शस्त्रसंधीनंतर इराणने इस्रायलवर काल पहिल्यांदा क्षेपणास्त्र हल्ला केला. या घटनेनंतर इराणच्या हल्ल्यांना इस्रायलने प्रत्युत्तर देऊ नये असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. शस्त्रसंधी कायम ठेवून दोन्ही देशांनी वाटाघाटी आणि संवादाच्या मार्गाने पुढे जावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. मात्र तो सल्ला न जुमानता इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला चढवला आहे. या प्रतिहल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. यमनमधल्या हुथी बंडखोरांनी युद्धात उडी घेतली असून इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. दरम्यान आपण आक्रमण थांबवत असल्याचं इराणच्या सेनादलांनी जाहीर केलं आहे. मात्र इस्रायल किंवा इस्रायलच्या समर्थकांनी दक्षिण लेबनॉनसह कुठेही आक्रमण केलं तर आतापेक्षा जास्त गंभीर परिणाम होतील असं इराणनं स्पष्ट केलं आहे. या परिसरात हवाई वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून इराक आणि सिरियाने आपापल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. दरम्यान इराणमधल्या भारतीयांनी लवकरात लवकर देश सोडावा असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केला आहे. आर्मेनियामध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट पक्षाला बहुमत मिळालं आहे. प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं 49.8% मतं मिळवली. स्ट्रॉंग आर्मेनिया अलायन्स ही आघाडी 23.2% मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिली तर आर्मेनिया अलायन्स केवळ 9.9% मतं मिळवू शकला. आर्मेनियाचे संबंध पाश्चात्य देशांबरोबर वाढवण्याच्या प्रयत्नांना मतदारांनी कौल दिल्याचं मानलं जात आहे. निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पशिनियान यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आर्मेनिया संबंध अधिक दृढ व्हावेत याकरता त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आहे. न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं आज तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, के एल राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8.564 धावांचा पहिला डाव काल घोषित केला होता. या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव आज 152 धावांवर आटोपल्यावर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावातच गारद झाला. भारतातर्फे दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदरनं 4, कुलदीप यादवनं 3 तर मानव सुतार आणि महम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले, तोच सामनावीर ठरला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं 36वं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश ठरलं आहे. यात प्रतिकुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण मिळतं. राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि पश्चिम बंगाल सरकारने आज नवी दिल्लीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ऑल इंडिया रेडिओला आज 90 वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी 8 जून 1936 रोजी इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ ठेवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर ऑल इंडिया रेडिओचा वेगाने विस्तार झाला आणि 1956-57 मध्ये आकाशवाणी हे नाव संस्थेला मिळालं. आज आकाशवाणीची 591 केंद्र देशभरात कार्यरत आहेत. देशाच्या 98% लोकसंख्येपर्यंत विस्तारलेली रेडिओ सेवा 23 भाषा आणि 146 बोली भाषांमधून प्रसारित होते. तसंच आकाशवाणीचा बाह्य सेवा विभाग 100 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित होतो आणि परदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून आकाशवाणी वृत्तसेवा विभाग काम करत आहे. रेडिओ वार्तांकन क्षेत्रात व्यावसायिक नीतिमत्ता आणि मानकांचं पालन करून देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सर्व प्रमुख भाषा आणि बोलीभाषांमधून बातम्यांचं प्रसारण करण्यासाठी आकाशवाणी सदैव प्रयत्नशील आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 7 कीर्तिचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र

0: चक्र देऊन वीर सैनिकांचा गौरव. इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला 25 पक्षांचे नेते उपस्थित. विशाखापट्टणममध्ये स्टील प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी. प्रधानमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर. फिलिपीनमध्ये झालेल्या भूकंपात किमान 32 जणांचा मृत्यू, 200 जास्त जखमी. आणि न्यू चंदीगड इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झालेत. श्रोते हो, आता आनंद घेऊया हिंदी सुगम संगीताचा. भूपेंद्र सिंग आणि मिताली मुखर्जी यांच्या स्वरातलं हे गीत राजेश जाशी यांचं.

भूपेंद्र सिंग आणि मिताली मुखर्जी यांनी गायलेली ही होती राजेश जाशी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती प्रेम गुप्ता यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता श्रीमती इंदुबाला यांच्या स्वरातलं असी साहिबा यांचं गीत.

कमलाकांत जैन यांची गीतरचना आपण ऐकलीत. श्रोते हो, हिंदी सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे गीत गायलं रवींद्र साठे यांनी. श्रोते हो, आता ऐकवतो आहे एक पारंपरिक गीतरचना, संगीतबद्ध केली आहे मुरली मनोहर स्वरूप यांनी. ऐकूया कौमुदी मुन्सी यांच्या स्वरात.

ही पारंपरिक गीतरचना गायली होती कौमुदी मुन्सी आणि सहकलाकारांनी. संगीत होतं मुरली मनोहर स्वरूप यांचं. श्रोते हो, हिंदी सुगम संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

यानंतर 9:15 समाचार संध्या, त्यानंतर News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 9:15 समाचार संध्या.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्सवर. रात्रीचे 10 वाजलेत. श्रोतेहो आता ऐकूया कार्यक्रम रजनीगंधा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी।
0: नमस्कार श्रोतेहो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते। श्रोतेहो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 60 आणि 70 दशकातली काही लोकप्रिय ठरलेली हिंदी चित्रपट गीतं। चला तर सुरुवात करूया यादों की बारात या चित्रपटातल्या मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीताने।

आशा भोसले आणि किशोर कुमार यांना आपण ऐकलत यादों की बारात या चित्रपटासाठी. शब्द होते मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीत दिलं होतं राहुल देव बर्मन यांनी. श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत संगीतबद्ध केलंय शंकर जयकिशन यांनी आणि शब्द आहेत हसरत जयपुरी यांचे.

मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांना आपण ऐकलत राजकुमार या चित्रपटासाठी. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ऐकूया किशोर कुमार यांना. शब्द आनंद बक्षी यांचे, चित्रपट आपकी कसम,

आप की कसम या चित्रपटासाठी हे गीत गायलं किशोर कुमार यांनी. आता ऐकवतोय साहिर लुधियानवी यांचं हे गीत, गातायत आशा भोसले.

साहिर लुधियानवी यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती रवी यांनी. वक्त या चित्रपटातलं हे गीत गायलं आशा भोसले यांनी. रजनीगंधा कार्यक्रमात आता मदन मोहन यांनी संगीत दिलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकवतोय. हे गीत आहे चिराग या चित्रपटातलं.

श्रोते हो, हे होतं चिराग या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं मोहम्मद रफी यांनी. या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे,
0: रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतूरवादन. ऐकूया त्यांनी संतूरवर सादर केलेला राग मेघ.

नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर सादर केलेला राग मेघ. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.